सुप्रभाती नमस्कार श्रोते हो, एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर, 16 वैशाख शके 1948, दिनांक 6 मे 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणसभेला प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

एफएम बँड 101.1 मेघहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचारपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: एफएम बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन एआयआर या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमात ऐकूया सुनील ढाले यांच्याकडून समाधान याविषयीचे विचार.
1: श्रोते हो, आज आपण समाधान या विषयावर माझे विचार ऐकणार आहात. मानवी जीवनात प्रत्येक जण आनंद, यश आणि सुखाचा शोध घेत असतो. मात्र खरे सुख हे बाह्य गोष्टीमध्ये नसून मनाच्या अवस्थेत दडलेले असते. मन शांत, तृप्त आणि आनंदी असणे म्हणजे समाधान होय. समाधान ही अशी भावना आहे जी माणसाला स्थैर्य देते, तणाव कमी करते.

0: आणि जीवन अधिक अर्थपूर्ण बनवते. पैसा, प्रतिष्ठा, भौतिक साधने मिळाली तरी मनात समाधान नसेल तर जीवन अपूर्ण वाटते. म्हणूनच समाधान हे खऱ्या आनंदाचे मूळ मानले जाते. समाधान म्हणजे जे काही आपल्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणे आणि परिस्थिती स्वीकारून आनंदाने जगणे होय. याचा अर्थ प्रगतीची इच्छा सोडणे असा नसून प्रयत्न करताना मनात शांतता आणि समतोल राखणे हा आहे. समाधान ही अंतर्मनाची अवस्था आहे. ते बाह्य वस्तूवर अवलंबून नसते तर व्यक्तीच्या विचारसरणीवर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते. सकारात्मक विचार आणि स्वीकारण्याची वृत्ती असल्यास माणूस कमी साधनामध्येही आनंदी राहू शकतो. समाधानाचे महत्त्व अनेक प्रकारे जाणवते. त्यातून मानसिक शांतता मिळते, तणाव कमी होतो, नातेसंबंध अधिक दृढ होतात आणि जीवन आनंदी बनते. तसेच कृतज्ञतेची भावना वाढते. वैयक्तिक जीवनात स्वतःच्या क्षमतांची जाणीव ठेवून सातत्याने प्रयत्न करणे आणि मिळालेल्या यशात आनंद मानणे यातून समाधान मिळते. अपयश आले तरी त्यातून शिकण्याची तयारी ठेवली तर मन खचत नाही. कुटुंबात प्रेम, आपुलकी आणि सहकार्य यामुळे समाधानाची भावना अधिक दृढ होते. एकमेकांना समजून घेतल्यास घरातील वातावरण आनंदी आणि शांत राहते. व्यावसायिक जीवनातही प्रामाणिक परिश्रम, सहकार्यांचे सहकार्य आणि कामातून मिळणारी पूर्तता यामुळे समाधान प्राप्त होते. केवळ पैशासाठी काम केल्यास खरे समाधान मिळत नाही. समाधानाचा संबंध मूल्यांशीही आहे. प्रामाणिकपणा, कृतज्ञता, साधेपणा आणि संयम या गुणांमुळे मन अधिक स्थिर राहते. स्वार्थ कमी झाला की समाधानाची पातळी वाढते. उलट जास्त अपेक्षा, सतत तुलना आणि लोभ यामुळे असंतोष निर्माण होतो. अशा वेळी मन अस्वस्थ राहते आणि आनंद हरवतो. समाधान वाढवण्यासाठी सकारात्मक विचार ठेवणे, कृतज्ञता व्यक्त करणे, इतरांशी तुलना टाळणे, साधे जीवन जगणे आणि वर्तमानात आनंद शोधणे आवश्यक आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात भौतिक अपेक्षा वाढल्या आहेत, त्यामुळे मनशांती हरवत आहे. अशा वेळी समाधानाची जाणीव अधिक महत्त्वाची ठरते. समाधानामुळे मिळणारा आनंद टिकाऊ असतो, कारण तो बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतो, तो अंतःकरणातून निर्माण होतो. एकंदरीत समाधान ही जीवनाला अर्थ देणारी आणि मनाला शांतता देणारी भावना आहे. ती नातेसंबंध मजबूत करते आणि जीवन अधिक आनंदी बनवते. समाधानामुळे व्यक्ती सकारात्मक आणि संतुलित राहते. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनात समाधान जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद.
1: चिंतन या कार्यक्रमातून आताच आपण सुनील ढाले यांच्याकडून समाधान याविषयीचे विचार ऐकले. चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोतेहो, FM बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR यापुरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:10 होत आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम.

भक्तिसंगीताच्या कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकवे बेला शेंडे यांच्या स्वरातील अरविंद आगाशे यांची भक्तिगीत रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमातून आताच आपण त्यागराज खाडीलकर यांच्या स्वरातील शांता शेळके यांची भक्तीगीत रचना ऐकली. संगीत होतं महेंद्र देवधर यांचं. भक्ती संगीताच्या कार्यक्रमातून यानंतर ऐकूया आरती अंकलीकर यांच्या स्वरातील संत सेना महाराज यांची भक्तीगीत रचना. संगीत आहे किशोर कुलकर्णी यांचं.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमातून आताच आपण पंडित अजित कडकडे यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराज यांची भक्तिगीत रचना ऐकली. संगीत होतं पांडुरंग दीक्षित यांचं. भक्ती संगीताच्या कार्यक्रमातून शेवटी ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील बजरंग सरोदे यांचं बुद्धगीत. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील या बुद्धगीतानं भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आपण हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ओळखून घेऊया आमच्या आजच्या प्रसारण सभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची. या रूपरेषेत सकाळी 6:40 आपण ऐकू शकाल कृषी सल्ला हा कार्यक्रम. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि सकाळी 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सकाळी 6:55 दिनविशेष हा कार्यक्रम. सकाळी 7 आपण ऐकू शकाल देशभक्तीपर गीतरचना. यामध्ये आज मुकेश कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हिंदी देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आम्ही त्या सहक्षेपित करू. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. आज सकाळी 7:40 आपण ऐकू शकाल भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमातून वर्षा बराई, स्वप्नील बांदोडकर, शंकर महादेवन यांच्या स्वरातील मराठी भावगीत रचना आपण ऐकू शकाल. सकाळी 8:40 गझलगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. आज या कार्यक्रमातून भूपिंदर सिंग, लता मंगेशकर, आशा भोसले, पंकज उधास यांच्या स्वरातील हिंदी गझलगीत रचना आपण ऐकू शकाल. सकाळी 9 ते 10 या वेळेदरम्यान आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

आमच्या आजच्या प्रसारणात सकाळी 10 वाजता गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. आज या कार्यक्रमातून माहेरची साडी, नवरी मिळे नवऱ्याला, पाहुणी, पाटलीन, संसार, शापित या चित्रपटातील निवडक गीतरचना आपण ऐकू शकाल. सकाळी 10:30 आनंद यादव लिखित नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आम्ही प्रसारित करू. आज या कार्यक्रमाचा भाग 24 आपण ऐकू शकाल. सकाळी 10:45 लोकजागर या कार्यक्रमातून चंद्रकांत भोपाळकर यांची कथा आपण ऐकू शकाल, बैनामा. सकाळी 11 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित होईल. सकाळी 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमातून पॉपगीत, बालगीत, भावगीत, गवळण गीतरचना प्रसारित होईल. दुपारी 12 वनिता मंडळांतर्गत महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. दुपारी 1 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 वेळ असेल शेतकरी बांधवांसाठीच्या किसानवाणी या कार्यक्रमाची. आज या कार्यक्रमातून वाढत्या उन्हामुळे केळी पिकावर होणारे परिणाम याविषयी सहाय्यक कृषी अधिकारी देवजी बारसे यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही आज प्रसारित करू. आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:10. आमच्या आजच्या प्रसारण सभेतील बातमीपत्रांच्या वेळा नियमितप्रमाणे असतील. श्रोते हो, हिवतुळक आमच्या आजच्या प्रसारण सभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची.

0: एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला.
1: कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आनंद गुडबोलेचा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, आजच्या कृषी सल्ला या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत उष्माघातापासून कोंबड्यांचे संरक्षण याविषयीचा कृषी सल्ला. वातावरणातील तापमान 26 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्यानंतर खाद्यशवन घटून कोंबड्यामध्ये उष्णतेचा त्रास होण्यास सुरू होतो. 31 ते 35 अंश सेल्सिअस तापमानाच्या दरम्यान उष्माघाताचा त्रास वाढतो. या तापमानादरम्यान व्यवस्थापनात अपेक्षित बदल करणे गरजेचे असते. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी ताणविरहित औषधी पाण्यातून वापरणे आणि त्याचबरोबर पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कोंबड्यांमध्ये उष्माघाताचा त्रास दिसतो. वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शारीरिक क्रियांवर परिणाम होतो आणि त्यांच्या वाढ, उत्पादन तसेच आरोग्यावर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. घामग्रंथी नसल्यामुळे त्यांना घाम येत नाही. याचा विपरीत परिणाम म्हणून कोंबडी उन्हाळ्यात स्वतःच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवू शकत नाहीत. ब्रॉयलर लेअर कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी व उत्पादनासाठी वातावरणातील तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस असणे अपेक्षित आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये तापमान यापेक्षा दुपटीने वाढ होते आणि एकदा का तापमान 30 अंश सेल्सिअसच्या वर गेले की शारीरिक तापमान कमी करण्याकरता तोंडावाटे श्वासोश्वास

0: घ्यावा लागतो. उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांचा धापा टाकत असताना शारीरिक उष्णता तोंडावाटे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात आणि जर वातावरणातील सापेक्ष आर्द्रता अधिक असेल तर तोंडावाटे निघणारी उष्णता वातावरणातील हवेत मिसळण्यास अडचण निर्माण होते. थापा टाकण्याची वारंवारता वाढल्यास शरीरातील पाण्याचे नुकसान होऊन निर्जलीकरण होण्याची शक्यता वाढते. वातावरणातील तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस असल्यास ते कोंबड्यांच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी सोयीस्कर असते. 22 ते 25 अंश सेल्सिअस तापमान कोंबड्यांना त्रासदायक नसते परंतु त्यांचे खाद्य सेवन घटते. वातावरणातील तापमान 26 ते 30 अंश सेल्सिअस गेल्यास खाद्य सेवन घटून उष्णतेचा त्रास होण्यास सुरू होतो. 31 ते 35 अंश सेल्सिअस तापमानाच्या दरम्यान उष्माघाताचा त्रास वाढतो. या तापमानादरम्यान व्यवस्थापनात अपेक्षित बदल करणे गरजेचे असते. व्यवस्थापनात योग्य ते बदल न केल्यास आणि वातावरणातील तापमान 35 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त गेल्यास उष्माघात तीव्र होतो. त्यामुळे कोंबड्या मृत्यूमुखीही पडतात आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. उष्माघाताची लक्षणे: उष्णतेच्या तणावामुळे धापा टाकण्याचे प्रमाण वाढते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अंतर्गत अवयवामधून रक्त त्वचेकडे सरकते ज्यामुळे स्नायूंचा रंग अस्पष्ट होतो. मंदपणा व सुस्ती येते आणि एका ठिकाणी पडून राहतात. पाणी पिण्याचे प्रमाण 3 ते 4 पट वाढते व खाद्य सेवनाचे प्रमाण वेगाने घटते. पिण्याच्या पाण्याचे तापमान जास्त असल्यास कोंबड्या पाणी किंवा कमी पितात त्यामुळे उष्माघाताचा त्रास अधिक जाणवतो. काही कोंबड्यांचे पाय लटपटतात व चक्कर येऊन खाली कोसळतात. कोंबड्यांना मृत्यूपूर्वी झटके येतात आणि मृत्यू दरात वाढ होते. शरीरातील अतिउष्णता बाहेर टाकण्यासाठी कोंबड्या पंख पसरवतात किंवा पाय लांब करून शरीराचा जास्तीत जास्त भाग गादीच्या किंवा हवेच्या संपर्कात आणण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून शरीरातील उष्णता बाहेर टाकली जाईल. कोंबड्यांच्या विष्ठेमध्ये पाण्याचे प्रमाण वाढल्याने गादी ओली होते आणि गादीमध्ये घातक अमोनियाचे प्रमाण वाढते. अति उष्ण तापमानामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन रोगास बळी पडण्याची शक्यता असते. कोंबड्यांचे खाद्याचे मांस अंड्यात रूपांतर करण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे परिणामी उत्पादन कमी मिळते. याबरोबरच उष्माघातापासून कोंबड्यांचे संरक्षण याविषयीचा कृषी सल्ला आम्ही समाप्त करीत आहोत.
1: आताच आपण कार्यक्रम ऐकलात कृषी सल्ला. FM बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि परिसर आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे सर्व कार्यक्रम आपण एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता आणि हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादरकर्त्या आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण जाणून घेणार आहोत ग्रीष्म ऋतूमध्ये त्रिदोष संतुलनासाठी उपयुक्त आहार. सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे औष्ण परिणामी वृक्षता वाढते, त्यामुळे स्निग्ध गुण कमी होतो. परिणामत वसंत ऋतूमध्ये शरीरात वाढलेला कफ कमी होतो. आदान काळामुळे शरीराचे बल कमी होते आणि धातुक्षय होतो. तसेच स्निग्धांश कमी झाल्याने शरीरात वात वाढू लागतो. वातावरणातील प्रचंड उष्म्यामुळे पित्त प्रकोपजन्य तसेच रक्तदुष्टीजन्य गोवर, कांजिण्या, नागिन यासारखे

0: हे विकार संभवतात. या ऋतूमध्ये तीव्र स्वरूपाचे अग्निमांद्य असते, तसेच अन्नास रुची लागत नाही. म्हणूनच या दोषस्थितीचा विचार करून योग्य असा सुपाच्य आहार ठरवावा लागतो. या ऋतूमध्ये काय खावे याचे वर्णन करताना ग्रंथकार म्हणतात, भजेन मधुरम मेवान्नम लघु स्निग्धम हिमम द्रवम, अर्थात मधुर रसाने युक्त, पचायला हलका, पुरेसा स्निग्धांश असलेला, वीर्याने थंड द्रवस्वरूप आहार या ऋतूमध्ये सेवन केला पाहिजे. जुना तांदूळ, मुगापासून तयार केलेले विविध पदार्थ, दूध, तूप याचा उपयोग आहारामध्ये करावा. जुन्या तांदळापासून तयार केलेली खीर, गव्हाच्या शेवयांची खीर तूप घालून घ्यावी. रसाला म्हणजेच श्रीखंड घ्यावे. घरच्या ताज्या चक्कापासून तयार केलेले श्रीखंड हे वात आणि पित्त कमी करणारे आहे. कफ वाढू नये म्हणून त्यामध्ये चिमूटभर मिरपूड आवर्जून घालावी. राग म्हणजे रायता, पानक म्हणजे विविध प्रकारची सरबत, ताजे तयार केलेले ताक, नाचणीचे आंबील, ज्वारीचे आंबील इत्यादी भरपूर द्रव असणारे पदार्थ, पचायला हलक्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा. या ऋतूमध्ये मिळणाऱ्या आंबा, जांभूळ, द्राक्ष, चिंच, करवंदे या फळांच्या सरबतांचा आहारात समावेश करावा. पालेभाज्यांमध्ये लालमाठ, तांदुळजा, चाकवत, चुका, राजगिरा, पालक यांसारख्या भाज्या घ्याव्यात. भेंडी, पडवळ, दोडका, घोसाळे यांसारख्या फळभाज्याही मुबलक प्रमाणात घ्याव्यात. रताळी, बीट, सुरण इत्यादी कंदमुळे सुद्धा घ्यावीत. कांदा हा शीतवीरी असल्याने त्याचाही आहारात समावेश करावा. आले, लसूण यांसारख्या उष्णवीर्य पदार्थांचा वापर अत्यल्प करावा. फळांमध्ये पिकलेला आंबा, फणस, जांभूळ, करवंद, डाळिंब, द्राक्ष, नारळ यांचा वापर करावा. या ऋतूत येणारा आंबा हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय, परंतु हा आंबा योग्य वेळी योग्य पद्धतीने खाल्ला तरच त्याचे फायदे शरीरास मिळतात. म्हणूनच संपूर्णपणे तयार झालेला नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबाच खाणे योग्य होय. आंबा हा मधुर, वातशामक, हृदय म्हणजेच हृदयास बल देणारा, बृहन बल वाढविणारा, तर्पण करणारा आहे. परंतु आंबा पचण्यास जड असतो, म्हणूनच तो प्रमाणात खावा. तसेच आंब्याचे सेवन करताना सुंठ, वेलची, बडीशेप इत्यादी पाचक गोष्टींचा वापर करावा. पूर्ण तयार झालेल्या कच्च्या कैरीचा वापर आपण आहारात करावा. कैरी ही रुची वाढवणारी तसेच वातशामक आहे. कच्चा आंबा किसून डोळ्यावर लेप केल्यास डोळ्यांवर येणारा ताण कमी होतो. या ऋतूमध्ये अतितिखट, आंबट आणि खारट, तेलकट, तळलेले पदार्थ टाळावेत. उन्हाळ्यात थंड समजून भरपूर प्रमाणात दही सेवन केले जाते, परंतु दह्याचे वर्णन करताना ग्रंथकार सांगतात, दही हे हिमस्पर्श उष्णवीर्य, म्हणजेच स्पर्शात जरी दही थंड लागत असले तरी दही हे शरीरात उष्णता निर्माण करणारे आहे. तसेच अधिक प्रमाणात दही सेवन केल्यास अंगावरती सूज येते, रक्तदृष्टी होते. म्हणूनच थंड समजून उन्हाळ्यात दररोज दही घेऊ नयेत. अशा प्रकारे वातावरणातील बदलांमुळे शरीरातील त्रिदोषांमध्ये बदल होऊन विकार उत्पन्न होऊ नये म्हणून ऋतुचर्यामध्ये वर्णन केलेला आहार आवर्जून सेवन केला पाहिजे. म्हणजे मग आपण प्रत्येक ऋतूचा मनमुराद आनंद घेऊ शकतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 आणि 17 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रुतीहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रुतीहो, आपण ऐकणार आहोत ऋतू बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचन गंगा गंधे यांनी लिहिलेली माहिती. आज ऐकूया या माहितीचा दुसरा भाग. निसर्गात विविध ऋतूंमध्ये विविध प्रकारची फुलं फुलतात. काही वनस्पतींना फक्त हिवाळ्यातच फुलं येतात तर काहींना फक्त उन्हाळ्यातच फुलं येतात. काही वनस्पतींवर मात्र वर्षभर फुलं येतात.

0: सृष्टीत उन्हाळ्यात फुलं येणाऱ्या वृक्षांची संख्या जास्त आहे. एवढंच नव्हे तर उन्हाळ्यात येणारी बहुतांशी फुलं गडद रंगाची, विशेषतः तांबडा, गडद काळपट, तांबडा, केशरी, पिवळ्या, जांभळ्या रंगाची असतात. ऋतुबदलाची ही निशाणी आहे. शिशिर ऋतू संपून ग्रीष्म ऋतू सुरू झाल्याची ही खूण आहे. या दोन्हीही ऋतूंना जोडणारा वसंत ऋतू. उन्हाळा जसजसा वाढत जातो तसतशी या रंगांबरोबर पिवळ्या जांभळ्या रंगाच्या फुलांचंही वर्चस्व वाढलेलं दिसतं. उन्हाळ्यातल्या प्रखर सूर्यप्रकाशामुळे कळ्या उमलायच्या अगोदरच कोमेजून जाऊ शकतात, पण तसं होऊ नये आणि फुलं चांगली वाढावीत यासाठी निसर्गानेच त्याची सोय केलेली असावी. फुलांमध्ये अँथोसायनिन हे रंगद्रव्य असतं. हे अँथोसायनिन फुलांना लाभलेलं एक वरदानच म्हणावं लागेल. गडद रंगामुळे किडे पक्षी फुलांकडे आकर्षिले जातात. परागीभवन फलधारणा होऊन नवनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या बिया यातून तयार होतात आणि जात टिकून राहते. या रंगद्रव्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सूर्यप्रकाशातली घातक अतिनील किरणं म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरणं शोषून घेणं. हे रंगद्रव्य उन्हाळ्यात सनस्क्रीन सारखं काम करतं. त्यामुळे फुलांच्या आतल्या भागाचं प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षणच होतं. प्रखर सूर्यप्रकाश आणि वृक्षांना पाणी कमी मिळाल्यामुळे फुलांच्या पाकळ्यांमधलं पाण्याचं प्रमाणही कमी होतं. त्यामुळे अँथोसॅनिनचा रंग अधिकच गडद होतो. त्यामुळे जसजसा उन्हाळा वाढत जातो तसतसं फुलांचे रंगही जास्त गडद होताना दिसतात. फुलातले पुकेसर आणि स्त्री केसर परागीभवनासाठी सक्षम होतात. फुलात मधही तयार होतो. किडे कीटक फुलपाखरांना अन्न मिळतं. नवनिर्मितीसाठी आवश्यक असलेली फलधारणेची प्रक्रिया यामुळे सुरू होते. उन्हाळ्यात प्रत्येक जातीतल्या झाडांच्या फुलांचं उमलणं, विशिष्ट फुलांसाठी विशिष्ट प्रकारच्या कीटकांची वाढ होणं हे वनस्पती आणि कीटक जगतामध्ये उत्क्रांती होत असताना निसर्गतःच झालेली असावी. निसर्गात असलेली सजीवसृष्टी निरंतर राहण्यासाठी निसर्गानेच केलेली ही किमया खरोखर अद्भुत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जर तापमान वाढलं तर त्याचा परिणाम अन्न साखळीवर आणि अन्न जाळ्यांवरही होतो. परिणामी त्या भागातल्या पारिस्थितिकीवरही परिणाम होतो. याबद्दलचं संशोधन देश विदेशामधल्या अनेक शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. त्यांनी असं अनुमान काढलं की दर 100 वर्षांनी वृक्षांवर फुलं येण्याचा काळ 2 दिवस अगोदर येतो. हा बदल जरी सूक्ष्म असला तरी काही वर्षांनी तो कित्येक आठवडे अगोदर येईल आणि तेव्हा पारिस्थितिकी म्हणजे इकोसिस्टीम बदलेल आणि निसर्गाचा समतोलही बिघडेल. घानामधल्या काही झुडपांना येणारा फुलोरा 40 वर्षातच 17 दिवस अगोदरच येतोय आणि या उलट ब्राझीलमधल्या काही झुडपांना त्यांच्या नेहमीच्या वेळेपेक्षा 80 दिवस नंतर फुलं येत आहेत. भारतातही अनेक वृक्षांवर जागतिक तापमान वाढीचा स्थानिक बदलांचा परिणाम झालेला आहे. तेलंगणा आणि ओडिसामधल्या आंब्याला 22 सालच्या डिसेंबरमध्ये 1 महिना अगोदरच मोहर आलेला होता. परिणामी फळ धरण्यावर त्याचा परिणाम झाला, कारण परागीभवन होण्यासाठीचे किडे त्यावेळेस जन्मलेच नव्हते. हिमालयातही काही वृक्षांवर तापमान वाढीचा परिणाम दिसून येतोय. पाईन वृक्षांची संख्या कमी व्हायला लागली आहे. एवढंच नव्हे तर काही वृक्षांची प्रजा उंच असलेल्या पर्वतांवर वाढताना दिसून येते. हे असंच जर चालू राहिलं तर निसर्गाचा समतोल येत्या काही वर्षात वेगाने बिघडेल असंच वाटतं. श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात आज आपण ऋतुबदलांचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचनगंगा गंधे यांनी लिहिलेल्या माहितीचा दुसरा भाग ऐकला. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: FM बँड 101.1 मेघाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता ऐकूया दिनविशेष हा कार्यक्रम. आज दिनांक 6 मे. सुविचार. न बोलता पराक्रम करून दाखविणे हेच सत्पुरुषाचे व्रत होय. दिनांक 6 मे 2026. दिनविशेष. मोतीलाल नेहरू यांचा जन्मदिन इसवी सन 1861. रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा स्मृतिदिन इसवी सन 1982. राजर्षी शाहूंचा स्मृतिदिन इसवी सन 1922. शिक्षणतज्ज्ञ मारिया मॉन्टेसरी यांचा स्मृतिदिन इसवी सन 1953. मालतीताई बेडेकर यांचा स्मृतिदिन इसवी सन 2001. व्यक्तिविशेष.

आधुनिक महाराष्ट्राचे प्रबोधनकार बहुजनांचे हितकर्ते राजर्षी शाहू महाराजांचा आज स्मृतिदिन. दिनांक 26 जुलै 1874 रोजी जन्मलेले यशवंतराव जयसिंगराव घाटगे हे दिनांक 1884 रोजी कोल्हापूरकर छत्रपतींना दत्तक गेले आणि ते झाले शाहू छत्रपती. दिनांक 2 एप्रिल 1894 रोजी गादीवर आलेल्या या छत्रपती

0: शाहू छत्रपती। दिनांक 2 एप्रिल 1894 रोजी गादीवर आलेल्या या छत्रपतींनी महाराष्ट्राला अनेक नव्या परंपरा घालून दिल्या। बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचे स्वप्न पाहणारा हा राजा सत्यशोधक चळवळीचा पाईक होता। बहुजनांना विद्यामृत देऊन त्यांच्यातील अस्मितेचे जागरण करण्यासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले। समानतेच्या पायावर उभी असणारी वसतिगृहे आणि क्षात्र जगद्गुरूंची धर्मपीठे उभारली। शोषितांसाठी शासकीय सेवेतील 50% आरक्षण ठेवणारा हा समाजक्रांतिकारक। रसिक, कलाप्रेमी, कुस्तीगीर, शिकारी अशा अनेक नात्यांनी परिचित असणारा हा राजा। सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कृते असणारे राजश्री, गुणीजनांचे आश्रयदाते, ललित कलांचे भोक्ते होते। या राजश्रींचा आज स्मृतिदिन। दिनांक 6 मे 1922 रोजी त्यांचे निधन झाले। श्रोतेहो, दिनविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून। आता ऐकूया काही व्यावसायिक जाहिरात संदेश।
1: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचा आजार,
2: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध।
3: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता।
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड।
3: संपर्क 70501049।
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
5: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार।
4: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक।
5: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड।
6: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे। योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना।
7: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड। मोबाईल 93218850।
8: सामूहिक मंगल परिणय सोहळा दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 10:30 स्थळ महाविहार, बावरीनगर, दाभड। आयोजक शांतीदूत प्रतिष्ठान, नांदेड। मोबाईल 94209-11696।
9: अरे वा, आपल्या सुंदर दातांचं रहस्य काय?
10: अगदी सोपं आहे, नांदेडचं माऊली मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक।
9: होय, डॉक्टर योगेश चंचलवाडी यांचं माऊली मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक,
10: जिथं होतील तुमच्या दातांवर अत्याधुनिक पद्धतीनं समाधानकारक उपचार,
9: डिजिटल एक्सरे आणि लेझर ट्रीटमेंट,
10: फक्त एका दिवसात रूट कॅनल ट्रीटमेंट,
9: वेडेवाकड्या दातांसाठी फिक्स ब्रेसेस आणि स्माइल डिझायनिंग,
10: लहान मुलांच्या दातांचे विशेष उपचार
9: आणि अत्याधुनिक कवळी,
10: अद्ययावत सुविधा आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला।
9: मग विचार कसला करताय? आजच भेट द्या
10: माऊली मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, आनंद नगर चौक, नांदेड।
9: संपर्क 7020325795।
0: श्रोते हो, FM 101.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण। सकाळचे 7 वाजत आहेत। प्रसारित करीत आहोत देशभक्तीपर गीतरचना। मुकेश कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील ही गीतरचना आहे प्रेम धवन यांची आणि संगीत आहे उषा खन्ना यांचं।

आताच आपण मुकेश कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील प्रेम धवन यांची देशभक्तीपर गीत रचना ऐकली. संगीत होतं उषा खन्ना यांचं. श्रोतेहो, एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे.

0: निशा स्कीम के टेलीलॉ न्याय बंधु कानूनी साक्षरता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े कानूनी सहायता टेलीलॉ के टोल फ्री नंबर 1-4-4-5-4 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है।
1: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश।
2: तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त।
1: या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 या वेळेत।
3: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-1252 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
4: मला जाऊ द्यान घरी।
5: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी सकाळी 10-11 या वेळेमध्ये
3: कार्यक्रम फोन फरमाइश।
6: एका मागून एक वाहन चालवा,
7: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
6: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
7: आपोआप प्रदूषण कमी कराल,
6: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर।
7: वाहन अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात।
6: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका।

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. सकाळी 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

101.7 MHz वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत, पण त्याआधी

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. उसाच्या एफआरपीतही वाढ. आदिवासी क्षेत्रातल्या 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा राज्य शासनाचा निर्णय. तुळजापूर मंदिर संस्थान संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाकडे हस्तांतरित. ममता बॅनर्जी यांचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार. आणि अजिंठा परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्याचे पर्यटन मंत्र्यांचे निर्देश. आता सविस्तर बातम्या. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं कपास क्रांती या नव्या मिशनला मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करणं हे या निर्णयाचं उद्दिष्ट आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. या मिशनसाठी 5,659 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. आगामी 5 वर्षांसाठी हे मिशन राबवलं जाणार आहे. या अंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंग

0: ची 2000 केंद्र सुरू केली जाणार आहेत. यात संशोधन उत्पादकता वाढवणं आणि त्यानंतरची प्रक्रिया यावर अंतर्गत प्राधान्य दिलं जाणार आहे. या संदर्भात वैष्णव यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
1: 5,659 करोड़ रुपए का ये प्रोजेक्ट है जिसके तीन कंपोनेंट्स हैं. पहला कंपोनेंट रिसर्च, दूसरा प्रोडक्शन की टेक्नोलॉजीज को बढ़ाना और तीसरा न्यू एज फाइबर्स के लिए किसानों को प्रोत्साहित करना. ये प्रधानमंत्री जी का विजन है 5F, फार्म से फाइबर बनाना, फाइबर से फैक्ट्री में जाना, फैक्ट्री से फैशन, फैशन से फॉरेन शोर्स तक कॉटन का पूरी सप्लाई चेन को मेंटेन करना. कस्तूरी कॉटन, इसकी प्रॉपर मार्केट में स्थापना करवाना, ये भी इस मिशन का पार्ट है.
0: ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर FRP 10 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. देशभरातल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे 1,00,000 कोटी रुपयांचा लाभ होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. रबी हंगामातल्या 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करायलाही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. तसंच या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली असून आता येत्या 29 मे पर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं MSME, बिगर MSME आणि विमान कंपन्यांसाठी इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी योजनेला काल मान्यता दिली. याअंतर्गत MSMEला कर्ज घेताना कुठलंही तारण द्यावं लागणार नाही, तर इतर क्षेत्रातल्या कंपन्यांना कर्ज रकमेच्या केवळ 10% तारण देण्याची गरज असेल. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 करायलाही केंद्र सरकारनं काल मंजुरी दिली. राज्य मंत्रिमंडळानंही काल बैठक घेत अनेक निर्णयांना मंजुरी दिली. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्राथमिक शाळांना माध्यमिक आणि माध्यमिक शाळांना कनिष्ठ महाविद्यालयाची श्रेणी देताना आवश्यक पदनिर्मिती आणि इतर खर्चालाही यावेळी मंजुरी देण्यात आली. श्रेणीवाढ करण्यात आलेल्या 5 प्राथमिक आश्रमशाळांमध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या श्री महात्मा मुंगसाजी शिक्षण संस्थेच्या आश्रमशाळेचा आणि नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातल्या सुभाष शिक्षण प्रसारक मंडळ आश्रमशाळेचा समावेश आहे. धाराशिव जिल्ह्यातलं तुळजापूर मंदिर संस्थान संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाला हस्तांतरित करण्याचा तसंच सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनामध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवीस्तराचे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य शासनाच्या या निर्णयाचं आमदार राणा जगजितसिंह यांनी स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे या भागातील शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलेल असं ते म्हणाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिला आहे. त्या काल कोलकाता इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. निवडणुकीत आपला पराभव झालेला नसून तो करवला गेला आहे असा आरोप बॅनर्जी यांनी केला. दरम्यान राजरहाट न्यू टाऊन मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी झाल्यामुळे पश्चिम बंगालच्या विधानसभेत भाजप सदस्यांची संख्या 207 झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकार स्थापना आणि शपथविधीच्या तयारीला वेग आला आहे. नव्या सरकारचा शपथविधी येत्या 9 तारखेला म्हणजेच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये आमदार गटाच्या नेतेपदाच्या निवडीसाठी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांची तर आसाममध्ये केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये तामिळ वेत्री कळगम हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र पक्षाध्यक्ष जोसेफ विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे सादर केलं आहे. विजय यांची TVK विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. दरम्यान MK स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा काल राज्यपालांकडे सुपूर्द केला. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही पदाचा राजीनामा दिला आहा.

0: मिळेगी
1: विसरू नका. येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतंय तुमच्याच महसूल मंडळात.
2: या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय महिला आयोगानं काल नवी दिल्लीत मातृत्व आणि शिशुपालनासंबंधीच्या कायद्यासंदर्भात एक आढावा बैठक घेतली. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी

च्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मातृत्वाच्या अधिकारांचं संरक्षण करणं आणि सुरक्षित आणि जबाबदार शिशुपालनाशी संबंधित कायदे आणि धोरणांसाठी शिफारसी तयार करण्यासाठी ही बैठक झाल्याची माहिती आयोगानं समाज माध्यमावरच्या संदेशातून दिली आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी नागरिकांना इंधन पुरवठ्याबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. जिल्ह्यात इंधनाचा पुरवठा सुरळीत असून केवळ गरजेपुरतंच इंधन घ्यावं आणि साठेबाजी टाळावी असं आवाहनही पुजार यांनी केलं आहे. लातूर जिल्ह्यात नियमांचं उल्लंघन करून कॅन आणि बॅरलमधून पेट्रोल डिझेल विक्री केल्याप्रकरणी 2 पेट्रोल पंपांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी या पेट्रोल पंपाचा इंधन पुरवठा तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले. काही पेट्रोल पंपांवर सुट्या स्वरूपात इंधन विक्री होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. तसंच नागरिकांकडूनही याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयानं एचपीसीएलकडे कारवाईची मागणी केली होती. जागतिक स्तरावर पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या अजिंठा परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. अजिंठा पर्यटन विकासासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीदरम्यान अजिंठा लेणी परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुमारे 700 एकर क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. जालना जिल्ह्यात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत विविध सुविधांच्या उभारणीला गती देण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत. काल मुंबईत मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या परिसरात विपश्यना केंद्रासह वाचनालय, अभ्यासिका, धम्म केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र अशा बहुउद्देशीय सुविधा उभारल्या जाणार आहेत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं आपल्या तांत्रिक प्रणालीच्या आधारे 2026 घेतलेल्या निवड परीक्षेत अंदाजे 18,12,000 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या 14,08,000 विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण 28% अधिक आहे. हिंगोली जिल्ह्यात काल दुपारी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला. मात्र हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीसाठी आणलेल्या हळदीचं भिजून नुकसान झालं. हिंगोली शहरासह कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर आणि परिसरातही अवकाळी पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान राज्यात काल वर्धा इथं 43.5 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं 41.8, धाराशिव 40, तर छत्रपती संभाजीनगर इथं 39.3 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात आज तर बीड, नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला उद्या उष्णतेचा तर काही भागात अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात संभाव्य पावसाळी आपत्ती टाळण्यासाठी सर्व विभागांनी मान्सूनपूर्व कामं वेळेत पूर्ण करावीत आणि आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तात्काळ सादर करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते काल बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, उसाच्या एफआरपीतही वाढ. आदिवासी क्षेत्रातल्या 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा राज्य शासनाचा निर्णय. तुळजापूर मंदिर संस्थान संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाकडे हस्तांतरित. ममता बॅनर्जी यांचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार आणि अजिंठा परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगी विकास करण्याचे पर्यटन मंत्र्यांचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9:00. नमस्कार.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या यापुरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश।
1: तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त।
0: या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
2: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
3: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10:00 ते 11:00 या वेळेमध्ये
2: कार्यक्रम फोन फरमाइश।

श्रोतेहो, एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोत्यांनो मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 तयारीविषयी माहिती जाणून घेत होतो. या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस सर. त्यांच्यासोबतचा संवाद आपण असाच पुढे सुरू ठेवणार आहोत.

0: सर दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: जो जनगणना 2027 विचार केला तर ही जनगणना आधी झालेल्या जनगणनेपेक्षा वेगळी कशी?
2: सगळ्याच जनगणना मी असं म्हणेन की पूर्वीच्या जनगणनेपेक्षा प्रत्येक जनगणना ही प्रगत होत गेली.
1: बरोबर.
2: मग त्यामध्ये माहिती संकलनाच्या पद्धती असतील किंवा जी टेक्नॉलॉजी असेल, म्हणजे जनगणनेमध्ये आमचे वेगवेगळे विभाग कार्यरत असतात, त्यामध्ये नकाशा रेखन म्हणजे ज्याला कार्टोग्राफी डिव्हिजन म्हणतो, तर छोटे छोटे घर यादी गट तयार करण्यापासून जनगणनेची प्रकाशनं ही थिमॅटिक मॅप्सवरती आधारित प्रकाशित करण्यापर्यंत आमचं कार्टोग्राफी डिव्हिजन कार्यरत असतं. तर 2011 जनगणनेनंतर आपण सर्वात जास्त थिमॅटिक मॅप पब्लिश केले भारत ह्या देशाने, त्यासाठी आपली प्रशंसा ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण झाली. त्यामुळं कार्टोग्राफी डिव्हिजन ही आमची ओव्हर द पिरियड ऑफ टाईम खूप प्रगत झाली. त्यानंतर जनगणनेअंतर्गत जी पत्रकं आम्ही घरोघरी जाऊन माहिती संकलित करण्यासाठी वापरतो, त्या पत्रकांचं डिझायनिंग असेल किंवा त्यांचं प्रिंटिंग असेल, तसंच 2001 आपण ICR टेक्नॉलॉजी म्हणजे इंटेलिजंट कॅरेक्टर रेकॉग्निशन टेक्नॉलॉजीवरती पत्रकं संपूर्ण पद्धतीने स्कॅन करतो आणि त्याचं संस्करण करतो. तर 100% पत्रकांचं स्कॅनिंग करणं, त्यांचं संस्करण करणं ही आव्हानं, मोठी आव्हानं पेलण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान त्यावेळेला जे उपलब्ध होतं ते आमच्या भारताच्या महारजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने नेहमी त्याचा अवलंब केला. तसंच मग त्यानंतर माहिती संस्करण करण्यासाठी किंवा डेटा प्रोसेसिंग करण्यासाठी अत्याधुनिक सर्व्हर असतील. आमची IT डिव्हिजन जी आहे किंवा ज्याला आम्ही डेटा प्रोसेसिंग डिव्हिजन म्हणतो, त्या डिव्हिजनमधले संपूर्ण यंत्रणा आमची त्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असते, कार्यरत असते. 24 2011 जनगणनेनंतर आमचे स्कॅनिंगची ऍक्टिव्हिटी सुरू होत्या, त्याचे डेटा क्वालिटी चेकिंगची ऍक्टिव्हिटी आमच्या सुरू होत्या. अशा पद्धतीने खूप सारी यंत्रणा लागायची. 2027 जर आपण ह्या सगळ्यांचा विचार केला तर ह्या वेळेला आपण जी काही पत्रकं 2011 छापत होतो ही पत्रकं काही ह्या वेळेला आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर छापणार नाही आहे.
1: अच्छा.
2: कारण प्रगणक प्रत्येक घरोघरी जाऊन मोबाईल ॲपवरती स्वतःची माहिती संकलित करणार आहे, म्हणजे ही एक भारतासारख्या देशासाठी खूप मोठी झेप किंवा एक भरारी असंच म्हणावं लागेल. हे आव्हान आपण पेलण्यासाठी सज्ज आहोत. ह्याची आम्ही पूर्व चाचणी केली आहे, म्हणजे ह्याची पूर्ण प्री टेस्ट, एक ड्रेस रिहर्सल आमची 2025 भारतातल्या सर्वसाधारणपणे 5,000 गटांसाठी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे त्याच्यातून आम्ही जे काही दुरुस्त्या करायच्या असतील, सुधारणा करायच्या असतील, त्या सर्व करून आता आमची मोबाईल ॲप्लिकेशन तयार झालेली आहे. डेटा प्रोसेसिंगच्या ॲक्टिव्हिटी ह्यावेळेला ऑलमोस्ट रिअल टाईम होतील, कारण प्रगणकांनी जो नोंदवलेला डेटा आहे हा आमचा सेंट्रल सर्व्हरवरती जाणार आहे, त्यामुळे पत्रकांचं स्कॅनिंग असेल किंवा त्यानंतरचे जे क्वालिटी चेकला लागणारे आमची मेहनत असेल किंवा एफर्ट्स असतील ते ह्या जनगणनेमध्ये निश्चित कमी होतील. ह्या सगळ्याचा पर्यायीनी आपल्याला एक रिझल्ट म्हणूया किंवा पॉझिटिव्ह हे म्हणूया की माहिती प्रकाशनासाठी जो कालावधी आम्हाला लागायचा तो ह्या वेळेला असा एक त्याचा आम्ही अनुमान करतोय की त्यामध्ये आम्ही खूप मोठी झेप घेऊ आणि शक्य तितक्या लवकर आम्ही ह्या माहितीचं प्रकाशन करू शकू अशी एक अपेक्षा, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आम्ही वेगाने पूर्ण करू अशी आम्हाला अपेक्षा.
1: याच्यामध्ये एक आमची जनगणना आमचा विकास असं एक ब्रीद घेऊन तुम्ही पुढे जाताय, तर त्याचं नेमकं म्हणणं काय की त्याचं उद्दिष्ट काय, की असं म्हणायचं की आमची जनगणना आमचा विकास, याच्या मागचं उद्दिष्ट काय?
2: जनगणना 2027 एक संकल्पना जर तुम्ही विचारात घेतली सर्वसाधारणपणे तर ही ह्यावेळेला इतकी कल्पकतेने योजलेली आहे, कारण जनगणनेचे जे दूत आहेत ज्याला आपण मॅस्कॉट म्हणतो हे प्रगती आणि विकास असे आमचे दोन दूत आहेत. प्रगती हे स्त्री प्रगणकाचं एक प्रारूप आहे आणि विकास हे पुरुष प्रगणकाचं एक प्रारूप, ह्यांनी ते योजलं गेलेलं आहे. जर आपल्याला विकसित भारताची संकल्पना करायची असेल तर त्यासाठी प्रगती आणि विकास आपल्या घरोघरी येणार आहेत ह्या वेळेला माहिती संकलित करायला. तर ह्या पद्धतीने ते मॅस्कॉट ह्या वेळेला आम्ही ठरवलेले आहेत. मग आता प्रगती आणि विकास हे दूत जर आपल्या घरी माहिती संकलनासाठी येणार असतील तर निश्चितच तुमची ही जी माहिती आहे ही माहिती आपल्या देशाच्या धोरणात्मक नियोजनासाठी किती मूलभूत आणि पायाभूत आकडेवारी उपलब्ध करून देणार आहे हे संपूर्ण जनतेला ह्याची कल्पना आलीच असेल.
1: बरोबर.
2: अगदी तळागाळातल्या दूर दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांपासून ते शहरी भागामध्ये उंच उंच इमारतीमध्ये

0: राहणाऱ्या लोकांसाठी ज्या काही योजना आपण आखणार आहोत त्या सर्व योजनांची पायाभरणी या जनगणनेच्या आकडेवारीतून होणार आहे. तर यासाठी जनतेचा सहभाग गेल्या 15 जनगणनेमध्ये आम्हाला असल्यामुळेच आपण ही आत्ता 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आपण करत आहोत. तर याही जनगणनेमध्ये लोकांचा सहभाग जितका जास्त असेल तर तो कसा लोकांचा सहभाग आवश्यक आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी म्हणा एक जनगणनेचं ह्या वेळचं 2027 ब्रीद आहे, आपली जनगणना आपला विकास. तर ह्या जनगणनेमध्ये सर्व जनतेनी खूप हिरीहिरीने सहभागी होऊन त्यांना जी माहिती विचारली जाईल किंवा ते स्वगणना करतील त्यावेळेला जी माहिती त्यांना भरायची आहे ती भरण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा आणि एकंदरीतच राष्ट्राच्या विकासामध्ये आपलं सहकार्य आणि योगदान द्यावं.
1: बिलकुल. त्याच्यात याच्यात सर आणखी एक महत्वाचा मुद्दा येतो की जनगणना सुरू झाल्यानंतर जसं मी एप्रिलपासूनचा उल्लेख केला की त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, तर याच्यातले टप्पे कसे आहेत आणि ते कसे राबवले जाणार आहे?
0: जनगणनेमध्ये जर त्याचं वर्गीकरण करायचं झालं तर एक 3 मुख्य टप्पे असतात.
1: बरं.
0: म्हणजे जनगणनेचं क्षेत्रीय काम पूर्ण होण्याच्या आधी आम्हाला जी तयारी करावी लागते त्याचे प्रशासनिक खूप मोठी यंत्रणा कार्यरत असते. प्रत्यक्ष जनगणनेदरम्यान आपल्याला काय कार्य करावी लागतात आणि जनगणना झाल्यानंतर असे 3 टप्पेमध्ये त्याची सर्वसाधारणपणे विभागणी होते. तर जनगणनेपूर्वी सगळ्यात आधी केंद्र शासन एक अधिसूचना जारी करतं ज्याद्वारे केंद्र शासनाचा उद्देश की ही जनगणना घ्यायचा त्याचा उद्देश काय आहे आणि सर्वसाधारणपणे कालावधी काय हा एक सर्वसाधारण जनतेच्या माहितीसाठी म्हणून एक प्रकाशित करण्यात येतो. ह्याचा हाही एक उद्देश असतो की त्यासाठी लागणारी प्रशासकीय यंत्रणेची उभारणी आणि वित्तीय तरतुदी. जोपर्यंत जनगणनेची पहिली अधिसूचना आपण जारी करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपण करू शकत नाही. तर जनगणना 2027 साधारणतः 11,748 कोटींची तरतूद केंद्र शासनाने केलेली आहे. तर ही तरतूद झाल्यानंतर मग संबंधित राज्य शासनं किंवा केंद्रशासित प्रदेश यांना आपण अवगत करतो की भारताची जनगणना ही 2 टप्प्यात होणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये जे एप्रिल ते सप्टेंबर 2026 ही एक विंडो दिलेली आहे त्यामध्ये संबंधित राज्य शासन किंवा केंद्र शासनाने त्यांना सोयीच्या ह्याच्यानुसार 30 दिवसाचा कालावधी निवडायचा आहे आणि संबंधित राज्यात तो पहिला टप्पा पार पडेल. दुसरा टप्पा हा बर्फाच्छादित प्रदेश जे आहेत आपले लेह लडाख असेल, जम्मू काश्मीर असेल किंवा हिमाचल प्रदेश, उत्तराखंड असे जे भाग आहेत जे बर्फाच्छादित असतात किंवा स्नोबाउंड एरियाज असतात तिथे हा ऑक्टोबर 2026 करण्याचं प्रस्तावित आहे जर पूर्वीच्या जनगणनेचा आपण आधार घेतला तर असं अपेक्षित आहे. आणि जी मूळ जनगणना इतर राज्यांमध्ये किंवा बर्फाच्छादित प्रदेश सोडून इतर ठिकाणी होईल ती सर्वसाधारणपणे फेब्रुवारी 2027 प्रस्तावित आहे. त्याच्याबाबतची अधिसूचना केंद्र शासन जेव्हा निर्गमित करेल तेव्हा आपल्याला त्याची माहिती मिळू शकेल.
1: बरोबर.
0: तर तेव्हा संपूर्ण यंत्रणेचा अपॉइंटमेंट पासून सुरुवात होते. महाराष्ट्र राज्यामध्ये आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे 2.5 लाख आपण सर्व प्रगणक पर्यवेक्षक तसेच क्षेत्रीय कार्य करणारे इतर अधिकारी यांची नियुक्ती करणार आहोत. तर संपूर्ण देशाचा विचार केला तर सर्वसाधारणपणे 31 लाख लोकांची यामध्ये आपण नियुक्ती करणार आहोत. आणि एवढ्या मोठ्या संख्येने नियुक्ती झाल्यानंतर या संपूर्ण नियुक्त अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण झालं कारण जनगणनेसाठी आवश्यक संकल्पना किंवा जे मोबाईल ॲप्लिकेशन वापरणं आहे किंवा पोर्टल वापरणं आहे ह्या सर्व बाबींची इत्यंभूत माहिती त्यांना मिळावी यासाठी सखोल प्रशिक्षण असतं. त्या प्रशिक्षणाचे पुन्हा एक कास्केड आहे की राष्ट्रीय स्तरावरती सब्जेक्ट मास्टर एक्सपर्ट ज्यांना त्या त्या विषयातले विषय तज्ज्ञ बोलूया ते राष्ट्रीय प्रशिक्षणांना प्रशिक्षित करतात. राष्ट्रीय प्रशिक्षक मग मास्टर ट्रेनरला राज्य स्तरावरती प्रशिक्षित करतात. मास्टर ट्रेनर फील्ड ट्रेनरला प्रशिक्षित करतात जे जिल्हा स्तर किंवा शहर स्तरावर असतात आणि ते फील्ड ट्रेनर आपले प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षित करतात. तर आता महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं प्रगणक आणि पर्यवेक्षकांचं प्रशिक्षण सुरू आहे आणि ते साधारणतः 2 मेच्या 2 आठवड्यामध्ये पूर्ण होण्याची आपल्याला अपेक्षा आहे. त्यानंतर दुसरा टप्पा जेव्हा सुरू होईल तो प्रत्यक्ष जनगणनेच्या दरम्यानचा टप्पा. त्यासाठी आपण सज्ज असतो. आपण नागरिकांना आवाहन करतो की प्रगणक आपापल्या घरी जेव्हा येतील त्यावेळेला त्यांना सहकार्य करा. जनगणने

0: अंतर्गत जी माहिती नोटिफाईड 33 प्रश्न आहेत ह्या वेळच्या जनगणनेमध्ये जे आपल्याला विचारण्यात येतील त्याची बिनचूक माहिती द्या असं आवाहन करण्यात येतं. मग त्यामध्ये पण खूप चॅलेंजेस असतात. ग्रामीण भागातले चॅलेंजेस वेगळे, शहरी भागातले चॅलेंजेस वेगळे. इथे वाड्या वस्त्या इथे पोचणं प्रगणकांना काही ठिकाणी चॅलेंज असतं ग्रामीण भागामध्ये, तर शहरी भागामध्ये मोठ्या मोठ्या सोसायटीज असतील, इमारती असतील, अशा ठिकाणी प्रगणकांना प्रवेश मिळणं इथपासून अडचण असते. प्रवेश मिळाल्यानंतर पती पत्नी नोकरीवर असतात, मुलं शिक्षणाभिमत्त दिवसभर बाहेर असतात, तर घरी कोणी उपलब्ध नसतं, तर बंद किंवा कुलूप बंद घर, किंवा काही कुटुंब आता ह्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपापल्या गावी जातात, तर अशा कुलूपबंद घरांना पुन्हा पुन्हा व्हिजिट करणं, पुन्हा पुन्हा भेट देऊन जास्तीत जास्त लोकांची माहिती संकलित करणं, ह्यासाठी प्रकल्पकांना खूप आपली एक निष्ठा दाखवावी लागते आणि ते निष्ठा दाखवून निष्ठापूर्वक काम प्रगणक आपले पूर्ण करत असतात, तर तेव्हा आपल्याला खूप तयारी करावी लागते. मग जनगणनेचा दुसरा टप्पा पूर्ण झाला हा प्रत्यक्ष क्षेत्र कार्याचा की तिसऱ्या टप्प्यात येतं आपले माहितीचं संस्करण आणि प्रकाशन. हे काम आमचं जनगणना संचालनालय किंवा भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त यांच्या समन्वयाने आम्ही बॅक ऑफिस म्हणा किंवा इंटरनल हे आमचं काम आहे हे आम्ही करत असतो. आणि त्यासाठी आम्हाला पुन्हा दिवस रात्र मेहनत घ्यावी लागते.
1: बरोबर.
0: कारण भारताची लोकसंख्या ही 2001 एक अब्जाच्या वरती गेली आहे. ह्यावेळेला आपण असे अंदाज व्यक्त केले जात आहेत की 140 कोटी लोकांची गणना होऊ शकते प्रत्यक्ष जनगणनेत. तर एवढ्या मोठ्या डेटाबेसचं संस्करण करणं हे पण एक आमच्यासाठी खूप मोठं आव्हान असतं.
1: अगदी खरं.
2: श्रोते हो, संतोष पायस सर यांच्यासोबतचा दिलखुलास कार्यक्रमातला हा संवाद आपण यापुढच्याही भागात असाच सुरू ठेवणार आहोत, कारण अजून बरीच माहिती आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायची आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

FM 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या यापूर्ती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोत्यांना सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया वर्षा बराई आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील मंदार चोलकर यांचं भावगीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
0: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
1: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
0: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
2: संपर्क 70501049.
3: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
3: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
4: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
3: टेहरे ज्वेलर्स.

0: एंड सन्स प्राइवेट लिमिटेड, मेन रोड, हड़को, नांदेड़।
1: भावधारा या भावगीतांच्या कार्यक्रमातून यानंतर ऐकूया शंकर महादेवन यांच्या स्वरातील प्रमोद कोयंदे यांची गीतरचना। संगीत आहे सुनील केरकर यांचं।

0: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
1: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 9923185050.
2: सामूहिक मंगल परिणय सोहळा दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 10:30 स्थळ महाविहार बावरीनगर दाभड. आयोजक शांतीदूत प्रतिष्ठान नांदेड. मोबाईल 9492911696.
3: भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमातून यानंतर ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील अश्विनी.

0: लहान मुलांच्या दातांचे विशेष उपचार
1: आणि अत्याधुनिक कवळी
0: अद्ययावत सुविधा आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला.
1: मग विचार कसला करताय? आजच भेट द्या
0: माऊली मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, आनंद नगर चौक, नांदेड.
1: संपर्क 7020325795.

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील जावेद पिरजादे यांची गीतरचना आताच आपण ऐकली. संगीत होतं भारत शिंदे यांचं. या भावगीतानं भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आपण हा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे समाचारपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया अरुण दाते यांनी गायलेली सुरेश भट यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: तुला।
1: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
2: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध।
3: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता।
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड।
3: संपर्क 70 50 10 10 49।
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
5: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार।
4: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक,
5: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड।
6: भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून। कार्यक्रमातून यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील अनिल कांबळे यांचं गीत, संगीत आहे श्रीधर फडके यांचं।

0: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
1: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 9923 1850 50.
2: सामूहिक मंगल परिणय सोहळा दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 10:30 स्थळ महाविहार बावरीनगर दाभड. आयोजक शांतीदूत प्रतिष्ठान नांदेड. मोबाईल 94209 11696.
3: अरे वा, आपल्या सुंदर दातांचं रहस्य काय?
4: अगदी सोपं आहे, नांदेडचं माऊली मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक.
3: होय, डॉक्टर योगेश चंचलवाड यांचं माऊली मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक,
4: जिथं होतील तुमच्या दातांवर अत्याधुनिक पद्धतीनं समाधानकारक उपचार,
3: डिजिटल एक्सरे आणि लेझर ट्रीटमेंट,
4: फक्त एका दिवसात रूट कॅनल ट्रीटमेंट,
3: वेळेवाकड्या दातांसाठी फिक्स ब्रेसेस आणि स्माईल डिझायनिंग,
4: लहान मुलांच्या दातांचे विशेष उपचार
3: आणि अत्याधुनिक कवळी,
4: अद्ययावत सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला.
3: मग विचार कसला करताय? आजच भेट द्या
4: माऊली मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, आनंद नगर चौक, नांदेड.
3: संपर्क 7020325795.

सुगम संगीताच्या कार्यक्रमातून आताच आपण सुरेश वाडकर यांनी गायलेली हेमंत आळसकर यांची गीतरचना ऐकली. संगीत होतं श्रीकृष्ण चंद्राते यांचं. या गीतानं सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोत्यांना सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यात आज चर्चा. अनेक महत्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार. केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक महत्वाचे निर्णय. उसाला प्रति क्विंटल 365 रुपये FRP देण्यास मंजुरी. विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेला वेग. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला ममता बॅनर्जी यांचा नकार. बॅनर्जी यांचे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळले. आणि चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू 61 जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा करतील. व्हिएतनामचे राष्ट्रपती काल भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्यासोबत व्हिएतनाम सरकारचे अनेक मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ आणि व्यापारी शिष्टमंडळही आहे. यावर्षी एप्रिलमध्ये व्हिएतनामचे राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर तो लाम यांचा हा भारताचा पहिलाच राजकीय दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यातील चर्चेनंतर अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जातील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात तो लाम यांची भेट घेणार आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्सद्वारे आयोजित 56वं सप्रू हाऊस व्याख्यान देखील तो लाम देतील. पंतप्रधान मोदी यांच्या 2016 व्हिएतनाम दौऱ्यादरम्यान सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी स्तरावर संबंध दृढ करण्यास सहमती देण्यात आली होती. या घटनेच्या 10व्या वर्धापन दिनी तो लाम भारत भेटीवर आले आहेत ही विशेष बाब आहे. दोन्ही नेत्यांमधील या संवादामुळे आधीच मजबूत असलेल्या द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळेल, तसंच भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सहकार्यासाठी नवीन मार्ग खुले होतील अशी

अपेक्षा आहे. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्सच्या रोजगार कार्यगटाची दुसरी बैठक आज केरळमधील तिरुवनंतपुरम इथं सुरू होणार आहे. या दोन दिवसीय बैठकीत रोजगार आणि कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षा प्रणाली भक्कम करणे, कार्यालयात महिलांचा सहभाग वाढवणे आणि इतर अनेक विषयांवर ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी विचारमंथन करतील. कामगारांपर्यंत, विशेषतः गिग वर्कर्सपर्यंत लाभ पोहोचवण्यात डिजिटल तंत्रज्ञानाच्या भूमिकेवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इथिओपिया, इराण, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा ब्रिक्स सदस्य राष्ट्रांमध्ये समावेश आहे. उसाचा FRP 10 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी रुपयांचा लाभ होईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी कपास क्रांती या नव्या अभियानालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. आगामी 5 वर्षांसाठी हे अभियान राबवलं जाणार आहे. याअंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगची 2,000 केंद्र सुरू केली जाणार आहेत. यात संशोधन, उत्पादकता वाढवणे आणि त्यानंतरची प्रक्रिया यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. तसंच रब्बी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करायलाही सरकारनं मंजुरी दिली आहे. या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली असून आता 29 मे पर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू राहील असंही वैष्णव यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं SME, बिगर SME आणि विमान कंपन्यांसाठी विनातारण कर्ज योजनेलाही मान्यता दिली. तसंच गुजरातमध्ये आणखी 2 सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 करायलाही केंद्र सरकारनं काल मंजुरी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर नवीन सरकारच्या स्थापनेच्या तयारीला वेग आला आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक असतील. आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी सहनिरीक्षक असतील. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या TVK पक्षाचे नेते विजय हे आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात UDF मध्ये अनौपचारिक बैठका सुरू आहेत. पुदुचेरी विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर भाजपाच्या आमदारांच्या बैठकीत काल आमदार A. Namasivayam यांची भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष VP रामलिंगम, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीला उपस्थित होते. भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक आणि निर्णायक विजय मिळवल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. त्या काल कोलकाता इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतला तृणमूल काँग्रेसचा पराभव हा जनादेश नसून भाजपनं निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला. निवडणूक आयुक्तांनी जनतेचे लोकशाही हक्क पायदळी तुडवले असाही आरोप त्यांनी केला. तृणमूल पक्षाचा पराभव लोकांनी केला नसून हा पराभव एका षडयंत्रामुळे झाला आहे, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं बॅनर्जी म्हणाल्या. अशा प्रकारची विधानं करताना संयम बाळगण्याचं आवाहन भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलं आहे. ही विधानं चिंताजनक आहेत. देशात सत्तेचं हस्तांतरण हे नेहमीच शांततामय मार्गानं होत आलं आहे असं पात्रा यांनी स्पष्ट केलं असून हा केवळ भाजपवर झालेला हल्ला नाही तर लोकशाहीवर आणि संविधानावर हा हल्ला झाला आहे असं पात्रा यांनी म्हटलं आहे. भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीबाबत ममता बॅनर्जी यांनी केलेले आरोप निवडणूक आयोगानं निराधार आणि खोटे असल्याचं सांगत फेटाळून लावले आहेत. मतमोजणी सुरू असताना CCTV कॅमेरे बंद करण्यात आले होते, आरोपही स्पष्टपणे नाकारण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याबाबत लोकांमध्ये वाढता उत्साह दिसून येत आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित एका खासगी ऑटो समिट आणि पुरस्कार 2026 कार्यक्रमात गडकरी काल बोलत होते. जीवाश्म इंधनाला सर्वोत्तम पर्याय ठरू शकणाऱ्या घटकांचा वापर करण्यासाठी आणि लोकांमध्ये त्याचा प्रसार करण्यासाठी व्यापक संशोधन केलं जात आहे अशी माहिती गडकरी यांनी दिली. शेतकऱ्यांची भूमिका आता केवळ अन्न उत्पादक आणि शेती करणारे इतकीच मर्यादित राहिलेली नाही, तर आता ते ऊर्जा निर्माते, डांबर उत्पादक आणि हायड्रोजन निर्माते झाले आहेत असंही गडकरी यांनी सांगितलं. चीनमधील हुनान प्रांतात एका फटाक्या कारखान्यात भीषण स्फोट झाला असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे तर 61 जण जखमी झाले आहेत. शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार हा स्फोट शुक्रवारी संध्याकाळी गुंडू टाउनशिपमधील एका कंपनीत झाला. स्फोटानंतर तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पुढील तपास सुरू आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं सुरू असलेल्या 15 आणि 17 वर्षाखालील आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धा 2026 भारताचे युवा खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. काल या दोन्ही गटांमध्ये भारताच्या खेळाडूंनी अनेक विजय नोंदवले. आयपीएल क्रिकेटमध्ये काल चेन्नई सुपर किंग्जनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. नाबाद 87 धावांची खेळी करून संजू सॅमसन सामनावीर ठरला. सामना आज संध्याकाळी सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात हैदराबाद इथं होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं बिहार आणि पश्चिम बंगालमधील काही भागात विजांसह वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली असून नारेंगी बावटा जारी केला आहे. अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, सिक्कीम, तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे या भागातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि गोव्यामध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यात आज चर्चा. अनेक महत्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार. केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक महत्वाचे निर्णय. उसाला प्रतिक्विंटल 365 रुपये FRP देण्यास मंजुरी. विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेला वेग. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या ममता बॅनर्जी यांचा नकार. बॅनर्जी यांचे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळले. आणि चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू, 61 जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्ज आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोत्या आता सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया भूपिंदर सिंग यांच्या स्वरातील रवी मिश्रा यांची रचना. संगीत आहे रघुनाथ शेठ यांचं.

0: किंवा आपल्या सुंदर दातांचं रहस्य काय?
1: अगदी सोपं आहे, नांदेडचं माऊली मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक.
0: होय, डॉक्टर योगेश चंचलवाडी यांचं माऊली मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक,
1: जिथे होतील तुमच्या दातांवर अत्याधुनिक पद्धतीनं समाधानकारक उपचार,
0: डिजिटल एक्सरे आणि लेझर ट्रीटमेंट,
1: फक्त एका दिवसात रूट कॅनल ट्रीटमेंट,
0: वेडेवाकड्या दातांसाठी फिक्स ब्रेसेस आणि स्माईल डिझायनिंग,
1: लहान मुलांच्या दातांचे विशेष उपचार
0: आणि अत्याधुनिक कवी,
1: अद्ययावत सुविधा आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला.
0: मग विचार कसला करताय? आजच भेट द्या
1: माऊली मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, आनंद नगर चौक, नांदेड.
0: संपर्क 7020325795.

गझल गीतांच्या कार्यक्रमातून आताच आपण लता मंगेशकर आणि जगजित सिंह यांच्या स्वरातील शाहिद कबीर यांची रचना ऐकली. संगीत होतं जगजित सिंह यांचं. गझल गाण्याच्या कार्यक्रमातून यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील अहमद वासी यांची रचना. संगीत आहे खय्याम यांचं.

गझल गाण्याच्या कार्यक्रमातून आताच आपण पंकज उधास यांच्या स्वरातील शेख आदम अबुवाला यांची रचना ऐकली. संगीत होतं पंकज उधास यांचं. या गीतानं गझल गाण्याचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

FM 101.1 मेघर्ट्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या यापूर्वी आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन. कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया माहेरची साडी या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील जगदीश खेबडूकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमातून आताच आपण अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकलं. नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटासाठी संगीत होतं अनिल अरुण यांचं. गीतगुंजन या कार्यक्रमातून यानंतर ऐकूया सुधीर फडके, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील पाहुनी या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं.

गीतगुंजन या कार्यक्रमातून आत्ताच आपण महेंद्र कपूर यांच्या स्वरातील पाटलीन या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना ऐकली. संगीत होतं बाळ पळसोले यांचं. कार्यक्रमातून यानंतर ऐकूया वर्षा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील शांता शेळके यांची गीतरचना. संसार या चित्रपटासाठी संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमातून यानंतर ऐकूया आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील शापित या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील या गीतानं गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोत्यांना प्रसारित करीत आहोत आनंद यादव लिखित नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचनाचा भाग 24.
1: छत्तरपुर नगरी.

एका मनस्वी कलाकाराच्या आयुष्याची कला आणि व्यवहार यांच्या जीवघेण्या चक्रात झालेल्या ससे होलपटाची जीवनकथा नटरंग. लेखक आनंद यादव. अभिवाचक

0: यमुनाबाई तालीम संपवून जायला निघाली. येष्टीत बसल्या बसल्या तिनं गुणाला जवळ बोलावलं.
1: वरचीवर प्रॅक्टिस करा, काम सोडू नका. अव रुपयावर एक आना चढच जमतंय काम तुम्हाला.
0: बघू, दुसरं कोणी येऊस तर मीच करीन काम.
1: दुसऱ्या कोणाला नाही आहे हे जमायचं, तुम्हीच करायचंय. तुम्ही करशिला तवर म्या तुमच्या बरोबर आहे, सगळं मी शिकवते.
0: नयनाचा लाडीक शब्द. त्याच्या जीवात बळवंकीच्या माळा उडालगत झालं. गाडी हल्ली. नयनानं त्याच्याकडे बघत हात हलवला. त्यानंही हरकून जावा जावा असा हात केला.

सुख भरल्या मनानं परतला. नाचाचं बी काम काय हलकं नाही, भारी हुन्नरीच आहे. राजा परदानाला कामाला जेवढी हिकमत लागती त्याच्यापेक्षा जास्त ह्या कामाला लागती. नाचा धड ना बापय ना बाई, मधलाच कुणीतरी. आत्ता बापय तर आत्ता बाई, बापयाच्या कायत अडकलेली बाईच. नावाला नुसता बापय म्हणजे अडताकच. बापयानंच हे काम करायचं. आपला रुबाब, नजर, हातापायाची हालचाल, आवाज समद बदलून टाकायचं. असलेला बापय फेकून द्यायचा आणि ध्यायीत नसलेली बाई वर उठवायचे. कुणाला कळणार ही हिकमत, आपणच आपल्या संग केलेली ही कुस्ती. आपण नाही ते आपण हाय असं दावणारी ही कला. सोळा आण खरी जमवली पाहिजे, नयनाच्या जवळ जाऊन कमावली पाहिजे. तीच आता मास्तरीन नयना राणी. आता तू आहेस तर मी आहे. वगातन म्या तुला जित्ती केली, आता त्वा मला जित्ती करायचं. तुझीच माझ्या जीवात लावण करायची, माझ्या मातीत तुझा ऊस. तुझ्या हाताचं पालो, डोळ्याचं नखरं, पावलांची टप टप पडणारी घुंगरी पानं माझ्या हातापायातनं उगवली पाहिजेत. राजा नाही, निदान माझ्या वगातली राणी तारामती तरी तुझ्या रूपानं तू समोर आणलीस. तुझे डोळे नखऱ्याच आहेत, खुदकन ते बारीक करून हसतीस आणि मला खुलवून टाकतीस. राजापक्षा तुझी संगत मला जास्त मिळावी म्हणून मी हे काम आता पत्करायचं ठरवलंय. इरवी नसतं पत्करलं, राजा झालो असतो. पांडवा बाकीच्या उद्योगाला लागला. गावातल्या फौजदाराच्या हातापाया पडून दोन फाटकं खाकी ड्रेस पोलीस हवालदारासाठी मिळवलं. अनेकाच्या ओळखीनं नाना खटपटी करून वगाची रक्कम ठरवली. खर्चाला म्हणून उरुस समितीकडनं अगोदरच 300 रुपये मागून घेतले. त्यातनं नाचा, राजा आणि प्रधान यांचे पोशाख शिवले. प्लॅस्टिकच्या मण्यांच्या, काच मण्यांच्या अलंकार माला करून घेतल्या. राजा प्रधानाला हवा असलेला एक हंटर करून घेतला. आणखी सटर फटर बरंच सामान खरेदी केलं. कनात सोडले तर तमाशाचा फड कसाबसा उभा राहिला. गैबीच्या दर्ग्याच्या मागच्या बंदिस्त पटांगणात खेळ उघड्यावर करायचा ठरला. त्याला कनातीची जरूर नव्हती. गावकऱ्यांच्या करमणुकीसाठी गावकऱ्यांनीच बसवलेला तमाशा असं म्हणून जाहिरात झाली. गावभर बातमी पसरली की कागला तमाशाचा फड उभा राहिलाय आणि कोल्हापूरच्या फर्स्ट क्लास दोन पोरी त्यात नाचायला येणार आहेत. नावाचा आणि वगाचा एक रंगीत बोर्ड गैबी चौकात लावला. तो बघून फडातल्या पोरांची छाती फुगली. वस्तीवर वेगळंच वातावरण तयार झालं. तरण्या पोरांच्या उगीच छात्या फुगल्या, ती फडाला बारीक सारीक मदत करू लागली. पोशाखासह रंगीत तालीम होती. खेळ 3 दिवसांनी उरसात होणार होता. यमुनाबाई सकाळीच मुलींना घेऊन कागलात आली होती. त्यांच्यासाठी प्राथमिक शाळेतल्या तरुण सोनूले मास्तराच्या घरातली एक बऱ्यापैकी खोली यावेळी मिळाली. सुटकेसेस, स्वच्छ कपडे, आरसे, स्नो पावडरी, दारात रंगीत चपला, रंगीत रंगीत पोलकी पातळे ह्याचा पसारा मांडून यमुनाबाई बसली. अरे तमाशातल्या बाया, तमाशातल्या बाया असं म्हणून बारकी पोरं दिवसभर जाता येता त्यांच्या घरात डोकावू लागली. आज कुणीच कामाला गेलं नाही. प्रत्येकानं घोटून घोटून दाढ्या गुळगुळीत केल्या. डोईच्या केसांना आल्पिन कट मारून घातला. बहुतेकांची केसं वितवितवर वाढली होती. सकाळी आंघोळ केल्या, साबण लावून धडशी कापडं धुतली आणि वाळायची वाट बघू लागली.

0: सकाळपासून गुणाच्या मनाची चलबिचल होत होती. रुबाबात ठेवलेल्या मिशांना संपूर्णपणे फाटा द्यावा लागणार होता. किती दिवस द्यावा लागणार होता त्याचा अंदाज नव्हता. तोंड भुंड दिसणार होतं. दिसात पडलेली दारकी 5-7 दिवस त्याच्या मिंत्या करत होती. तो ऐकत नाहीसं बघून त्याच्याशी भांडण काढत होती. घरात करतं बाई माणूस कुणी नाही, महायारला जाऊन कुणीतरी बाई माणूस घेऊन या अशी तिची विनंती. एवढा उरसातला खेळ होऊ दे, मग लगेच घेऊन येतो, हे गुणाचं सांगणं. पण तिला धीर नव्हता आणि त्याला वेळ नव्हता. मनात नाच्यासारखा नाचत होता. त्यानं तो झपाटून गेलेला आणि दिस जवळ येतील तशी ती गर्भगळीत होत चाललेली. तिला मनाची अवस्था नीटपणे सांगता येईना झालं होतं. कुणीतरी बाई माणूस तिच्या जीवाला आधार द्यायला हवं होतं. म्हातारीचं पार भिताड झालेलं असून नसल्यासारखे, बाळू वाकून गेलेला आणि किती केलं तर बाप आहे माणूस, त्याला ती काय सांगणार. गुणाला तर भाकरी खायलाही पुरेसा वेळ नाही. बाळंत झाल्यावर लागणाऱ्या जळणाची काही व्यवस्था नव्हती. तसे हे थंडीचे दिवस, अजून कडाका थंडी नसली तरी बाळण झाल्यावर अंथरूण पांघरुणाची थोडी तरी व्यवस्था होणं जरूर होतं. गुणाचा खर्च आणि खाडी तर अलीकडे खूपच वाढली होती. घरात त्याच्या कामाचा 8 दिवस काम केलं की 4 दिवसाचा पगार मिळायचा. एका जाप्त्यातच सगळा प्रपंच पसारा पसरलेला. त्या 2 बाजूनी भिंती आणि 2 बाजूनी कूड, कुडातनं वारं आत घुसतेलं. आताचं हे 5वं बाळंतपण, पोटाला अगोदरची 2 पोरं, 2 बारकेपणात मेलेली. पोरांची सासूसासऱ्यांची व्यवस्था बाळण झाल्यावर निदान 5-7 दिवस तरी होणं गरजेचं होतं. नक्की कधी दिसात पडती याचा तिला नीटसा अंदाज नव्हता. आणि त्यो बघू 7-8 दिवसांनी ग, असं म्हणून टोलवत नेत होता. आज तिला बसला जागा उठवेना झाला होता.
1: जावा किंवा आज तरी, किती आरडू मी.
0: आलीस का आज पुन्हा गायला? ग बस की कुत्र्या ग 2-4 दिवस.
1: आणि काय तर झालं म्हणजे? वा
0: झालं तर झालंय, बघतो मग माझ मी. अग गावात रगड म्हाताऱ्या सुईने आहे ती. इतकं दिस निघालं आणि आता 3-4 दिवस निघत नाहीत होय ग.
1: अव मग कोणतरी माणूस तरी लावून द्या. किंवा
0: माणूस लावून द्या, मी काय वतनदार नाही. आता काय महाराणी नाहीस. अग निस्तं 4 दिवस कड काढ के.
1: कसं सांगावं तुम्हाला, जीव कोंडल्या गो व्हाय लागलाय माझा.
0: काय मरत नाहीस काय नाहीस, गप घर धरून बस.
1: हव जळण्याची बी काय सोय नाही.
0: आणि हायच काय, उगच डोसक पिकवू नग म्हटलं का नाही. लय जळण्याची टंचाई वाटली तर घराचं वास मोडून घाल. वळचणीला बसून बाळू हे सगळं ऐकत होता. दम धरून मुकाट बसला होता. 5-7 दिवस चाललेली ही धुसफूस आणि त्याचं घरात नसलेलं ध्यान त्याच्या लक्षात आलं होतं. पण गुणा त्याच्या रिंगणात नीटसा घावत नव्हता. सकाळ झाली की बाहेर पडत होता, कामाला जात होता. रात्री आला की कसाबसा जीवन हात पुसत नानाच्या घराकडे जात होता आणि रात्री बेरात्री केव्हा तरी परत येत होता. तो नाच्याचं काम करणार आहे याचा सुगावा त्याला कुणाकडनं तरी लागला होता. जेवण करून बाहेर पडल्यावर 2-3 तासांनी तो परत आला. परत आला तेव्हा त्याच्या ओठावर मिशा नव्हत्या. दाढी गुळगुळीत केली होती. झिंझा राखून मानेखाली कट मारला होता. पण पटक्याखाली तो लपून गेला होता. खाली मुंडी घालून तो घरात घुसला. दारातोंडालाच आत बसलेल्या बाळूच्या नजरेला ही गोष्ट आली. त्याचं तोंड खवळलं.
2: का रे, अरे आई मिली का बा मेला तुझा, मिशा का बोडल्यास तुझ्या आईला.
0: बाळूच्या तोंडाला लगामच बसायना. तो वाटेल तसल्या शिव्या देऊ लागला. त्याच्यावर पाऊसच पडू लागला. शर्मिंदा होऊन तो मेढीजवळ थांबला होता. बाळबाचं तोंड ऐकून त्याला काही बोलता येईना. दारकीनं खाली मान घालून चुलीतली राख भर

0: चालू केलं होतं. म्हातारी, काय झालं, अरे काय झालं असं म्हणून विचारत होते. म्हातारा एवढा का उसळायला लागलाय हे तिला कळेना झालतं. बाळबाचं तोंड चालूच. अरे तोंड आहे का काय रे हे, ए अरे आता गप बसतोस का, जीव घेऊ तुझा. गुणाचा सोशिकपणा संपला आणि तो ओरडला, घे अरे घे तुझ्या. पुन्हा शिव्या. गुणाच्या हातून त्याला तिथल्या तिथंच मरण पाहिजे झालं, त्याशिवाय तो त्याला पुढे जाऊ देईना. माझ्या वंशाच्या दिव्यात मुतलास असं म्हणून शिव्या देऊ लागला. वाड वडिलांची पुण्याई आपण कशी जपली आणि आपल्या वाट्याला आलेला हा नरकातला भोग बुळग्या पोराच्या निमित्तानं कसा आला म्हणून तो स्वतःचं कुडतं फाडून छातीवर मारून घेऊ लागला. वाट चुकलेल्या बैलागत हमरू लागला.
1: आनंद यादव लिखित नटरंग या कादंबरीचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. अभिवाचक होते संजय पाटील.
2: आताच आपण आनंद यादव लिखित नटरंग या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. अभिवाचनाचा भाग 24 आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रद्धेहो, FM बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10:45 झाली आहेत.

0: मंडळी लोकजागर या कार्यक्रमात आज ऐकूयात चंद्रकांत भोपाळकर यांची शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी मन हेलावणारी कथा बैनामा।
1: पाऊस काळातील दिवस होते, पावसाची रिपरिप चालूच होती। सलग 3 दिवसाच्या झडीनं जीव अगदी भांडावून गेला होता। घरात चिमणीच्या मंद उजेडात मी उद्याच्या मुलाखतीची तयारी करत होतो। बीएड होऊन 5-6 वर्ष झाली होती। तसं तेव्हापासून आतापर्यंत अनेक शाळांवर मी अनेकदा मुलाखती दिल्या होत्या, पण घोर निराशेशिवाय पदरात काहीच पडलं नव्हतं। मुलाखतीला जायचं आणि तसंच मुंडी खाली घालून कधी देवाला कधी नशिबाला शिव्या हसडत यायचं। बापाला सगळं कळायचं पण माय असं न विचारायची। छे, तिला कधी हसत उत्तर देताच आलं नाही। जळणाऱ्या चिमणीकडे पाहून केस ओढून घेऊ लागलो। वाटायचं असंच आपलं ह्या चिमणीसारखं गरिबीच्या तेलात जळत जाणार जीवन, कसलं हे जीण, म्हणून डोक्याला हात लावून बसलो। इतक्यात माय आणि बाच घरात चाललेलं बोलणं कानावर आलं। माय बाला म्हणत होती, असं जर पाणी पडलं तर औंधा कसं होईल व पिकाच, पोटापुरतं तरी पदरात पडल काय, देवबी असं गरिबाच्या जीवासंग का खेळत असेल। तसा चिडत बा म्हणाला, कसला देव हिंदू, अग समद्यात लबाड तर तो झालाय, म्हणून तर हे दिवस बघाव लागाले। केल साली पाणी पाणी म्हणून आभाळाकडे बघून डोळ्यातलं पाणी आटून गेलं, पण तो काय चार थेंब पडला नाही। अनामदा असं आभाळ फाटल्यावर पडालाय की थांबायला तयार नाही। मोठ्याचं काय इंदी, अग ते कसं बी जगत्यात, पण आपण त्या दगडाकडे बघून आह वसून मरणारे। तशी समजावणीच्या सुरात माय म्हणाली, असं नका म्हणू हो देवाला, उशिरा का होईना त्याच्याकडंच न्याय आहे, तारणाराही तोच आणि मारणाराही तोच। तसा बा म्हणाला, जाऊ दे इंदू, आता जे होईल ते होईल, उद्या शेताला जाऊन नाली काढूया, लई पाणी जमा झालंय बघ शेतात, पाण्यानं उघड दिली तर वापसा येऊन पोटापुरतं तरी पदरात पडल। रम्याला

चल म्हणा हो उद्या शेताला. माय म्हणाली, रमे यायचा नाही हो उद्या शेताला, त्याला कुठं की इंटरव्ह्यूला जायचं आहे म्हण, सरकारी शाळा आहे, किती नादर होईल त्याला तिथं नोकरी लागल्यावर. लगेच उन्हाळ्यात त्याचं लगीन लावून लई हुंडा घेऊन चार लोकांचे देणं देऊन मोकळे हो. मायच्या बोलण्यावर बा हसत म्हणाला, होय होय समद बराबर आहे, पण अगं येडाबाई शाळा काय तुझ्या बापाच्या घरची आहे होय, फुकट नोकरी लागाया. अगं त्याच्या मोरबी पैशाचं गाठोडं ठेवावं लागतं. इंदू, कधी कधी वाटतं आपल्या रम्याला शाळा शिकलं नसतं तर लई बरं झालं असतं बघ. चांगला हाताला आला असता पोरगा. मॅही तुझ्यासारखंच येडपणात मोठ्या अभिमानानं गावातून हिंडायचो. वाटायचं गावातून माझ्या एकट्याचं लेकरू शिकालंय, त्याला नोकरी लागल, मग हे कुत्र्याचं जीणं संपून आरामीचे दिवस येतील. म्हणून चार चौकात बसलं की ताट मान ठेवून दुसऱ्याच्या पोरायला नावं ठेवायचो. पण आता समदे मला हसत्यात. पोराला शिकून वाया घालविलं म्हणत्यात, उगाच खिजवाव म्हणून विचारत्यात, आमदा लागल का हो तुमच्या रम्याला नोकरी म्हण. जीव लई नणूसा होतो बघ. काय बोलावं काही सुचत नाही, मॅगुनानं उठून निघून येतो. लोक माघारी हसत राहत्यात. म्हणत बाण हुंदका आवरला, खांद्यावरच्या उपन्यानं डोळे पुसले. अशा न सरणाऱ्या घराण्यावर अंधारात माय आणि बा बोलत डोळे लावून शांत झाले. चिमणीतलं तेल संपत आलं होतं, तसं चिमणी थोर करून मीही आडवा झालो. माय आणि बाचं बोलणं इंगळ्या डसल्यावानी काळजाला ढसत होतं. दोघेही बिचारे थकले होते, तरीही राब राब राबत होते. कधी देऊ आपण त्यांना आधार? होईल का या जन्मी ते शक्य? या प्रश्नाचं उत्तर शोधत अंधारा

दुसरा दिवस उजाडला. सकाळी लवकर उठून तयार झालो. माय आणि बाच्या पाया पडून मुलाखतीच्या गावाला गेलो, अर्ज केला. तिथं बरीच दूर दूरहून पोरं आली होती. थोड्या वेळानं मुलाखत झाली, होणार काय तेच झालं. तोच कंठाळवाणी प्रश्न, म्हणे 1.5 लाख नगदी द्या, 50,000 पगारातून घेऊ. कसं देणार? कशीबशी आपलं कागद सावरत रस्त्याला लागलो. केव्हापर्यंत चालणार होतं हे सगळं? हे लोक पैसे मागतात, माझ्याकडे पैसे नाहीत, मग नोकरीही नाही. अख्खं आयुष्यभर हेच. मग हे सारं मेहनतीनं शिकलेलं, रात्रंदिवस अभ्यास केलेलं, मायच्या मजुरीचा एक एक रुपया जमा करून फी भरलेलं सगळं वाया जाणार? छे, हे शक्य नाही. मग काय करावं? शेत विकावं? पैसा द्यावा? तसंही शेतात दुःख आणि दारिद्र्याशिवाय पिकते तरी काय? पण बापाला कोण समजावणार? त्याचा सगळा जीव शेतात, बायको पोरांपलीकडं. मागं दुष्काळ पडला, आंबाडी आल्लापाला खाल्ला, पण शेतातली मुठभर माती विकली नाही. संगूचं लग्न ठरलं, पैसा नव्हता. लग्न तुटलं हरकत नाही, पण शेत विकणार नाही म्हणून बसला. शेवटी कर्ज काढून लग्न केलं, पण शेत विकलं नाही. विकणार तरी कसा? रात्रंदिवस राबून, हड उगाळून, पोटाला मारून त्यानं 3 एकर शेत कमावलं होतं. आपण तरी कोण्या तोंडानं त्याला शेत विक म्हणावं या विचारातच घर आलं. माय माझीच वाट बघत बसली होती. मी गेल्याबरोबर तांब्यावर पाणी देत म्हणाली, कसं झालं रम्या? मी अगदी शांत. माझ्याकडे बघून बा तसाच उठून निघून गेला. मी कुणालाच काही बोललो नाही. बा थोड्या वेळानं परत आला. मायनं जेवायला ताटं लावली, तिघही बसलो. कोणीही कोणाशी बोलले ना. तसा बा म्हणाला, कसं झालं रम्या नोकरीचं? हातातला घास खाली ठेवत मी म्हणालो, होणार काय? पैसे म्हणतात 1.5 लाख रुपये. 1.5 लाख? कुठून द्यावा बाबा एवढा पैसा?

तसं बोलावं बोलू नये म्हणत म्हणालो, द्यायचं झालं तर कसंही द्यावं, शेत विकून द्यावं, तसंही शेतात पुढं बोलतो न बोलतो तोच बा गरजला, खबरदार रम्या या पुढं एक शब्द जरी बोललास तर अरचुलीत घाल तुझ्या नोकरीला, तुझ्या दीडदंबरीच्या नोकरीसाठी काळ्या मायचा सौदा कर म्हणतोस, अरे आजवर जगवलं तिनं तिचा सौदा कर म्हणतोस, अरे मी मरून जाईन फाशी घेईन पण काळ्या मायचा सौदा करणार नाही, तिला बेमान होणार नाही, आणि ज्या दिवशी असं झालं त्या दिवशी मी मेलो म्हणून समज म्हणत रागारागानं पाण्याचा तांब्या फेकून देत बा तसाच उठून निघून गेला. त्या रात्री अंधारात फक्त रडण्याचाच आवाज येत होता, माझा मायचा कदाचित बाचाही. सलग 2 दिवस असेच गेले, कोणी कोणाशी बोललं नाही, मी तर हट्ट धरून बसलो, म्हटलं मेलो तरी हरकत नाही पण ही नोकरीची संधी सोडायची नाही म्हणून अन्नपाणी सोडून दिलो. पण माय येडी, ताट घेऊन जवळ बसायची, 2 घास खा म्हणायची, डोळ्यात पाणी आणून पायाला शिवायची, बा सगळं बघायचा, अण्णाला शिवून तसाच उठून जायचा. घरावर अशी मरण कळा पसरली होती. शेवटी संचाला मायनं बापाची पाय धरले, का असं लेकराच्या जीवासंग खेळाला, आबा हकनाक मरून जाईल किती, हे सगळं त्याचं आणि त्याच्यासाठी तर आहे, पोटच्या त्या गोळ्या पुढं या काळ्या मातीचं काय लावून बसलात, तसंही शेतात काय पिकालाय हो, काय बी करा पण लेकराला वाचून घ्या म्हणत माय धाय मोकलून रडू लागली. अंधारात मीही रडू लागलो, मला माझ्या नोकरीचं काही खरं दिसना. त्या रात्री बालाही झोप येत नव्हते, रात्रभर या अडंगाहून त्या अडंगावर होत होता, तळमळत होता. काळ्या मायचा बैनामा हा शब्दच त्याला सहन होत नव्हता, पण एकीकडे पोटचं लेकरू असला हट्ट धरून बसलं होतं, त्याला काय झालं तर काय म्हणतील लोक, शेताच्या तुकड्यापायी वंशाचा दिवा विजवला म्हणतील, काय करावं, एकीकडं काळी माय जिणं आजवर जगवलं, एकीकडं पोटचं लेकरू ज्याच्यासाठी आपण जगलो, कोणाला वाचवावं, बाप संकटात सापडला, रात्रभर तळमळला आणि सकाळीच उठून कुठंतरी निघून गेला, तो रात्री चाला. मला माय जेवायला उठू लागली, मी तसाच पडून, तसा बा जवळ आला, माझ्या डोक्यावरून हात फिरू लागला, येणारा हुंदका दाबत बा म्हणाला, रम्या रम्या उठ जेवण कर, अरे उद्या बहिणाम्याला जायचंय म्हणत रडू आवरत बा उठून बाहेर गेला. दुसऱ्या दिवशी तालुक्याच्या गावी गेलो, गावातल्याच रघुनाथ पाटलानं शेत घ्यायचं ठरवलं, ऐनवेळीस म्हणून शेत आडकाठीनं मागितलं, 2-2.5 लाखाचं शेत 1.5 वर आलं. गावातली 4 शहाणी माणसं सोबत आली, बापाचा चेहरा पांढर फिकट पडला होता, धोतराचा काष्टा निसटला होता तरीही ध्यान नव्हतं, अंगावरची उपरणी खाली लोळत होती, तंबाखू खाऊन खाऊन अंगावरच थुकून घेत होता. काही माणसं का असं वेड्यासारखं करा लाव म्हणून सहानुभूती दाखवत होती, तर काही जण बरं झालं आपण आपल्या पोराला शिकिलं नाहीतर असं घरदारी खावं लागलं असतं म्हणून खिजवीत होती. मला मेल्याहून मेल्यासारखं वाटत होतं, बापाची दयनीय अवस्था पाहुण्याशी झाली होती, कसंबसं एकदाची बैनाम्यावर सही झाली, पैशाचं गाठोडं बापाच्या हातात दिलं, बापानं माझ्या हातात दिलं, संध्याकाळी घरी परतलो, त्या रात्री कोणी कोणाला बोललं नाही, फक्त बाचा हमसून हमसून रडण्याचा आवाज तेवढा येत होता. सकाळी लवकर उठून तयार होऊन नोकरीच्या गावाला गेलो, संस्था चालकाच्या हातात पैसे घातले, त्यानेही मोठ्या खुशीनं वा छान केलं, तुमच्यासारखा गुणवंत शिक्षक आमच्या शाळेला मिळाला, भाग्य आमचं म्हणून अभिनंदन केलं. साऱ्या शिक्षकांनीही अभिनंदन करून पेढे मागितले, सगळ्यांना पेढे चारून तोंड गोड केलं, पण त्या गोड पेढ्यात किती लाख विषारी वेदना दडल्या होत्या ते मलाच माहीत होत्या. तरी आता नोकरी लागली, सारा वनवास संपला म्हणून आनंदात गावाकडं पेढे घेऊन आलो. माय मजीच वाट बघत बसली होती.

आनंदानं जाऊन तिचे पाय धरले, तिचं तोंड गोड केलं. म्हटलं, माय माय आता नोकरी लागली, आता कशाची चिंता न ग. राजा राणी सरकत ठेवीन माय तुला आणि बाला, म्हणत तिला उचलून घेतलं. तिनंही मोठ्या कौतुकानं मुके घेत डोळ्यातलं पाणी पदरानं टिपत म्हणाली, जा बापाच्या पाया पड, त्याचं तोंड गोड कर. शेतावर नजर टाकून येतो म्हणून गेल्या. तसं म्हणालो, हा माय सांगतो बाला आनंदाची बातमी.

गेल्या. तसं म्हणालो, हा माय सांगतो बाला आनंदाची बातमी. खांद्यावर बसवून साऱ्या गावानं मी रिवीत आणतो. साऱ्या गावाला ओरडून सांगतो मला नोकरी लागली म्हणून. असं म्हणत धावत शेताकडे सुटलो. शेतात गेलो, बाबा बाबा म्हणत ओरडू लागलो. काहीच आवाज येईना. थोडं पुढे जाऊन बघितलं, बापलीकडच्या बंडात बसून काळ्या मायशी बोलत होता.

कवाबिसुका दुखत असला की शेतात येऊन काळ्या माईशी बोलत राहायचा, त्याची जुनी सवयच होते. आज काय बोलत असेल त्याच्या मायसंग ऐकावं तरी म्हणून जवळच्या कारीच्या झुडपाआड थांबून बाचं बोलणं ऐकू लागलो. बा मोठ्यानं हसत म्हणाला, माय माय तुला ठाऊक आहे त्या साली इथल्या ह्या रानात दोन खंडी ज्वारी झाली होती माय. वरीसभर आनंदानं भाकरी खाल्ल्या माय. दुसऱ्या साली कापूस, ती कापसाची सुगी तर अजून ध्यानात आहे. त्या सुगीवर घरावर खापरं टाकली, रम्याला संगूला नवी कापडं घेतली, इंदीला नऊवारी लुगडं घेतलं. दुसऱ्या बंडात तूर मूग उडीद काय रस झाली होती माय. माई इतकुशा पदरानं किती भरभरून दिलस. दोन खंडी ज्वारी बघून तर मी आनंदानं नाचत सुटलो होतो. तवा या पायात धसकट घुसलं होतं, भळाभळा रगात फाऊ लागलं. मुठभर माती लावली माय त्यावर, सारं रगात थांबलं. किती ताकद माय तुह्यात म्हणत बोलतच बा आता रडू लागला. पण गेलसालपासून तू रुसलीस, पावसानंही तुला फसिलं, अनरम्याचा इंदूचा तुझ्यावरचा भरोसा उडाला. ते कार्ट इतकुसा असताना ह्या मातीत खेळलं, या धुऱ्यावर लोळलं, त्या लिंबाला बांधलेल्या झोक्यावर बसून ते तुझ्याकडे टकमक बघायचं, त्याच्या बघण्याचं मला लई कौतुक वाटायचं माय. पण गुंट्या गुंट्याचा हिशोब मांडत होता माय. माय त्यानं डाव साधला, मला पोरख केलं त्यानं. आता तू मही माय नवस, म्या ऐकलं तुला, माया मायचा म्या सौदा केला, बैनामा केला म्हणत ओरडत बा लोळू लागला.

0: बाकडे बघून मी धावत सुटलो. बाबा बाबा म्हणून ओरडू लागलो. पण नाही बा, आता पाय खुरू लागला. मला बाजूलाच पडलेला इंड्रेलचा रिकामा डब्बा दिसला आणि मला सारं आभा सळल्यावणी वाटलं. मी माय बाबा म्हणून ओरडू लागलो. पण बा हसडे मारून मारून निसटून खाली पडू लागला. इथंच काळ्या माईवर जीव जाऊ दे म्हणून हात जोडू लागला, ओरडू लागला. मला साऱ्या दिशा अंधारून आल्यासारख्या झाल्या. मी घाबरून रडू लागलो, ओरडू लागलो. बा नको तुझं शेत, नको ही नोकरी, नको हा बैनामा, नको बा म्हणत हात जोडून विनवणी करू लागलो. पण बा हसडे मारून मारून या जीवाचा, या दलिंदर जगण्याचा बैनामा करून शांत झाला. या दलिंदर जगण्याचा बैनामा करून शांत झाला.
1: आताच आपण चंद्रकांत भोपाळकर यांची शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी, मन हेलावणारी कथा बैनामा आणि मंडळी या इतिहासाचा आपला लोकजागर हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन मधुकर गजभारे, निर्मिती सहाय्य गणेश धोबे, सादरकर्ते विश्वास वाघमारे. मंडळी पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या लोकजागर या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
2: लोकजागर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रद्धेहो एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या यापुरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: तो श्रोताओ, अब हमारा आज का कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। अगले कार्यक्रम में फिर से होगी मुलाकात। तो अब अपने मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग।
3: आता आपण NCERTचा प्रायोजित कार्यक्रम ऐकला उमंग। हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून। श्रोतेहो, FM बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया अल्ताफ राजा यांच्या स्वरातील हिंदी पॉप गीत रचना। संगीत आहे वैष्णव देवा यांचं आणि रचना आहे मनोहर राजा यांची।

मिश्र संगीताच्या कार्यक्रमातून यानंतर ऐकूया केतकी सोनम यांनी गायलेली सरिता पत्की यांची गीतरचना. या बालगीताला संगीतबद्ध केलं आहे वर्षा भावे यांनी.

मिथिला संगीताच्या कार्यक्रमातून आताच आपण लता मंगेशकर यांच्या स्वरातील हिंदी गझल रचना ऐकली. मीर ताकी मीर यांची रचना संगीतबद्ध केली होती खय्याम यांनी. या गझलगीतानं मिश्रा संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रद्धेहो, FM बँड 101.1 मेघाहर्ट्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या यापुरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळांतर्गत महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

केंद्रावरून श्रोतेहो एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन एआयआर या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळांतर्गत महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

यामध्ये सुरुवातीला ऐकूया मेपलच्या पानातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध, त्यानंतर अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचन आणि कार्यक्रमात शेवटी सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम. लेखन विद्यागौरी ताम्हणकर यांचं, तर सहभाग आहे अपर्णा जोग आणि स्वतः विद्यागौरी ताम्हणकर यांचा. सूत्रसंचालन केलं आहे यशस्वी पुणेकर यांनी, तर कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण सुट्टीमध्ये बाहेर परदेशी फिरायला जातो आणि तिथल्या आठवणी सोबत घेऊन येतो. तशीच एक आपली मैत्रीण कल्पना देशपांडे या मेपल्सच्या देशात म्हणजे कॅनडाला गेल्या होत्या. तिथल्या आठवणी ते आपल्याला आज सांगणार आहेत, पण त्याआधी त्यांचा थोडक्यात परिचय. कल्पना देशपांडे कथाकथनकार, एकपात्री कलाकार, लेखिका आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये तसंच अनेक राज्य साहित्य संमेलनं आणि व्याख्यानमालामधून त्यांनी कथाकथन केलं आहे. महाराष्ट्रासह परराज्यातील आणि परदेशातील रसिकांसाठी कथाकथन आणि एकपात्री कार्यक्रम त्या सादर करत असतात. त्या दरवाजा आड हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून त्यांच्या मुलाखतीही प्रसारित झाल्या आहेत. अशा या कल्पना देशपांडे आज आपल्याला घेऊन जात आहेत कॅनडाच्या सफरीवर. तर ऐकूया कल्पना देशपांडे यांचा आलेली निबंध मेपल्सच्या पानातून.
1: नमस्कार. मेपल्सच्या पानातून. उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस असलेली मेपल पानांची भूमी म्हणजे कॅनडा हा देश. या देशाच्या ध्वजावरही मेपल पानाचं चिन्ह आहे. या अशा भूमीचं आकर्षण नेहमीच मनात होतं. तेव्हा चक्क कॅनडामध्ये काही महिने राहण्याचा योग आला. आपलं जितके महिने इथे वास्तव्य आहे त्याचा आपण पुरेपूर उपयोग करून घ्यायचा हे मनात ठरवलेलंच होतं. तिथे पोचल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवसापासूनच सकाळी फिरायला जायला सुरुवात केली. सुंदर स्वच्छ मोकळे रस्ते, दुतर्फा ठराविक रस्त्याला ठराविक प्रकारची एकसारखी झाडं, पदपथांची व्यवस्था, या आणि अशा अनेक कारणांनी मॉर्निंग वॉकला जाण्याचं वेळ नकळत वाढू लागला. ट्रॅफिक रुल्स, ते पाळणारे सर्व नागरिक, हेही मॉर्निंग वॉकला जाण्याचं एक आकर्षणच वाटत होतं. रस्त्याने फिरताना तर छान वाटतं, पण त्याहीपेक्षा इथे फिरण्याचा आनंद घेता येतो तो ट्रेलमध्ये. ट्रेल म्हणजे नैसर्गिक ठिकाणी थोडी कच्ची, थोडी पक्की डिझाईन केलेली पायवाट किंवा छोटा रस्ता जो ट्रेकिंग, हायकिंग, सायकलिंगसाठी वापरला जातो. इथे असतात विविध पक्षी, अगदी रस्त्यावर वागणारे ससे आणि पायाशी लुडबुड करणारी खारुताई. आता उत्कंठ होती कॅनडामधील काही प्रसिद्ध स्थळं, इथलं राहणीमान, खानपान, लोकसंस्कृती हे जाणून घेण्याची. टोरोंटो हे कॅनडातील प्रमुख सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर आणि कॅनडियन प्रांताच्या ओंटोरियोची राजधानी. टोरोंटोजवळ अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत आणि इथेच आमचं 4 महिने वास्तव्य होतं. टोरोंटोजवळील पहिलं शहर जे आम्ही पाहिलं ते म्हणजे केम्ब्रिज. हे कॅनडियन हेरिटेज नद्या ग्रँड रिव्हर आणि स्पीड रिव्हर यांच्या संगमावर वसलेलं आहे. अद्ययावत रस्त्यांवरून पण ऐतिहासिक शहराची रचना पाहत ही संध्याकाळ आम्हाला अगदी रमणीय वाटत होती. 1800 काळातील ऐतिहासिक चुनखडीच्या इमारती या केम्ब्रिजचा इतिहास, वारसा आणि वैशिष्ट्य असल्याचं साक्ष दाखवत होत्या.

टोरंटोजवळ अनेक लेव्हेंडर फार्म्स आहेत. या फार्ममध्ये 30,000 ते 1,00,000 पर्यंत लेव्हेंडरची झाडे दिसून येतात. इथे फुलांचं सौंदर्य तर अनुभवता येतच, पण आम्हाला सगळ्यात जास्त कौतुक वाटलं ते येथील पियानोचं. फार्ममध्ये 3 ठिकाणी पांढरा काळा अशा वेगवेगळ्या रंगाचे पियानो ठेवलेले होते. शिवाय ते सुस्थितीत होते आणि आपण त्याच्यावर आपली मनपसंत धून वाजवू शकतो, तेही कोणतंही शुल्क न देता. टोरंटोचा महत्वाचा आणि जास्त आकर्षण असलेला भाग पाहायला आता जायचं होतं, ज्याला डाऊनटाऊन म्हणतात. डाऊनटाऊन टोरंटो हे टोरंटो शहराचं केंद्र आणि व्यावसायिक क्षेत्र आहे. डाऊनटाऊनचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे सीएन टॉवर. सीएन टॉवर हे टोरंटोच्या क्षितिजाचं एक प्रमुख प्रतीक आहे. कॅनडामधील एक प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित वास्तू म्हणून याकडे पाहिलं जातं. हे एक उंच प्रसारण आणि दूरसंचार टॉवर आहे. ही इमारत एकूण 147 मजली उंच आहे. या ठिकाणाला दरवर्षी 2 दशलक्षहून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देत असतात. या टॉवरमध्ये एक फिरणारे रेस्टॉरंट, ऑब्झर्वेशन रूम, अवलोकन कक्ष आहे. याच परिसरातील एक महत्वाचं आकर्षण म्हणजे रॉजर्स सेंटर, स्कायडोम. हे एक मागे घेता येणारं छप्पर असलेलं स्टेडियम आहे. सीएन टॉवरजवळील रिप्लेच अॅक्वेरियम हे एक लोकप्रिय मत्स्यालय तर पाहायलाच हवं. हे देशातील सर्वात मोठ्या इनडोअर मत्स्यालयांपैकी एक आहे. इथे आज शिरताना कुठे पावन कुठे नाही असं झालेलं होतं. इथे सुमारे 450 वेगवेगळ्या माशांच्या प्रजाती आणि इतर समुद्री प्राण्यांचं घर आहे. माशांच्या विविध जाती पाहत असता मला एक वेगळंच दृश्य दिसलं आणि काही वेळ चमचमणारे आकर्षक मासे सोडून मी तिकडेच पाहत बसले. एक तरुण मुलगा आपल्या प्रथमदर्शनी अशिक्षित वाटणाऱ्या मायला तिथली माहिती वाचून सगळं समजावून सांगत होता. त्याच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव मी टिपत होते. सीएन टॉवरच्या बाहेर अशाच एका आई मुलाच्या जोडीने पुन्हा माझं लक्ष वेधलं. सुशिक्षित तरुण मुलगा जॉब निमित्ताने इथे आला असावा. आपल्या स्टायलिश आईला उभं करून तिचे वेगवेगळ्या अँगलने तो फोटो घेत होता. मायलेकाच्या 2 वेगवेगळ्या जोड्या, पण दोन्ही जोड्यांमध्ये मुलाच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यातील चमक आणि आईबद्दलचं प्रेम हे सारखंच दिसत होतं. डाऊनटाऊनच्याच भागात वॉटरफ्रंटवर होणारा आंतरराष्ट्रीय एअर शो हा तर पाहायला हवा आणि त्याची संधी आम्हाला मिळाली. या शोमध्ये प्रामुख्याने कॅनडा आणि अमेरिकेतील लष्करी, सरकारी आणि नागरी विमानांचं प्रदर्शन असतं. लेक साईडला शो पाहण्यासाठी आपल्याकडे जशी जत्रेला गर्दी असते ना, अगदी तशी गर्दी होती. विविध एअरक्राफ्टच्या कसरती त्या करत असताना त्यांनी आकाशात केलेले विविध आकार हे सगळं नयनमनोहर असं वाटत होतं. टोरंटोच्या आसपास पाहण्यासारख्या बऱ्याच सिटीज, टाऊन्स आणि ठिकाणं आहेत. केम्ब्रिज, पॅरिस, गोडरिज, ब्ल्यू माउंटन, टॉबरमरी, मुस्कोका, हॅमिल्टन, रॅटलस्नेक इत्यादी, आणि महत्वाचा जगप्रसिद्ध नायगारा. बरीच ठिकाणं पाहिली, पण प्रत्येकाबद्दल बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे. पण ते सर्व पाहत असताना खूप मजा घडत होत्या. वेगवेगळी माहिती मिळत होती, वेगवेगळ्या अनुभवातून नवीन काही शिकायलाही मिळत होतं. या अनेक ठिकाणी जाताना मध्ये मध्ये कॅनडातील प्रसिद्ध ब्रँड असलेलं टीम हॉर्टन, किंवा ज्याला टीम्स म्हणतात, असं बहुराष्ट्रीय कॉफी हाऊस रेस्टॉरंट दिसून येतं. वेगवेगळ्या फ्लेवर्सची कॉफी, डोनट्स, सँडविच, वेगवेगळ्या फ्लेवर्सचे टिमबिट्स, मफिन्स, ब्रेकफास्ट किंवा आणखी काही फास्ट फूड इथे मिळतं. या टीम्समध्ये अनेक वेळा गेलो. सुरुवातीला एक गंमतच झाली. मी आत गेले आणि टेबलावर थोडंसं आधीच्या कस्टमरनी काहीतरी सांडलेलं होतं. काउंटरच्या इथे एकसारखा टी शर्ट घातलेली 2-3 मुलं उभी होती. मी त्यांना टेबल क्लीन करण्याची रिक्वेस्ट केली, पण त्यांनी क्लीन केलं नाही. नंतर माझ्या मुलाकडून कळलं की इथे आपणच साफ ठेवायचं असतं आणि आपणच स्वच्छ करून बसायचं. हा स्वयंशिस्तीचा मला पहिला धडा होता. टोरंटोजवळील 3-4 दिवस राहण्याचं एक सर्वोत्तम ठिकाण म्हणजे टॉबरमोरी. येथील जॉर्जियन बे, सुंदर तळं, सुंदर निळं पाणी आणि त्यांनी हजारो वर्षांपासून निर्माण केलेल्या नेत्रदीपक खडक रचना पाहण्यासारख्या आहेत. जॉर्जियन बेमधील फुलांच्या कुंड्यांसारखं दगडी खांबांचे फ्लॉवरपॉट आयलंड हे येथील प्रमुख आकर्षण. एक छोटंसं शहर गोडरिज हेही पाहण्यासारखं आहे. हे सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. काहींचा असा दावा आहे की राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी एकदा गोडरिजला कॅनडामधील सर्वात सुंदर शहर असं म्हटलं होतं. एकदा वॉकला जाताना मी पाहतच बसले. एका ठिकाणी एक 80 वर्षाचे गृहस्थ अगदी वेलटुडू पदपथ आणि त्या शेजारील सरकार

लॉनवरील कचरा उचलून तो मोठ्या गोडीत भरत होते आणि परिसर स्वच्छ करत होते। त्या गृहस्थांचा याही वयातील उत्साह आणि स्वयंसेवा पाहून मी थक्कच झाले। आता श्रावण महिना आला आणि आपले हिंदू सणवार सुरू झाले। श्रावणी सोमवारी हिंदू हेरिटेज सेंटर इथे शंकराच्या पिंडीचा अभिषेक किंवा ज्योतीचा फोटो, तुळशीपासून केळीच्या खुंटांपर्यंत आणि भिजवलेल्या वातींपासून आपल्याकडे मिळतात त्या सगळ्या वस्तू इंडियन स्टोअरमध्ये मिळतात हे पाहून इथेही आपली संस्कृती टिकून आहे याचा मला आनंद झाला। गणेशोत्सवात 5 दिवसाच्या आमच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला आम्ही रोज काही फॅमिलींना बोलवत होतो, आम्हालाही काही ठिकाणी बोलवत होते। त्या आरत्या म्हणणं आणि प्रसादासाठी घरी करून आणलेले उकडीचे मोदक हे सगळं पाहून आपण सणावाराला भारतात नाही याची खंत मुळीच वाटली नाही। आमच्याजवळच हिंदू सभा मंदिर होतं, हे 30 वर्ष जुनं मंदिर आहे, साधारण 1000 लोक बसू शकतील एवढा मोठा सभा मंडप। येथे संपूर्ण दिवसभर गणेशोत्सवाचा कार्यक्रम ठेवला होता। या गणेशोत्सवात माझ्या एकपात्री कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कॅनडामध्ये प्रथमच कार्यक्रम करण्याचा आनंद आणि अनुभव खूप छान होता। जरा सणवार संपले आणि आमची पुन्हा भटकंती सुरू झाली। तुम्हाला असं वाटलं असेल ना की मी कॅनडाला गेले आणि नायगारा पाहिला नाही। अहो असं कसं होईल, ड्रीम प्लेसेसमधली एक प्लेस म्हणजे नायगारा, तो तर 3 वेळा पाहिला। जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक नायगारा हा धबधबा अमेरिका आणि कॅनडा या 2 देशांच्या सीमेवर नायगारा नदीवर आहे। धबधब्याचा मोठा भाग कॅनडाच्या बाजूने आहे तर अमेरिकेच्या बाजूने अमेरिकन फॉल्स आहेत। कॅनडाच्या बाजूने नायगारा जास्त छान दिसतो। जगप्रसिद्ध अतिशय सुंदर अद्भुत असा हा नायगारा पाहायला दरवर्षी करोडो लोक येतात। ज्या दिवशी प्रथम नायगारा पाहायला जायचं होतं ना त्या दिवशी मी खूप एक्साइट झाले होते। तासाभराच्या ड्राईव्ह नंतर आम्ही नायगाराच्या जवळपास पोहोचलो। समोर गेट बंद असलेलं दिसलं। गेटच्या पलीकडे अमेरिकेचा व अलीकडे कॅनडाचा ध्वज फडकत होता। दोन्ही देशांची ही सीमा होती। आमची गाडी पुढे निघाली। मोठे मोठे वृक्ष, विविध रंगी फुलांचे ताटवे, ट्युलिप हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ज्याचं दर्शन घेण्यासाठी जीव व्याकुळ झाला होता तो नायगारा होता। सर्वप्रथम मेड ऑफ द मिस्ट नावाची बोट राईड करण्यास प्लॅस्टिकचे रेनकोट घालून निघालो। ती बोट आपल्याला अमेरिकन व कॅनडियन धबधब्याच्या अगदी जवळ घेऊन जाते। उंचावरून खूप फोर्सने कोसळणारं पाणी, त्याचे जोरजोरात उडणारे तुषार, घटकेत धुकं, घटकेत खाली आलेले ढग यातून बोट हळूहळू पुढे जात होती। सुरुवातीला अमेरिकेचे 2 धबधबे पाहून ज्यावेळी ही बोट कॅनडाच्या त्या मोठ्या धबधब्याजवळ आली ना त्या क्षणी त्याचं ते अद्भुत जगप्रसिद्ध रूप, उंचावरून तो झेपावणारा प्रपात मी पाहतच बसले। हे जगातील आश्चर्यच, निसर्गाचा परमेश्वर निर्मित हा अनोखा विलक्षण आविष्कार आहे असं वाटलं। माझ्यासाठी जीवाशिवाची गाठ पडावी असाच तो क्षण होता। नायगारा नदीवर रेनबो ब्रिज नावाचा पूल बांधण्यात आला असून त्यावरून धबधब्याचं सौंदर्य चांगलं पाहता येतं। साधारण 4 वाजता ढग, हलका पाऊस आणि मध्ये सूर्याची रुपेरी किरण अशात 2-3 सुंदर रेनबो पाण्याची संधी मिळाली। नायगारा फॉल्स त्याच्या सौंदर्यासाठी तर प्रसिद्ध आहेच, शिवाय तो जलविद्युत ऊर्जेचं एक मौल्यवान स्रोत आहे। तेव्हा ते पॉवर स्टेशन पाहणं हेही महत्वाचं। द टनेल हेही तितकंच छान। व्हाईट वॉटर वॉक, व्हर्पूल एरोकार ही सर्व आकर्षणं खरोखरच आकर्षक आहेत। नायगारा धबधबा पाहायची खरी मजा आहे रात्री, तेही कॅनडाच्या बाजूने। फॉल्समधून पडणाऱ्या पाण्यावर प्रकाशाचं झोत सोडलेले आहेत। वेगवेगळ्या रंगात दिसणारे पाणी पाहताना कितीही वेळा पाहिलं तरी समाधान होतच नाही, पावलं तिथेच घुटमळू लागतात। दर मिनिटाला पाण्याचे बदलणारे रंग आणि वेगवेगळ्या रंगात न्हावून निघालेला नायगारा धबधबा, ते नयनमनोहर दृश्य डोळ्यासमोरून हलत नाही। शिवाय ठराविक वेळेला होणारी फटाक्यांची आतिषबाजी तीही पाण्यासारखी असते। नायगारा धबधब्याच्या खाली एक बोगदा आहे, तो रात्री पाण्यात मजा येते। धबधब्याच्या खालील प्रवाहाखालील भागाचं अतिशय सुंदर दृश्य पाहण्याचा हा अनुभव खूपच छान। तिसऱ्यांदा नायगारा येथे भेट दिली ती नायगारा ऑन द लेक येथे। हे एक सुंदर ऐतिहासिक शहर आहे जे नायगारा ऑन द लेक तलावाच्या काठावर वसलेलं। येथील ऐतिहासिक इमारती कलादालनं पाहून स्थानिक दुकानात शॉपिंगही करता आलं।
अनेक वाहिन्या

0: उत्कृष्ट रेस्टॉरंट्स इथे आहेत. इथे वायनरीचे विविध प्रकार टेस्ट करण्यासाठी देण्यात येतात. कॅनडामध्ये सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो. निसर्गाचं हे बदललेलं रूप पाहण्यासाठी अनेक जण सहलीचं नियोजन करतात. हॅमिल्टन, मुस्कोका, रॅटल स्नेक हे त्यावेळी आम्ही आवर्जून ट्रेक केले. ऑक्टोबर महिन्यात निसर्गाचं रूप तर पूर्णपणे बदललेलं असतं. याच महिन्यात कॅनडातील प्रसिद्ध पंपकिन फेस्टिवल असतो. इथे आम्हाला पहिल्यांदाच पंपकिन महोत्सव आणि हॅलोविन हे दोन्ही पाहायला मिळालं. यानंतर आपला प्रमुख सण दिवाळी आला. दिवाळीमध्ये कॅनडातील पहिलं प्राचीन भारतीय मंदिर तिथे जाण्याची संधी मिळाली. एक दिवस रात्रीच्या जेवणानंतर मुलगा आम्हाला एका वेगळ्याच ठिकाणी घेऊन गेला आणि त्यांनी आम्हाला दाखवले नॉर्दर्न लाईट्स. अवकाशात दिसणारा निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणजे नॉर्दर्न लाईट्स. ते पाहून मी अवाकच झाले. आज आकाशातही रंगपंचमीचा खेळ सुरू झालाय असं वाटत होतं. बरंच काही पाहून झालं होतं. मुलांबरोबर, नातीबरोबर खूप मजा केली होती. मायदेशी परत येण्यापूर्वी एक दिवस मी आणि माझे पती लॉन्ग ड्राईव्हसाठी निघालो. मी एका लॉनवर एका बाकावर निशब्द बसलो होतो. जवळच एअरपोर्ट होतं. वरून सारखी विमानं चालली होती आणि त्यावेळी ते विमान पाहिलं आणि मला ने मजसी ने परत मातृभूमीला हे शब्द आठवले. अर्थात आमचं कारण वेगळं होतं. आहे मनोहर तरीही आपला गाव आठवणारच ना. आता कॅनडामध्ये आणखी थंडी वाढू लागली होती. आपल्याकडे भारतात थंडीच्या दिवसात अनेक पक्षी स्थलांतर करून येत असतात. तसेच आम्ही भारतात परत येण्यासाठी तयार होतो. प्रसिद्ध कवी जावेद अख्तर यांनी म्हटलेलं आहे, पंछी नदिया पवन के झोके, कोई सरहद नाही ने रोके. पण मनुष्याचं तसं नाही आहे ना. आपल्याला मायदेशी काही दिवसांनंतर परत यावंच लागतं. दुसऱ्या देशात किती दिवस राहायचं याचीही मर्यादा असते. आमची मर्यादा अर्थातच आमचा व्हिसा संपत आला होता. शिवाय मायदेशही साथ घालत होता. काही वेळाने विमानाने उड्डाण केलं. खिडकीतून दिसणारे कॅनडाचे नयन मनोहर दृश्य, ते लेक, रस्ते, झाडं आणि मेपलची पानं धूसर होत गेली. त्याला दोन कारणं होती, ती मी सांगायला नकोच. या मेपल पानांचा मात्र विसर पडला नाही. असंख्य आठवणींबरोबर मेपलची पानंही लक्षात होती. स्वदेशी येताना मेपलची साथ बरोबर होतीच. येताना बरेच जणांना भेट देण्यासाठी मेपल सिरप बरोबर घेऊन आलो होतो. तेव्हा मेपलचा गोडवा आणि कॅनडाच्या गोड आठवणी पुढील कॅनडा दौऱ्यापर्यंत आमची साथ देणार होते.
1: आताच आपण ऐकलात कल्पना देशपांडे यांचा ललितबंध मेपल्सच्या पानातून. मैत्रिणीनो, एक स्त्री म्हणून आपल्या मनाची ओळख कवितांमधून करून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडेल, हो ना. म्हणूनच आज आपण ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांना बोलवलं आहे. अंजली कुलकर्णी या मराठी साहित्यात एम ए असून मराठी स्त्रीवादी कवयित्री आणि लेखिका आहेत. त्यांचे 23 पुस्तकं प्रसिद्ध आहेत आणि पहिल्या 2 कविता संग्रहांना महाराष्ट्र राज्य शासनाचं उत्कृष्ट साहित्य निर्मितीचं पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना 29 पेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या कवितांचे हिंदी, इंग्लिश, नेपाळी, गुजराती, उर्दू अशा भाषांमधून अनुवादही प्रकाशित झाले आहेत. बदलत गेलेली सही हा त्यांचा कविता संग्रह पुणे विद्यापीठात MA मराठीसाठी अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेला आहे. SSC बोर्डाच्या 10वीच्या इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातही त्यांच्या काही कविता समाविष्ट आहेत. 2 विद्यार्थी त्यांच्या कवितेवर PhD करत आहेत. विविध संमेलनांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे. आंतरभारतीय आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या 2 संस्थांच्या विद्यमान अध्यक्ष त्या आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे इथे कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. तर ऐकूया अंजली कुलकर्णी यांच्या कविता.
2: नमस्कार. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे नदी. कवितेचं शीर्षक जरी नदी असलं तरी नदीच्या रूपकातून स्त्रीच्या सनातन दुःखाचा वेध या कवितेत मी घेण्याचा प्रयत्न केला आहे. कविता अशी आहे, नदीला अडविले कोणी, नदीला कोंडले कोणी, नदीच्या उगमस्रोताशी बांधहा घातला कोणी.

उगमस्रोताशी बांध मुलीला जन्मालाच येऊ दिलं जात नाही. नदीला अडविले कोणी, नदीला कोंडले कोणी, नदीच्या उगमस्रोताशी बांध हा घातला कोणी. नदीचे हासरे पाणी, नदीचे नाचरे पाणी, नदीचे हासरे पाणी, नदीचे नाचरे पाणी, नदीच्या अवखळ खळाळाला चाळ हे बांधले कोणी. नदीच्या अवखळ खळाळाला चाळ हे बांधले कोणी. नदीवर बांधला घाट, नदीचा संकोचला काठ. नदीवर बांधला घाट, नदीचा संकोचला काठ. सुशोभित वस्त्र लेण्यांनी नदीला नटविले कोणी. सुशोभित वस्त्र लेण्यांनी नदीला नटविले कोणी. नदीचे विस्तारते पात्र, नदीचे मोहरते गात्र. मुलगी मोठी होते. नदीचे विस्तारते पात्र, नदीचे मोहरते गात्र. नदीच्या वळण वळशांचा बाजहा मोडला कोणी. नदीच्या वळण वळशांचा बाजहा मोडला कोणी. आणि शेवटी नदी तर लेख निसर्गाची. नदी तर लेख निसर्गाची, प्रतीती पूर्ण मुक्ततेची. वाहणे याच काठाने भाग हे पाडले कोणी. नदीला अडविले कोणी, नदीला कोंडले कोणी. नदीच्या उगम स्रोताशी बांधा घातला कोणी, बांधा घातला कोणी. माझी पुढची कविता आहे बदलत गेलेली सही. सही म्हणजे आपली स्व ओळख. पण स्त्रिया किती शिकल्या, कमावत्या झाल्या, तरी देखील घरादारात त्यांना स्थान नसतं. त्यांना त्यांची ओळख, त्यांचा चेहरा मिळत नाही आणि अशाच त्या संपून जातात. अशा अगदी एका सर्वसामान्य स्त्रीच्या सही संदर्भातल्या स्वगतासारख्या आठवणींमधून तिचं रेखाटलेलं चित्र बदलत गेलेली सही. किती बदलत गेली आपली सही एवढ्या वर्षात, किती बदलत गेली आपली सही एवढ्या वर्षात, तरी काहीच कसं बदललं नाही आयुष्यात. शाळेत बाईंनी दोन रांगांचा ग्रहपाठ तपासायला सांगितला तर अगदी बाईंसारखी सही सही सही केली आपण. बाईंनी पाहिलं तर रागवल्याच, कौतुक तर लांबच. नंतर एसीसीच्या फॉर्मवर सही कर म्हणाले बाबा, तर गांगरून नुसतं नावच लिहिलं, कुमारी शांता गणेश जोशी असं. एकदा बाबांच्या खात्यातले पैसे काढायला गेले बँकेत. एकदा बाबांच्या खात्यातले पैसे काढायला गेले बँकेत तर ते जाड चष्म्याचे टकले काका म्हणाले, सही कर. तर गोंधळून विचारला, आपण कुणाची करू? जगातला सारा कुत्सित भाव चेहऱ्यावर आणत काका म्हणाले, कर पंतप्रधानांची. कॉलेजात स्वतःच्या नावाला दिल्या खूप सुंदर सुंदर लपेटी. ने ठरवलं अशी करायची सही. वाटलं झालो आपण आज कोणीतरी. नंतर हळूहळू शिक्षण, नोकरी, लग्न झालं. वेगळ्या वेगळ्या कामांसाठी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पुष्कळ सह्या केल्या. वेगळ्या वेगळ्या वेळी नेहमी वेगळी सही यायची. एक अशी सही नाहीच जमली आपल्याला कधी. तशी सुरुवातीला खूप ईर्षेनं करायचे सुंदर जगण्यासारखी सुंदर सही. तशी सुरुवातीला खूप ईर्षेनं करायचे सुंदर जगण्यासारखी सुंदर सही. नंतर नंतर नंतर करून करून करून त्यातली मजाच गेली. खूप प्रश्न पडले जगताना, स्वतःचे स्वतः पण जपताना. खूप प्रश्न पडले जगताना, स्वतःचे स्वतः पण जपताना. काही आपोआप सुटले ईश्वर इच्छेने, काही ईश्वर इच्छेनंच नाही सुटले. आता सही करताना थरथर तो हात कापतो. आता सही करताना थरथर तो हात कापतो. पेन्शन आणायला गेले की बँकेतला तो गोरा गुमटा हसरा बेटा म्हणतो, आजी कशाला पडता आता सहीच्या फंदात, आजी कशाला पडता आता सहीच्या फंदात, उठवा तो अंगठा आणि घेऊन जा पेन्शन आरामात. नातवाचा हात धरून घरी परतताना मनाशी येतं. नातवाचा हात धरून घरी परतताना मनाशी येतं, खरंच का पडलो आपण इतकी वर्ष सहीच्या फंदात, का पडलो आपण इतकी वर्ष सहीच्या फंदात.

याच्यानंतरच्या ज्या दोन कविता आहेत त्या कोरोना काळामध्ये सुचलेल्या आणि त्या काळात लिहिलेल्या कविता आहेत. त्यावेळेला आपण बाहेर कुठे जाऊ शकत नव्हतो, त्या विषयावरची लिहिलेली कविता. कवितेचं शीर्षक आहे बाग. बाग, केव्हाचे पाहतायत वाट बागेतले झोके, मुलांच्या झुलण्याची मनसोक्त फुलण्याची. केव्हाचे पाहतायत वाट बागेतले झोके, मुलांच्या झुलण्याची मनसोक्त फुलण्याची. कंटाळलाय सीसॉ वरचे पाते वर आणि खालचे खालीच धरून धरून. तरसली हिरवळ मुलांच्या केलबी लाटाला, धडपडण्याला गोंगाटाला. गेलीयत कुठे मुलं, विचारतायत फुललेली फुलं आकुळ व्याकुळ झालेली. गेलीयत कुठं मुलं, विचारतायत फुललेली फुलं आकुळ व्याकुळ झालेली. घाबरलीय हवा स्वतःच्याच विषारी फुत्कारांना, राक्षसी विषाणूंना. शोधतायत निरागस नजरा लपाछपी खेळणाऱ्या लबाड कोरोनाला. शोधतायत निरागस नजरा लपाछपी खेळणाऱ्या लबाड कोरोनाला. केव्हापासून हाका मारतीये बाग, येऊ देना जाग जगण्याला, येऊ देना जाग जगण्याला. आणि कोरोनाच्याच काळामध्ये लिहिलेली ही थोडीशी एक सकारात्मक भाव व्यक्त करणारी कविता. कविता अशी आहे, झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर, तरीही पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. झाडं कुठं जातात रोज दूरच्या अंतरावर, तरी पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. शोधून काढतात ठाई ठाई ओलाव्याचे प्रदेश, नि पाठवतात फांद्यांना पर्णबहराचे संदेश. झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर, जमिनीच्या खाली खोल खोलात झाडं लांबवत राहतात आपले हात, तहानलेल्या दुसऱ्या मुळांच्या शोधात. जमिनीच्या खाली खोल खोलात झाडं लांबवत राहतात आपले हात, तहानेल्या दुसऱ्या मुळांच्या शोधात. सगळी मिळून धरतात फेर, नि सगळी मिळून गाणी गातात. झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर, आपली जागा न सोडता झाडं कसं उधळतात हिरवं चैतन्य. आपली जागा न सोडता झाडं कसं उधळतात हिरवं चैतन्य. नि प्रस्फुरित होतात पशु पक्षी माणसं जगण्याच्या अतोनात ऊर्जेनं. झाडं कुठे जातात रोज दूरच्या अंतरावर, तरीही पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. तरीही पसरतातच ना त्यांची मुळं लांबवर. आणि ही एक पुढची कविता आहे, ही साधारणपणे प्रतिभाशक्तीच्या संदर्भामध्ये, कवितेच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये लिहिली गेलेली कविता आहे. कविता अशी आहे, कालच्या आंधळ्या पाण्यात कायती वाकुनी बघते. कालच्या आंधळ्या पाण्यात कायती वाकुनी बघते, कपारी तील झिरप्याचे कोणते गीत पाझरते. खड्याचा स्पर्श होताना का अंधार थरथरला, खड्याचा स्पर्श होताना का अंधार थरथरला. छेडल्या निगूढ तारांचा नाद रानात रुमझुमला, छेडल्या निगूढ तारांचा नाद रानात रुमझुमला. कुणाची आकृती नाचत अशी पाण्यातून येते, कुणाची आकृती नाचत अशी पाण्यातून येते. लपेटून सूर सोनेरी गोलगिरकीतून फिरते. नदीचा नाद भिजणारा असा अव्याहता काठी, नदीचा नाद भिजणारा असा अव्याहता काठी. कसे हे हर क्षणी नूतन खळाळून हासते पाणी, कसे हे हर क्षणी नूतन खळाळून हासते पाणी. आणखी एक कविता वाचते, स्त्रियांच्या संदर्भातली. की स्त्रियांना आपण दोनच प्रकारे बघत असतो, अजून काही स्त्रीचं वेगळं विश्व असतं हे पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये बघितलंच जात नाही, त्याच्यावर प्रकाश टाकणारी ही कविता. कवितेचं शीर्षक आहे बदाम राणी चौकट राणी. या घराची चौकट ओलांडून मी रोजच जाते बाहेर, तथाकथित स्त्रीपणाची सारी बंधने जुगारीत.

0: फक्त स्वतःचे बंधन मानते. मी होऊ देत नाही चुकूनही स्वतःला बाई. मी होऊ देत नाही चुकूनही स्वतःला तथाकथित बाई. माणूस म्हणून जगण्याचा सहज पवित्र असतो माझा. इतरांच्या नजरेतील बाई म्हणून जोखण्याला समंजसपणे दृष्टीआड करते मी. इतरांच्या नजरेतील बाई म्हणून जोखण्याला समंजसपणे दृष्टीआड करते मी. ते बनवू पाहतात मला चौकट राणी. संस्कृतीच्या विहिरीवरचे ओढायला लावतात रहाट गाडगे. मी स्त्रीत्वाच्या चौकटी बाहेर झेपावताना अडवू पाहतात माझे स्वत्वाचे पाणी. ते बनवू पाहतात मला चौकट राणी. संस्कृतीच्या विहिरीवरचे ओढायला लावतात रहाट गाडगे. मी स्त्रीत्वाच्या चौकटी बाहेर झेपावताना अडवू पाहतात माझे स्वत्वाचे पाणी. किंवा हवी असते त्यांना त्यांच्यासाठी एक बदाम राणी. किंवा हवी असते त्यांना त्यांच्यासाठी एक बदाम राणी. त्यांच्या हृदयांना बाणांनी विंधत दिल खेचक अदांनी गाणारी विभ्रमांची लाडीक फेकदार गाणी. पण मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा. पण मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा. मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते.
1: आपण ऐकत होता अंजली कुलकर्णी यांच्या कविता. मैत्रिणींनो, या कविता ऐकताना तुमच्याही मनात अनेक भावना उसळून आल्या असतील, हो ना? खरंच आहे, या कवितांमधून आपल्याला आपलीच ओळख होते असं वाटत जातं. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सखी विश्व या कार्यक्रमाची. आजच्या सखी विश्व या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे विद्यागौरी ताम्हणकर यांनी आणि सहभाग घेतला आहे विद्यागौरी ताम्हणकर आणि अपर्णा जोग यांनी. सखी विश्व.
2: एक्सक्यूज मी, तुम्ही अपर्णा का?
3: हो, पण आपण कोण?
2: अग अपर्णा, किती दिवसांनी भेटतेस, मला ओळखलं नाहीस का? सॉरी सॉरी, थांब, स्कार्फ आणि गॉगल काढते. आता बघ ओळखता येते का ते. अग विद्या यार, किती वर्षांनी भेटतेस, अजूनही तशीच दिसतेस ग. अग तू सुद्धा, आणि त्यामुळेच तुला बघून लगेच ओळखलं. पण म्हटलं ताई आम्हाला ओळखतायत की नाही कोण जाणे.
3: अग मी 6 महिन्यांपूर्वीच इकडे राहायला आले.
2: बर बर,
3: तेव्हाच तुझी आठवण झाली होती बघ, पण तुझा नंबर नव्हता ग.
2: असू दे असू दे, आता भेटलोय ना मग छानच, मस्तच. दो बिछडे हुए दोस्त मिल गए.
3: खरंच ग, खरंच. आणि आपल्या दोघींच्या आयांमुळे आपण छान मैत्रिणी झालो होतो.
2: होय,
3: पण बदल्या झाल्या सतत आणि आम्ही सगळेच गावोगावी फिरत. पण विद्या, तुझ्या चेहऱ्यावर मात्र एक छान शांतता दिसते ग.
2: अग मी आत्ताच आमच्या मेडिटेशनच्या क्लासवरून घरी चालले होते. थोडा वेळ होता, मी म्हटलं जरा बसूया बागेत निसर्गाच्या सोबत. आणि आमचं पण कसं मेडिटेशन नसतं, त्याआधी छान चर्चा असते. कुणाचे प्रश्न असतील तर त्याची चर्चा करतो. पण सगळ्यांचा उद्देश मात्र एकच असतो, अहंकारावर काम करायचं आणि कृतज्ञ भाव वाढवायचा. आणि अगं मस्त वाटतं माहितीये का. आणि ह्या सगळ्यामुळे ना आता ताण हाताळता येतोय, स्ट्रेस हाताळता येतोय.
3: ए किती छान ग, मला पण आवडेल यायला.
2: मग ये की.
3: माझी पण हल्ली खूप चिडचिड होते ग. ए काय काय करतात अजून तुमच्या क्लासमध्ये?
2: हा अग आमच्या की नाही एक 12 आरोग्यदायी सवयी ठरवलेल्या आहेत. त्या जास्तीत जास्त पाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
3: कुठल्या ग?
2: हे बघ, इंट्रोस्पेक्ट करायचं, पोषण मूल्य चांगली असलेलं अन्न घ्यायचं, पुरेशी झोप घ्यायची,
3: बर,
2: कृतज्ञतेचा दृष्टिकोन ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं, नियमित व्यायाम करायचा, दुसऱ्यांना मदत करायची जेवढी शक्य असेल तेवढी, स्वतःला चॅलेंज करायचं. म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा. आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं. आणि मुख्य म्हणजे स्क्रीनच्या वापराबद्दल अवेअर व्हायचं.
3: वा ए फार छान ग, स्क्रीनचा वापर ना आता चिंतेचा विषय झालाय.
2: खरंय,
3: मोठ्यांपासून लहानांपर्यंत

0: पर्यंत अगदी, पण खरंच तू म्हणालीस तशा या सवयी आपण लावून घ्यायला हव्यात ग.
1: बरोबर, असू देत, घरी जाऊ आधी पहिले माझ्या. इतके वर्षांनी भेटलीयेस आणि माझं इथे जवळच आहे का घर, थोडा वेळ होता ना म्हणून इथे बागेत आले होते. चल घरी जाऊ.
0: बरं बाई, चल घरी जाऊन उरलेल्या गप्पा मारू.
1: चालेल, पण तोपर्यंत आपल्या श्रोत्यांना एक गाणं ऐकवू. चालेल ना?
0: चालेल.

0: ये अपर्णा बस, हे माझं घर.
1: छान आहे गं.
0: आणि हे पाणी घे बरं, माठातलंय हा, फ्रीज मधलं नाहीये. मी फ्रीज मध्ये पाणीच ठेवत नाही, त्यामुळे ते प्यायलाही जात नाही. असंच.
1: हा हा, बरं झालं माठातलं पाणी दिलंस. अगं उन्हाळ्यात थंड म्हणून आपण फ्रीज मधलं पाणी आणि कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेतो, पण त्याचा त्रास होतो. त्याऐवजी असं जर नैसर्गिक थंड पाणी आणि त्यापासून बनवलेली सरबत घेतली ना, तर जास्त आरोग्यदायी नाही का गं?
0: अगदी कळलं हो, कळलं. कोकम सरबत करते बरं, आणि जिरेपूड घालून काकू करायचा तसं. अगदी बरोबर
1: ग, तूच माझी काळजी घेणारी मैत्रीण.
0: मग एवढी आता दमून भागून आली आहेस तर तुला सरबत नको का द्यायला? अपर्णा, तुझी आई अशी किती सरबत घरी बनवत असे, नाही का ग?
1: हो.
0: आणि आपण सुट्ट्यांमध्ये ती संपवून टाकत. आठवतंय का तुला?
1: हो हो, चांगलंच आठवतंय. आणि आज सुद्धा बर का, तिला होत नाही तरी थोडं थोडं ती करत असते.

0: हो का गं, तेवढाच तिचाही वेळ छान जातो गं.
1: आणि काकू कशा आहेत गं, बऱ्या आहेत का आता?
0: बरे आहेत, बरे आहेत.
1: हा आणि अगं तू आता म्हणालीस ते अजूनही करतात, तर त्यांना सुद्धा स्वतःच्या हाताने केल्याचं एक समाधान असेल नाही का गं?
0: हो मग काय.
1: आणि आपण ना, मला अजून एक आठवण आली, ती म्हणजे काकू दुर्गाबाई भागवतांच्या खमंग या पुस्तकातल्या रेसिपी करत असत.
0: हो, हो.
1: तू तेव्हा बसायचीस आकडेमोड करत, पण काकूजी पुस्तकं वाचायच्या ना ती मला माहिती असायची, आणि त्यातलंच हे खमंग. आणि अगं किती अनवट महाराष्ट्रीयन पदार्थ त्यात त्यांनी दिलेत, वाचलं पाहिजे बरं पुन्हा एकदा काढून.
0: वाचलं पाहिजे.
1: साहित्यिक दुर्गाबाईंनी त्यातल्या प्रकारांना दिलेली काही नावं माझ्या लक्षात आहेत. हा एक होतं भरितांची रेसिपी होत्या सगळ्या, त्याचं नाव होतं रस भरीत.
0: आणि उरली शीत तरी त्यात भाताचे प्रकार, आणि सीतेचे पोहे मध्ये पोह्यांचे प्रकार. मी अगदीच काही वाचत नाही असं नाही बर का, माझं नीट लक्ष असायचं तुझं आणि आईचं.
1: बारीक बारीक,
0: अगदी बारीक. बरं असो, तू वाचत बसते पदार्थ आणि मला खायला बोलाव, पण आपल्यासाठी जे बनतंय ना ते सरबत घे बघू आधी प्यायला.
1: आणते आणते आणते.

0: आणि थोडा स्वतःसाठी वेळ काढते.
1: क्या बात आहे, खरंय खरंय. आणि आपला आनंद आपली जबाबदारी, आपला आनंद आपल्यालाच मिळवायला लागतो हे मात्र खरं.
0: आणि एक सांगू, आता थोडं थांबायला शिकलीये. स्वतःसाठी वेळ काढते, चित्र काढते, कधी वाचन करते. आणि महत्वाचं सांगू का,
1: काय ग,
0: ज्या मुलांना सीएचे क्लासेस परवडत नाहीत ना, पण जिद्दी आहेत, हुशार आहेत, त्या मुलांना शिकवते.
1: अरे वा अपर्णा, भारीच ग, हे खूप उत्तम आणि मस्त काम करतेस तू, माहितीये का. आणि आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जातं, खरं की नाही.
0: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते, पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते. आता जशी तू आज अचानक भेटलीस, ता किती जुनी वर्ष समोर आली ग, आनंद झाला अगदी.
1: खरंय खरंय, मलाही खूप आनंद झाला आणि भेटलो म्हणून, माहितीये का, मला अगदी दाटून आलंय आता. पण आता भेटत राहूया, आज भेटलोय, नेहमीच भेटत राहू.

0: बर अपर्णा ताई, आपली प्रॅक्टिस कशी चालली आहे? बरं, आता इयर एंड झालाय, आता बाकी लोक निवांत आणि सीए लागलेत कामाला.
1: अगं पण आता जरा काम कमी केलंय मी.
0: हो का गं?
1: काम थोडंच करते.

0: अपर्णा ऐक ना, तुझ्याशी बोलून आज इतकं हलकं वाटतंय ना मला.
1: मलाही ग, मलाही. कधी कधी ना फक्त ऐकणारा माणूस हवा असतो, सल्ला वगैरे नको असतो.
0: खरं सांगू का,

0: बायकांचं लाईफ ना म्हणजे फुल मल्टीटास्किंग असतं. फोनवर बोलत असताना स्वयंपाक, मध्येच कोणाला रिप्लाय, आणि डोक्यात पुढच्या दिवसाचा प्लॅन, कामांचा प्लॅन. खरं
1: अगदी अगदी. आणि त्यातही जर कोणी विचारलं ना काय करतेयस, तर आपण काय म्हणतो, काही नाही.
0: हो, आणि घरातले पण सगळी मंडळी काही सापडत नसलं की आईला माहिती आहे हे गृहीत धरतात.
1: अगदी. त्याच्या पुढे आईने सांगितलेली जागा आधी पाहिलेली असते.
0: हो,
1: पण तिने सांगितलं की मग तिथलंच सापडतं.
0: अगं, काही बघितलेलंच नसतं तिथे.
1: पण खरंच ग, आपण इतकं सगळं सांभाळतो ना, कधी कधी थकवा येतो ग.
0: येतोच ग, म्हणूनच स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. अगदी 10 मिनिटं जरी असली ना तरी ती स्वतःसाठी घेतली पाहिजेत. थोडं मेडिटेशन केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, आवडेल अशी कला एखादी शिकली पाहिजे, किंवा फक्त शांत बसणं. मनाला खूप आराम मिळतो.
1: त्यालाच मी टाईम म्हणतात की नाही ग.
0: खरे खरे.
1: आणि एक महत्वाची गोष्ट, हे सगळं करताना आपल्या स्वतःसाठी वेळ काढताना गिल्ट नको वाटायला.
0: अगदी बरोबर बोललीस.
1: कारण स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे काही स्वार्थीपणा नाही. स्वतःलाही थोडं समजून घ्यायला हवं ना, मायेने समजून घ्यायला हवं.
0: आणि हा शब्द फार सुंदर आहे ग. स्वतःला सुद्धा कधीतरी मायेने आपण पाहिलं पाहिजे ना.
1: खरंच.
0: आपली सपोर्ट सिस्टीम पण तितकीच महत्वाची असते ग. मैत्रिणी, कुटुंब, कामावरचे सहकारी, हे सगळे लोक आपल्याला समजून घेतच असतात.
1: आणि काही वेळेला मैत्रिणी म्हणजे तर फ्री थेरपिस्ट.
0: हा. आणि कन्सल्टेशन फी फक्त एक कॉफी नाही तर सरबत.
1: डील परफेक्ट आहे.
0: अगदी अगदी.

0: पण या सगळ्या मजेमध्ये एक गोष्ट आहे बरं, आपण हसतो बोलतो शेअर करतो त्यामुळे आपण निरोगी राहतो, एकदम हेल्दी राहतो.
1: आणि म्हणूनच मैत्री खूप स्पेशल असते.
0: येस,
1: इथे आपण मास्क घालत नाही,
0: खरे
1: जसे आहोत तसे राहतो.

0: बरोबर एकदम.
1: तर मग ताई चला आता, मला उशीर होतोय बर का, आता निघते.
0: निघ निघ. बरं बाई, माझा नंबर सेव्ह केलास का मगाशी मी सांगितलेला?
1: हो हो हो, ते किती महत्वाचं आहे ते. बरं चल
0: चल चला
1: आता पुन्हा भेटू आणि नंतर गप्पा मारू. हा छान,
0: अगदी
1: चला आता पुन्हा भेटू, गप्पा मारू छान.
0: आत्ता पुरता आमचा घ्या राम राम. तोवर श्रोते हो,
1: मी अपर्णा
0: आणि मी विद्या गौरी आजच्या सखी विश्व कार्यक्रमातून आपला निरोप घेतो आहोत. पुन्हा भेटू तोवर.
1: नमस्कार.
0: आत्ताच आपण ऐकलात सखी विश्व. या भागाचं लेखन केलं होतं विद्यागौरी तामनकर यांनी आणि सहभाग होता अपर्णा जोग आणि विद्यागौरी तामनकर यांचा.
2: सखी विश्व. मैत्रिणींनो, आमचे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात हे तुम्ही आम्हाला नेहमीच कळवत असता आणि त्यातूनच आमचा हुरूप वाढत असतो. तर असाच स्नेहबंध ठेवूया, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी यशश्री कार्यक्रम निर्मात्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
2: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाइट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
1: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
3: श्रोते हो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका, गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही

बलसागर भारत हो, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कशा कशाचा समावेश आहे, त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होणार आहे याविषयी जाणून घेऊया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीच्या सदस्या डॉक्टर वसुधा कामत यांच्याकडून। तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत हो, बुधवार दिनांक 6

0: मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो।
1: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी।

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मोडीचा अहवाल. आणि अमेरिकेची प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम स्थगित झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात घट. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून तशी अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली आहे. नवीन विधानसभा स्थापन झाली असल्याचे संबंधित राज्यांच्या राज्यपाल किंवा नायब राज्यपालांना निवडणूक आयोगानं कळवलं आहे. मतदान ते मतमोजणीपर्यंतची निवडणूक प्रक्रिया कायदेशीर चौकटीचं

0: पालन करत मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात आली असल्याचं निवडणूक आयोगानं या पत्रात म्हटलं आहे. या अधिसूचनेनंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या शपथविधीचा आणि राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आसामात मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. नवीन सरकारचा शपथविधी येत्या 11 मे नंतर होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी गुवाहाटीत वार्ताहरांना सांगितलं. आसाममध्ये रालोआने 126 पैकी 102 जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची निरीक्षक म्हणून तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी भाजपाने निरीक्षक नेमले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निरीक्षक तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक असतील. येत्या शनिवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेल्या टीव्हीके पक्षाचे नेते जोसेफ विजय हे आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली. राज्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी ही माहिती दिली.
1: TVK has got 108 seats. So clearly the people of Tamil Nadu want a formation to be headed by the TVK. And it's now incumbent upon the TVK to put together a workable majority. And they have reached out to the Congress party formally. They've written a letter and that letter has been taken into cognizance. And unanimously the Congress party has decided to support a government headed by the TVK. So we are only aiding and assisting the TVK to put together secular and stable government in Tamil Nadu. How they will get the other numbers is really up to them, because as they have reached out to us, I'm sure they are reaching out to other political parties.
0: मात्र द्रमुकने याबाबत विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त केली आहे. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात युडीएफमध्ये अनौपचारिक बैठका सुरू आहेत. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू आहे. पुदुचेरीमध्ये एआयएनआरसीचे एन रंगासामी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. मित्रपक्ष भाजपाचे 4 आमदार निवडून आले आहेत. ए नमस्सिवायम यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना आजपासून कार्यालयात न येण्यास सांगण्यात आलं आहे. लोकभवन आणि राज्याचे मुख्य सचिव दुष्यंत नरियाला यांच्या सूचनेनुसार सर्व विभागांच्या सचिवांनी हे तोंडी आदेश दिले आहेत. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत हे आदेश लागू असतील. तृणमूल काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सरकारच्या प्रशासनातल्या अनेक सल्लागारांनी पदभार सोडला. यात अल्पन बंडोपाध्याय, हरेकृष्ण द्विवेदी, मनोज पंत आणि अभिरूप सरकार यांचा समावेश आहे. कोणत्याही विभागातून एकही कागदपत्र किंवा फाईल बाहेर जाता कामा नये असे निर्देशही राज्याच्या मुख्य सचिवांनी दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होत आहे. या चर्चेनंतर दोन्ही नेते संयुक्त निवेदन देणार आहेत. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. याप्रसंगी पियुष गोयल, अश्विनी वैष्णव आणि डॉ जितेंद्र सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित होते. त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मजबूत परकीय चलनसाठा, स्थिर धोरणात्मक चौकट आणि देशांतर्गत भांडवली बाजार यांच्या बळावर भारत भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी सक्षम आहे असं मूडी या संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या 5 वर्षातल्या जगातल्या उदयोन्मुख बाजारपेठांपैकी भारत हा एक आहे असंही या अहवालात म्हटलं आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल या अहवालातून सकारात्मक निरीक्षण मांडण्यात आलं आहे. भारताच्या मौद्रिक धोरण चौकटीमुळे चलनवाढ स्थिर ठेवायला मदत झाल्याचं यात म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू केलेली प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाली. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 1.21% घटून 108 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाले असून यूएस वेस्ट टेक्सास

इंटरमिडिएट फ्युचर्सचे दरही 1.76% घटून $100 प्रति बॅरल झाले आहेत. दर कमी झाले असले तरीही जागतिक बाजारपेठेत अजूनही तेलाचा तुटवडा जाणत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्सच्या रोजगार कार्यगटाची दुसरी बैठक आज केरळची राजधानी तिरुवनंतपुरम इथं सुरु होणार आहे. या 2 दिवसीय बैठकीत रोजगार आणि कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षा प्रणाली भक्कम करणं, कारभारात महिलांचा सहभाग वाढवणं आणि इतर अनेक विषयांवर ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी विचारमंथन करतील. कामगारांपर्यंत, विशेषतः गिग वर्कर्सपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इथिओपिया, इराण, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा ब्रिक्स सदस्य राष्ट्रांमध्ये समावेश आहे. वेव्स डॉक बाजारच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन पुढच्या महिन्यात 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत करण्यात येणार आहे. येत्या 16 ते 18 जून दरम्यान मुंबईत NFDC संकुलात याचं आयोजन केलं जाईल. वेव्स डॉक बाजार हे माहितीपट, अॅनिमेशन आणि लघुपट निर्मात्यांच्या प्रवासाला चालना देण्यासाठी तयार केलेलं एक प्रमुख व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून निर्मात्यांना सहयोग, मार्गदर्शन, बाजारपेठेतला प्रवेश आणि जागतिक ओळख निर्माण करण्याची संधी दिली जाते. वेव्स डॉक बाजारमधील व्ह्यूइंग आणि वर्क इन प्रोग्रेस लॅबसाठी प्रवेश आता खुले झाले आहेत. इच्छुक निर्माते येत्या 15 मे पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात. युक्रेनच्या पूर्व भागात काल रात्री रशियाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात युक्रेनच्या 27 नागरिकांचा मृत्यू झाला. युक्रेननं दिलेल्या युद्धबंदीच्या प्रस्तावाच्या काही तास आधीच हे हल्ले करण्यात आले आहेत. रशिया हल्ले थांबवण्याच्या ऐवजी ते वाढवत असल्याचं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री एड्रिल सायबिहा यांनी म्हटलं आहे. युक्रेनच्या झापोरझिया भागात झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 12 जणांचा तर कारास्ट्रोव आणि पोल्टावा भागातही काही जणांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं तातडीनं युद्धबंदी करून शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना ICC पुरुष गटाची नवीन T20 सांघिक क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत भारत अव्वलस्थानी कायम आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारताने 275 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. इंग्लंड 262 गुणांसह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया 258 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादचा सामना पंजाब किंग्स बरोबर होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरु होईल. काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना 155 धावा केल्या. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्जनं केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 षटकातच पूर्ण केलं. हवामान. हिमाचल प्रदेशात तसंच राजस्थानात अनेक ठिकाणी काल वादळी पाऊस झाला. मध्य प्रदेशातल्या 28 जिल्ह्यांना तसंच बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये काही भागात भारतीय हवामान विभागानं विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे या भागातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, कोकण आणि गोव्यामध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मूडीजचा अहवाल आणि अमेरिकेची प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम स्थगित झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 1:40 आणि 23 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात कोल्हापूर जिल्हा प्रशासनात महत्वपूर्ण बदल. जिल्हाधिकारी, आयुक्त, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांची बदली. राज्यातील सर्व बसस्थानकांवरील शौचालय सुविधा 1 जूनपासून मोफत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कोल्हापुरात घोषणा. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत कोल्हापूर राज्यात प्रथम. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 29,000 कुटुंबांचं घराचं स्वप्न साकार. शासकीय जमिनीवरील 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमण नियमानुकूल होणार. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या

प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा। कोल्हापूरच्या प्रशासनात महत्वपूर्ण बदल झाले आहेत। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची संभाजीनगर इथं आयुक्तपदी बदली झाली असून त्यांच्या जागी विजय राठोड यांची नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे। तर कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त के मंजूलक्ष्मी यांच्या जागी डॉ राजेंद्र बारुड यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्यापदी डॉ जास्मिन यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून येत्या 1 जूनपासून राज्यातील सर्वच बसस्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल अशी महत्वाची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापुरात केली। कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी ही माहिती दिली। प्रवाशांकडून बस भाड्याच्या माध्यमातून आधीच स्वच्छता कर वसूल केला जातो, त्यामुळे आता हा निधी महामंडळ स्वतः खर्च करणार असून खासगी कंत्राटदारामार्फत चालवली जाणारी शौचालय व्यवस्था बंद करून महामंडळ स्वतः त्याची जबाबदारी घेणार आहे असंही त्यांनी सांगितलं। केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे। सन 2025-26 या वर्षात जिल्ह्याला 415 लक्षांक देण्यात आला होता, त्यापैकी 432 सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली असून जिल्ह्यानं 104% उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या सूक्ष्म उद्योगांना बळकटी देणं, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसहायता गट, महिला गट, नवउद्योजक आणि बेरोजगार युवकांना उद्योगासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं हा आहे। तसंच विद्यमान उद्योगांना औपचारिक रचनेत आणून त्यांचा विस्तार, ब्रँडिंग आणि विपणन साखळीशी जोडण्यावर भर देण्यात येत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय जमिनीवरील दिनांक 1 जानेवारी 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणं नियमानुकूल होणार आहेत। शासन निर्णयाचा जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ होण्यासाठी मिशन मोडवर काम करावं असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। या निर्णयामुळे जिल्ह्यातील 29,000 नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घराची मालकी मिळणार असून अतिक्रमणधारक हा शिक्का पुसून ते आता अधिकृत घरमालक होणार आहेत। 1 मे रोजी ग्रामसभांमध्ये या लाभार्थ्यांच्या याद्यांचं वाचन करून या अभियानाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे। कोल्हापूर शहरातील प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। या बैठकीत शहराच्या पायाभूत सुविधांपासून ते कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत 28 विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। कृषी पणन मंडळामार्फत मिलेट आणि फळ महोत्सव उत्साहात संपन्न झाला। या ठिकाणी पणन मंडळाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या पौष्टिक तृणधान्य पाककृती पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। त्याचबरोबर खानापूर इथल्या प्रगतीशील शेतकरी विजय मोरे यांनी आंब्याच्या विविध जाती विकसित केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। महोत्सवामध्ये राज्यातील विविध प्रकारच्या मिलेटचं उत्पादन घेणारे शेतकरी तसंच आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू आदी फळं ग्राहकांसाठी उपलब्ध होती। कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा यंदा वाढला आहे। कमाल तापमान 39° सेल्सिअस पर्यंत नोंदवलं गेलं। यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान होतं। कमाल तापमानासोबतच किमान तापमानातही वाढ होऊन ते 23° अंशांवर पोहोचलं। तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र। आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत। वाचन मनोज क्षीरसागर। हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला आहे।

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना येत्या 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध. भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मुडीजचा अहवाल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनाम

चे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी. आणि ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं निधन. एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला.

0: येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अर्थविभागानं आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं. येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल. त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल. ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलंय. पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्या अंतर्गत निवृत्ती वेतनाला पात्र ठरणार नाही. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्ती वेतन मिळणार नाही, त्याला केवळ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार लाभ मिळतील. हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 60% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल. सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनपीएसमधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा 10% व्याजासह करावा लागेल. विविध विद्यापीठं, जिल्हा परिषद, शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होतील. मजबूत परकीय चलनसाठा, स्थिर धोरणात्मक चौकट आणि देशांतर्गत भांडवली बाजार यांच्या बळावर भारत भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी सक्षम आहे असं मूडी या संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या 5 वर्षातल्या जगातल्या उदयोन्मुख बाजारपेठांपैकी भारत एक आहे असंही या अहवालात म्हटलं आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल या अहवालातून सकारात्मक निरीक्षण मांडण्यात आलं आहे. भारताच्या मौद्रिक धोरण चौकटीमुळे चलनवाढ स्थिर ठेवायला मदत झाल्याचं यात म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू केलेली प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाली. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 1.21% घटून 108 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाले असून यूएस वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट फ्युचर्सचे दरही 1.76% घटून 100 डॉलर प्रति बॅरल झाले आहेत. संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम कायद्याचं राज्य शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्याबरोबर आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेनंतर दिलेल्या संयुक्त निवेदनात ते बोलत होते. या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर व्यापक चर्चा केली. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर 1 महिन्याच्या आत राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा पहिला भारत दौरा होत आहे. हा दौरा भारत व्हिएतनाम संबंधांना लाम यांनी दिलेला प्राधान्यक्रमच दर्शवतो असं मोदी म्हणाले. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या व्यापारी संबंधांविषयी मोदी म्हणाले,
1: भारत और व्हिएतनाम का बायलेटरल ट्रेड पिछले एक दशक में डबल होकर 16 बिलियन डॉलर तक पहुंच चुका है. 2030 तक इसे 25 बिलियन डॉलर तक पहुंचाने के लिए हमने आज कई महत्वपूर्ण निर्णय लिए हैं. हमारी ड्रग अथॉरिटीज के बीच एमओयू से अब भारत की दवाइयों का व्हिएतनाम में एक्सेस बढ़ेगा. हमने भारत आसियान ट्रेड एग्रीमेंट आईटीगा को वर्ष के अंत तक अपडेट करने पर भी सहमति बनाई.
0: यावेळी डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिजं, वैद्यकीय उत्पादनांचं नियमन, सार्वजनिक क्षेत्रातील लेखापरीक्षण, डिजिटल पेमेंट प्रणाली आणि संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. या करारांमुळे भारताची कृषी, मत्स्य व्यवसाय आणि पशु उत्पादनांची व्हिएतनामला होणारी निर्यातही अधिक सुलभ होईल असं मोदी म्हणाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. याप्रसंगी पियुष गोयल, अश्विनी वैष्णव आणि डॉ जितेंद्र सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित होते. त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून तशी अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे. नवीन विधानसभा स्थापन झाली असल्याचं संबंधित राज्यांच्या राज्यपाल किंवा नायब राज्यपालांना निवडणूक आयोगानं कळवलं आहे. मतदान ते मतमोजणीपर्यंतची निवडणूक प्रक्रिया कायदेशीर चौकटीचं पालन करत मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं पार पाडण्यात आली असल्याचं निवडणूक आयोगानं या पत्रात म्हटलं आहे. या अधिसूचनेनंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या शपथविधीचा आणि राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आसामात मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. नवीन सरकारचा शपथविधी येत्या 11 मे नंतर होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी गुवाहाटीत वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये येत्या शनिवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेल्या TVK पक्षाचे नेते जोसेफ विजय हे आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील अशी माहिती पक्षानं दिली. राज्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी TVKला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी ही माहिती दिली. मात्र द्रमुकनं याबाबत विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त केली आहे. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात UDFमध्ये अनौपचारिक बैठका सुरू आहेत. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नाव निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू आहे. पुदुच्चेरीमध्ये NRCचे एन रंगासामी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. वेव्स डॉग बाजारच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन पुढच्या महिन्यात 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत करण्यात येणार आहे. येत्या 16 ते 18 जून दरम्यान मुंबईत NFDC संकुलात याचं आयोजन केलं जाईल. वेव्स डॉग बाजार हे माहितीपट, अॅनिमेशन आणि लघुपट निर्मात्यांच्या प्रवासाला चालना देण्यासाठी तयार केलेलं एक प्रमुख व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून निर्मात्यांना सहयोग, मार्गदर्शन, बाजारपेठेतला प्रवेश आणि जागतिक ओळख निर्माण करण्याची संधी दिली जाते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरातल्या दसरा चौकात राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं अभिवादनाचा कार्यक्रम झाला. ट्रस्टचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यावर पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं आज सोलापुरात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. माधव पवार यांचे हे शुभ शकुनांचे पक्षी आणि गरुड भरारी हे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं स्वागतगीत लिहिण्याचा मान त्यांना मिळाला होता. माधव पवार यांची अनेक गीतं कॅसेट आणि इतर माध्यमातून प्रसिद्ध झाली असून ती नामवंत गायकांनी गायलेली आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर सोलापूरच्या साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. बीड जिल्ह्यातून अपहरण झालेल्या 2 अल्पवयीन बहिणींची महिनाभरानंतर उत्तर प्रदेशात बलिया इथून सुटका करण्यात आली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना येत्या 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध. भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मुडीजचा अहवाल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी. आणि ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मंदिर के आसपास आपको लोग मिल जाएंगे बैठे हुए जिनको बहुत जरूरत है, आप उनको वो खाना अच्छे से पैक करके जो खाना बच रहा है आप उनको पहुंचा दे तुरंत ही, तो उससे भी एक होता है कि हमने किसी के भूखे का पेट भर दिया है. हाँ. तो खाने को आप इस तरह से फेंकना नहीं चाहिए, कहना हाँ. चाहिए. और बच्चे खाने को दूसरों के साझा के साथ साथ एक सुनहरा मौका भी होता है कि हम इसको बनाए रखें, इस चीज को जो हम साझा कर रहे हैं, तो हम एक दूसरे को अच्छा भी लगता है कि हम लेके गए और दूसरे की आत्मा को संतुष्टि मिलती है उस भोजन को करने से. और बांट कर खाने से तो बहुत ही अच्छी बात हो जाती है. और बहुत सारी संस्थाएं भी हैं और कार्यालय भी हैं जो यहाँ पर भी आप इन चीजों को दान कर सकते हैं.
2: जी, कई ऐसे आश्रम हैं, अनाथ आश्रम है, वृद्धाश्रम है, और उसके साथ साथ बहुत सारी स्वयंसेवी संस्थाएं भी हैं जिनकी जानकारी हर शहर में अलग अलग होती है, लेकिन क्योंकि आजकल इंटरनेट

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात साद सह्याद्रीची. या खास कार्यक्रमात ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, जंगल सफारी यासारख्या साहसी उपक्रमांद्वारे युवकांना निसर्गाशी जोडणारे गिर्यारोहक सुबोध वंशंपायन यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या स्टेट युंट या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, हल्ली आपल्या सर्वांनाच ऍडव्हेंचर फील्ड्समध्ये करिअर करणे ते छंद म्हणून जोपासणे याची फार आवड आहे आणि त्यात असणारा ट्रेकिंग हा विषय तर फारच आपल्या जवळचा. तर मित्रांनो, आज आपण आपल्या युववाणी कार्यक्रमात ट्रेकिंग बद्दल अधिक माहिती आणि त्यातील करिअरच्या संधी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुबोध वैशंपायन सर. सुबोध वैशंपायन सर हे एक उत्तम असे ट्रेकिंग या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. ट्रेकिंग बरोबरच त्यांनी व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग आणि जंगल सफारी यांसारख्या साहसी उपक्रमांद्वारे लोकांना निसर्गाशी जोडण्याचे आणि सुरक्षिततेचे धडे देण्याचे कामही केले आहे. योग्य तंत्र, सुरक्षित उपकरणे, निसर्गाचे संवर्धन यांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा त्यांचा यामागचा उद्देश आहे. चला तर मग मित्रांनो, याबद्दल जाणून घेऊयात आपल्या युववाणीच्या स्टेट युंट या कार्यक्रमात साध सह्याद्रीची यामध्ये ट्रेकिंग बद्दल केलेली सुबोध वैशंपायन सर यांच्याशी बातचीत. सुबोध सर, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: सुबोध सर, तुम्ही एक उत्तम असे ट्रेकिंग या विषयात तज्ज्ञ आहात. हल्ली हा विषय आपल्या सर्व युवा पिढींचा आवडता विषय आहे आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत. तर ट्रेकिंग म्हणजे नेमकं काय आणि युवकांमध्ये त्याची लोकप्रियता का वाढ

0: मिळत आहे.
1: ट्रेकिंग म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर गिर्यारोहण. त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार असतात. प्रस्तारोहण असतं, ज्याला रॉक क्लाइम्बिंग म्हणतात. इतरही अनेक प्रकार असतात, पण गिर्यारोहण म्हणजे ट्रेकिंग. ते ज्यावेळेला डोंगर दऱ्यांमध्ये फक्त गड किल्ले करणं म्हणजे ट्रेकिंग नाही. आधी गेले 15 वर्षापूर्वी याला काही फार वलय नव्हतं. सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म होता आणि त्याच्यावर फोटो अपलोड करणं किंवा ट्रेकिंगला जाणं याच्याविषयी चर्चा वाढू लागल्या आणि मग त्याचं प्रसार झाला. गड किल्ल्यांचा अभ्यास करायचा किंवा तिथे घडलेला इतिहास समजून घ्यायचा, याच्यासाठी जाणारे लोक 2 ते 3% आहेत. निसर्गाची आवड आहे म्हणून जाणारी 10 ते 15% आहेत. आणि बाकी सगळे जे आहेत ते माझा ग्रुप चाललाय म्हणून मी चाललोय आणि तिथे जाऊन फोटो काढायचे याच्यासाठीच आकर्षण आहे ते. त्याच्यामुळे गिर्यारोहणाबद्दल आकर्षण वाढते.
0: ट्रेकिंगची सुरुवात करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे आणि योग्य ट्रेक कसा निवडावा?
1: ट्रेकिंगची सुरुवात करताना आधी तुमची शारीरिक क्षमता काय आहे हे तुम्हाला तपासणं गरजेचं आहे. तुम्ही किती वेळ चालू शकता, म्हणजे ट्रेकिंगला जायच्या आधी 10-15 दिवस तरी रोज सकाळी चालायला जायला पाहिजे. आणि नुसतं चालून नाही, आपली जी सॅक असते त्या सॅकमध्ये बॉटल असतात 2.5 लिटरच्या, त्या कमीत कमी 2 बॉटल पाठीवर घेऊन किती चालू शकता तुम्ही हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा कळतं की तुम्ही ट्रेक कुठला करू शकता. ट्रेकचे प्रकार आहेत, सोपे असतात, मध्यम असतात आणि कठीण. तिथे क्लाइम्बिंग असतं, रॉक क्लाइम्बिंग असतं, रॅपलिंग करावं लागतं. ट्रेकिंगची सुरुवात करताना अगदी सोपे किल्ले आणि जवळचे किल्ले, प्रवास करून गेल्यानंतर तुम्ही दमाल किंवा ट्रेक झाल्यानंतर येताना परत प्रवास करताना दमाल असं जर केलं तर तुमच्या मनातली इच्छा निघून जाते. त्यामुळे जवळचे म्हणजे पुणे जिल्ह्यामध्येच आजूबाजूला तुम्ही लोणावळा जुन्नर इकडे गेलात तर 15-20 किल्ले आहेत जे सोप्या श्रेणीमध्ये आहेत. तर तिथून सुरुवात करावी. वन डे सुरुवात करावी की सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचं. हल्ली ग्रुप आहेत प्रोफेशनल, तुम्हाला ते पिकअप पॉईंट आपण सांगितलेला असतो तिथनं पिकअप करतात, तिथे नेतात, तुम्हाला गाईड असतात. त्यातही असं झालेलं की 2 वर्ष एखाद्या ट्रेकरनी ट्रेक केले, 15-20 ट्रेक झाले की तो लीडर बनून जातो लगेच. माहिती नसतं त्याला फारसं काही, म्हणजे त्याला अनुभव नसतो. कमीत कमी 7 ते 8 वर्ष तुम्ही ट्रेकिंग केल्याशिवाय लीडर बनवू नका हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण काही गोष्टी अशा असतात की कारवी कारवी नावाचा एक वनस्पती आहे, ती दर 7 वर्षांनी 8व्या वर्षी फुलते आणि त्यावेळेला त्याच्यात खूप मध असतं. ते त्या मधामुळे प्रचंड पोळी सगळ्या किल्ल्यांवरती असतात. जी लोक फक्त फिरायला येतात ती सकाळी बसमधनं उतरताना डिओ मारतात आणि ट्रेक सुरुवात करतात. मधमाशा जे आहेत त्या केमिकल, त्यांना असं वाटतं की हे आपल्यावरती अटॅक करायला आलेत आणि मग त्या हल्ला करतात. हे माहीत नसतं, त्या लीडरलाही माहीत नसतं. अशा घटना घडलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे अनुभवी लीडर बरोबर सुरुवात करावी.
0: ट्रेकिंग म्हटलं की महत्वाचा एक मुद्दा आपल्या समोर येतो, तो म्हणजे तिकडचे हवामान. तर त्या त्या ठिकाणच्या हवामानाचा ट्रेकिंगवर काही परिणाम होतो का आणि तो कसा होतो?
1: असं असतं काही ठिकाणी तुम्हाला पायवाट असते चांगली, पण काही ठिकाणी असं असतं की घसरड असतं प्रचंड.
0: हो सर.
1: त्यावेळेला तुमच्या लीडरकडे जर योग्य इक्विपमेंट असतील तरच तिथनं जाणं सोयीस्कर असतं. पण जर तुमच्याकडे इक्विपमेंट नसतील किंवा समजा जसं अंधारबन आहे ट्रेकला जातात जंगलात, पण जाताना मध्ये एक ओढा लागतो, तो ओढा क्रॉस करण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या लीडरकडे रोप हवा. कारण डोंगरावरती पाऊस जोरात पडायला लागला तर खाली कळत नाही आणि तिथनं त्या ओढ्याचा फोर्स अचानक वाढतो आणि माणूस वाहून जातो. त्यावेळेला ते सुरक्षिततेचं हे पाहिजे. त्याच्या म्हणूनच म्हटलं की प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी इक्विपमेंट हे लागतं. तर हवामानाचं म्हणजे तुम्ही उन्हाळ्यातले ट्रेक जे आहेत ते जंगल ट्रेक किंवा व्हॅली ट्रेक, आता सांदण व्हॅली जी आहे की जिथे फक्त व्हॅली ऑफ शॅडो म्हणतात त्याला, फक्त 12 ते 1 दरम्यान फक्त ऊन तुम्हाला लागतं, म्हणजे तिथे ऊन लागतच नाही, त्यामुळे तिथे जाणं सोयीस्कर आहे. तुम्ही उन्हाळ्यात जर ओपन किल्ल्यावरती गेलात कुठल्या जिथे ऊन चालू झालं की कातळ सुद्धा तापतो, तुम्ही हातही लावू शकत नाही, तर त्यामुळे उन्हाळ्यात हे किल्ले करू नये. पावसाळ्यात जे असतात ते बाईक रायडिंग ज्यांना करायचंय, 1 तास 1.5 तास लागतो बाईकवर जायचं, किल्ला करायचा सोपा किल्ला आणि परत यायचं. पावसाळ्यामध्ये असे किल्ले करता येतात तुम्हाला. उन्हाळ्यामध्ये वन डे ट्रेक करायचे. पावसाळ्यात तुम्हाला स्टे ट्रेक करता येत नाही कारण जिथे गुहा असतात त्या गुहेमध्ये चिखल झालेला असतो, त्यामुळे तुम्हाला स्टे करता येत नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे पावसाळ्यात वन डे ट्रेकच करायला लागतात. उन्हाळ्यामध्ये जे ट्रेक करायचे ते आदल्या दिवशी रात्री निघावं, पहाटे तिथे पोहोचावं आणि मग जेव्हा जेवणासाठी दुपारच्या खालीपर्यंत उतरले पाहिजे. तुम्ही उन्हाचा त्रास उतरताना फार होत नाही, चढतानाच होतो, त्यामुळे संपूर्ण सावलीत चढलं जातं. म्हणजे नाईट ट्रेकच करावे सहसा, की 8-9 वाजेपर्यंत तुम्ही परत यायचं, जिथे तुम्ही सोय केलेली आहे जेवणाची तिथे झोपायचं किंवा विश्रांती घ्यायची आणि जेवून परत निघायचं, तरच तो ट्रेक चांगला होतो. जर तुम्ही उन्हात जर तुमचं डिहायड्रेशन झालं तर अक्षरशः खांद्यावरती घेऊन लीडरला खाली यायला. आता उन्हाळ्यात सगळे समुद्री किल्ले करता येतात. खांदेरी उंदेरी आहे, कुलाबा आहे, मुरुड जंजीर आहे, पद्मदुर्ग आहे, हे जे किल्ले आहेत हे तुम्हाला उन्हाळ्यात करता येतात. जंगल ट्रेक करता येतात, वासोटा आहे, कमळगड आहे, हे जंगल ट्रेक तुम्हाला उन्हाळ्यात करता येतात. हिवाळ्यातले जे ट्रेक आहेत ते तुम्हाला रेंज ट्रेक करता येतात कारण हिवाळ्यात थंडीच असते, 12 वाजता सुद्धा तुम्हाला बरं वाटतं. तर अलंग मदन कुलंग आहेत जे 3 सगळ्यात टफ किल्ले आहेत सह्याद्रीतले, किंवा हरिश्चंद्रगड नळी

0: ची वाट आहे, ती उतरायला सुद्धा 9 तास लागतात. तर असे जे कठीण श्रेणीतले किंवा रॉक क्लाइम्बिंग जिथे करायचे की हात दगडाला लावायचा आहे आपल्याला आणि ते पकडूनच चढायचे, तर तिथे सुद्धा कातळ तापत नाही हिवाळ्यात, त्यामुळे ते किल्ले करता येतात. हिवाळ्यात सगळ्यात कठीण किल्ले 4 महिन्यात करून घ्यावे.
1: सुबोध सर, ट्रेक दरम्यान आपल्या स्वतःची आणि आपल्या सोबत असलेल्या मंडळींच्या सुरक्षिततेची कशा प्रकारे काळजी घ्या?
0: पूर्वीचं ट्रेकिंग आणि आताच्या ट्रेकिंग मध्ये खूप फरक आहे. आता तुमच्याकडे प्रत्येकाकडे वॉकी टॉकी असतो, त्यामुळे पूर्वी जसं होतं की आम्ही शिट्टीवरती समजायचो की अरे मागच्याला काहीतरी झालंय, शिट्टी असायची किंवा शिट्टी नसली तर निवडुंगाचं पान असतं, त्या निवडुंगाचं पान एका विशिष्ट प्रकारे मोडलं की त्याचा एक पापुद्रा निघतो आणि तो असं जिभेवर ठेवला की खूप लांबपर्यंत शिट्टी ऐकू जाते. आता वॉकी टॉकी असतात तुमच्याकडे, त्यामुळे पुढच्याला काही झालं तरी तो सांगू शकतो की अरे मी प्रॉब्लेम मध्ये आहे, तू मदतीला ये. तुम्हाला सांगू, आत्ता जे ट्रेंड आहे त्याच्यात काही ग्रुप असे आहेत की जे 100 लोक नेतात आणि त्यांच्या मागे 4च व्हॉलंटियर असतात, तर असं कधी करू नये. 7 ते 8 लोकांमागे एक व्हॉलंटियर असावा. सोलो ट्रेक कधी करू नये, 3 जण तरी ट्रेकला हवेत तुमच्या बरोबर. ते कशासाठी की समजा एखाद्याला काही व्हायला लागलं तर त्याच्या बरोबर एक थांबू शकतो आणि तिसरा माणूस आहे तो गावात जाऊन मदत घेऊन येऊ शकतो. फर्स्ट एड बॉक्स तुमच्या बरोबर हवा, तुमच्याकडे टॅग हवा, म्हणजे तो जो प्लास्टिकचा टॅग असतो हा सगळ्यात लॉक करण्यात चांगला असतो. म्हणजे तो टॅग 3 ठिकाणी वापरता येतो. एक तर तुम्हाला साप विंचू काही चावला तर तिथे वरती लॉक करता येतं. तुमची सॅक जर तुटली बंद तर तुमच्याकडे स्विस नाईफ किंवा हे असतो लीडरकडे, त्याला होल करून तो टॅग लॉक केला की ती सॅक तुम्हाला दोन्ही बंद वापरता येतात. तिसरं, तुमचा सोल जर निघाला शूजचा तर तुम्ही काही हलूच शकत नाही, तर त्या सोलला सुद्धा टॅग टाईट केलं तर तुम्हाला ते सोल खालपर्यंत येईपर्यंत ते निघत नाही. पावसाने सुद्धा तुमची दोरी लूज होते पण तो टॅग प्लास्टिकचा असल्यामुळे लूज होत नाही. तुमच्याकडे शिट्टी हवी, तुमच्याकडे नाईट ट्रेक असेल तर हेड टॉर्च हवा चांगल्यातला, की जो साधारण 1-2 मीटर तरी त्याचा फोकस पडेल. की समजा रेस्क्यूला लोक आली तर तुमचा वॉकी टॉकी जर डिस्चार्ज झालेला असेल तर तो जर फोकस वर दाखवला तर लांबनं कळतं की हे इथे आहेत, म्हणजे लांबून रेस्क्यूला येणाऱ्यांना मदत होते. तुमच्याकडे लिमलेटच्या गोळ्या किंवा उन्हाळ्यात शुगर लेवल पटकन कमी होते त्या गोळ्या हव्यात. काही जणांना नाकाचा गोण्या फुटतो उष्णतेमुळे, रक्त यायला लागतं, तर तुमच्याकडे मोठं फडकं म्हणजे चांगला टॉवेल जाड टर्किशचा हवा आणि ते पाणी त्याच्यावर करून डोक्यावर ठेवलं की ते थांबतं, उन्हाचा त्रास होत नाही. तर बरेच म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने बरेच तुमच्याकडे रोप हवा. म्हणजे तुम्ही अगदी सोप्यात सोप्या ट्रेकला जरी गेला तरी 30 मीटरचा तुमच्याकडे रोप हवा, 2 कॅराबिनर, 1 हार्नेस सेट, हे सगळं हवं. की कोणाचा पाय घसरून अगदी खाली झाडाला अडकलेला असतो पण प्रत्येकाची कपॅसिटी नसते झाडाला लटकत राहायची 1/2-1 तास खालनं कोणी येईपर्यंत, तो रोप घेऊन तुम्ही त्याला वर काढता आलं पाहिजे. तर तो रोप अगदी सोप्यात सोपा ट्रेक असला तरी 1-30 मीटरचा रोप असावा तुमच्याकडे. या सगळ्या सुरक्षेच्या बेसिक या आहेत.
1: ट्रेक करताना होणाऱ्या सामान्य चुका कशा प्रकारे टाळाव्यात आणि त्या कोणकोणत्या आहेत?
0: बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण फिरायला चाललो, मुळात तुमची शारीरिक क्षमता तुम्ही ओळखली नाहीत तर खूप त्रास होतो. त्याच्यासाठी तुमची शारीरिक क्षमता काय आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे. लोक आपला आपला ग्रुप करून जातात, त्यांना माहीत नसतात हो सोपा आहे ट्रेक, जातात ते हरवतात कारण त्यांच्याबरोबर कोणी लीडर नसतो. म्हणजे जंगल ट्रेक साठी सुद्धा जातात म्हणजे माहीत नसताना की वाटाड्या मिळेल तिथे आणि वाटाड्या हजर नसतो म्हणून ते तसंच जातात आणि मग हरवतात, मग रेस्क्यू टीमला शोधायला जायला लागतं. हे सगळं असतं. पण नवीन जे लोक आहेत, बिगिनर्स साठी सांगतो मी की बिगिनर्सनी कधीही ट्रेक चालू करताना किंवा त्यात हे भान असलं पाहिजे की आपण ज्याच्याबरोबर जातोय तो अनुभवी हवा.
1: सुबोध सर, ट्रेकिंग हे एक ऍडव्हेंचरचं आणि एक स्ट्रॉंग असं क्षेत्र आहे, तर त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कशा प्रकारे सकारात्मक परिणाम होतात?
0: तुम्ही मुलांना निसर्गाची ओळख करून देण्यासाठी गड किल्ल्यांवर घेऊन जा, त्यांची शारीरिक क्षमता त्यामुळे वाढते, त्यांची पेशन्स लेवल जे असतात ती वाढतं. त्यामुळे मुलांना पहिल्यापासून जर ही सवय लागली तर शारीरिक क्षमता वाढते, मानसिकता जी आहे ही बदलते पूर्ण ट्रेकिंगमुळे. ट्रेकिंगचं तुम्हाला मी माझ्या नेहमी संपूर्ण जे ट्रेकला येतात त्यांना मी गडकिल्ल्याच्या खाली असताना सांगतो तुम्हाला हे इथे शिकायचंय निसर्ग, की तुम्ही ट्रेक सुरुवात करताना तुम्हाला आम्ही दाखवतो की तिथे जायचंय. तुम्ही म्हणता अरे कसं काय एवढा उंच जाणार एका दिवसात आणि कसं काय आपल्याला शक्य आहे ते, पण तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही ध्येय जर उच्च ठरवलं तर तिथे सुरुवात केली की तुम्ही पोहोचता. हे ट्रेकिंग मधून शिकण्यासारखं आहे. म्हणजे हे जे शिक्षण आहे हे जो लक्ष देऊन त्या ट्रेकिंगकडे बघतो किंवा निसर्गाकडे बघतो तो त्यातनं शिकू शकतो. पण जो हा लीडर चाललाय मी मागणं चाललोय काही शिकायचं नाही, म्हणजे की बाबा हा लीडर माझ्यापासून लांब गेला किंवा सगळे गेले मी एकटा आहे तर मला वाट ही आठवणार कशी. तर निसर्गामध्ये खुणा असतात, तिथे एक खोड असतं ते वेगळ्या रंगाचं असतं झाडाचं, किंवा एखाद्या कोणाला गाठ असते मोठी किंवा एखादी झाड आडवं पडलेलं असतं.

0: फांद्या असतात, ह्या ज्या खुणा आहेत या लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे निसर्गातनं शिकायचं काय, तर तुम्ही जेव्हा एकटे असाल तेव्हा तुम्ही सर्व्हाइव्ह कसे करू शकता
1: एक्झॅक्टली
0: हे शिकण्यासाठी तुम्ही ट्रेकिंगला जा. ट्रेकिंग म्हणजे कसं की ग्रुप, की समजा एकाला जरी पायाला काही झालंय तर त्याला सोडून जायचं नाही, सगळ्यांनी जे करायचं ते एकत्र करायचं.
1: युनिटी
0: युनिटी हे जे आहे हे ट्रेकमध्ये शिकता येतं तुम्हाला. नियम पाळणं हे ट्रेकिंगमध्ये तुम्हाला शिकता येत. आयुष्यातले धडे घेतो की आपल्याला जे अशक्य वाटतंय ते आपण शक्य करू शकतो, हा कॉन्फिडन्स येतो आपल्याला. तिसरी गोष्ट, तुम्ही मोबाईलमध्ये घुसून बसत नाही एका ठिकाणी.
1: आणि सर ट्रेकिंगमध्ये आपण प्रेझेन्स ऑफ माइंड पण शिकतो
0: खूप. म्हणजे तुम्हाला सांगू का की तिथनं अगदी छोटी वाट आहे आणि मला क्रॉस करता येत नाही, तर तिथे थांबावं. उगाच स्वतःच्या याच्यातला ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नये. लीडरला सांगायचं मला इथे भीती वाटते, माझा पाय थरथरतोय, तो तुम्हाला हात धरून पलीकडे नेतो. पण हे सुचावं लागतं. तुम्ही जर स्वतःच हे करायला गेलात तर ते होत नाही. कितीही तुम्हाला अगदी 50 वर्षाचा जरी अनुभव असला तरी एक चूक तुम्हाला दरीत फेकू शकते, त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स ठेवायचा नाही.
1: सर ट्रेकिंगमध्ये टीमवर्क, नेतृत्व गुण आणि कॉन्फिडन्स कशा प्रकारे निर्माण होतो?
0: ट्रेकिंगमध्ये आपण बसमध्ये बसल्यापासून बसमधनं उतरेपर्यंत ही ट्रेक लीडरची जबाबदारी असते. पण काही वेळेला काय होतं की ट्रेक लीडर जे असतात ते रोप फिक्स करायला, जिथे क्लाइम्बिंग असतं तिथे तुम्ही फ्री क्लाइम्ब करू शकत नाही, बाकीचे एकाने कोणीतरी फ्री क्लाइम्ब करायला लागतं आणि वर जायला लागतं. पण लीडर सांगतो की इथून जर खाली गेलात तर एक टप्पा फक्त पडेल आणि खाली, तुम्ही जिवंत राहू शकत नाही. तर नेतृत्व गुण कधी तुमचं दिसतं की जेव्हा लीडर तुमच्यापासून लांब जातो. नेहमी ट्रेकिंगमध्ये जंगलामध्ये दोन प्रकारच्या वाटा असतात, एक गुरांची वाट असते आणि माणसं जी जातात ती वाट असते. गुरंढोरं जी जातात त्या वाटेला असं वर्ण सुद्धा झाडी असते, त्यांची उंची नसते, ती खालनं जातात. वाट अगदी पायवाट रुळल्यासारखी असते पण वरच्या फांद्या एकमेकाला टेकलेल्या असतात. हे कळावं लागतं, हे सांगावं लागतं. आणि नेहमीची जी माणूस जातो तो वरच्या फांद्या पण छाटत जातो, म्हणजे तिथले गावकरी असतात ते, त्यामुळे ती वाट अगदी वरपर्यंत क्लीन असते. हे तुमचं लीडर आता 4 जणच मागे राहिलेत, राहत नाहीत सहसा, किंवा ते दुसऱ्या वाटेला गेले, तर त्यावेळेला तुमचे नेतृत्व गुण कसं बघता येतं की तुमच्या उजव्या बाजूला तो डोंगर होता जेव्हा येताना, म्हणजे आता आपण उतरतोय डाव्या बाजूला गेलं पाहिजे, हे त्यातला कोणीतरी एक जण असतो ज्याला कळतं आणि तो सगळ्यांना सांगतो, तो सगळ्यांना बरोबर घेऊन येतो, तर त्याचा नेतृत्व गुण हे होतो. पण ते बघून इतर 3 जण पण शिकतात. तुम्हाला शिकायला कधी मिळतं, जेव्हा तुम्ही 8-10 ट्रेक करता असे चुकता, आता तुम्हाला लीडर घेऊन जातात, लीडर घेऊन येतात, पण हे कधी तुम्हाला कळतं की जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा लीडर सांगतो किंवा त्या चौघांमधला एक जेव्हा सांगतो की अरे त्यावेळेला हा उजव्या बाजूला होता आता डाव्या बाजूला ठेवायचं आणि आपल्याला चालायचं, किंवा ओढा असतो एखादा तो उजव्या बाजूला ठेवायचा डाव्या बाजूला ठेवायचा, झाडं असतात पडलेली मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, एकाला ते कळतं. म्हणजे कोणतरी एक तिघ चौघांमधला असतो थोडा हुशार जो निसर्गाचं हे करत गेलेला असतो. पण हे केल्यामुळे किंवा तुम्ही जर चांगला लीडर असतो तो प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतो की हे चुकलं तर इथे रिबिन बांधलेली आहे, झाडांच्या फांद्यांना रिबिन बांधत जातो आपण, की येताना सुद्धा ती रिबिन दिसली की अरे आपला रस्ता बरोबर आहे. पण हे रिबिन बांधताना मागचे 16-17 जण जे असतात लीडरच्या मागे, तर त्यांनी बघितलं की त्यांनाही कळतं की आपण जेव्हा एकटे होऊ तेव्हा ह्या रिबिन घेऊन यायचे, की आपण कुठे जातोय तिथे रिबिन बांधत जायचं. म्हणजे समजा हरवलो जरी तरी रेस्क्यू टीम जी येते त्यांना रिबिन बांध दिसलं की कळतं अरे इथून गेलेले आहेत. तर हे नेतृत्व गुण डेव्हलप होत जात, एका ट्रेकमध्ये तो होत नाही, तुम्हाला कमीत कमी वर्षभर ट्रेकिंग करायला लागतं तेव्हा हे सगळं एक, कारण प्रत्येक ट्रेकला हे काही शिकवत बसत नाही कोणी. पण हे निरीक्षणांना तुम्हाला कळतं ते आणि नेतृत्व गुण डेव्हलप होतो तुमचा.
1: सुबोध सर, ट्रेकिंग करताना आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचं भान राखणंही तितकंच महत्वाचं आहे.
0: बरोबर.
1: तर त्यासाठी कोणकोणते नियम फॉलो केले पाहिजेत?
0: माहीत नसलेल्या ठिकाणी जायचं नाही हा पहिला नियम, त्यामुळे त्या परिसराचं संपूर्ण माहिती घेऊनच तिथे जावं. दुसरी गोष्ट, तुम्ही तिथे गेल्यानंतर आपल्याला जर काही माहीत नसेल तर गावातला सरळ पैसे देऊन वाटाड्या घ्यावा. काही ठिकाणी जंगल ट्रेक असतात, त्या जंगल ट्रेकमध्ये बिबट्या बसण्याची किंवा गवे बसण्याची किंवा आणखीन तरस बसण्याची जागा असतात, ह्या तुम्हाला माहीत नसतात, तिथला कोणीतरी माहितगारच घेऊन जावा. दुसरी गोष्ट, तुम्हाला दिशेचं ज्ञान हवं.
1: सुबोध सर, आम्हाला सह्याद्रीच्या जे लोकप्रिय ट्रेकिंगची स्थळं आहेत त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, त्याबद्दल थोडं सांगाल का?
0: हरिश्चंद्रगडावरती प्रत्येकाला जायचंच असतं आणि कोकणगडावरती बसून तिथे फोटो काढायचेच असतात. सगळ्यात फेमस किल्ला हरिश्चंद्रगड आहे. रायगड हे पंढरी मानले जाते ट्रेकर्सची, तर तिथे जातात लोकांना. पन्हाळगड ते विशाळगड तो एक ट्रेक खूप हे आहे, फेमस आहे आणि लोकांना खूप जायचं असतं. किंवा जिथे धबधबे आहेत, म्हणजे आता राजमाची आहे, राजमाचीला जाताना तुम्हाला धबधबे खूप लागतात पावसाळ्यात, तर पावसाळ्यातच करतात, धबधब्यात भिजायचं आणि एन्जॉयमेंट हे असतं. आणि तिथलं वातावरण खूप सुरेख असतं, म्हणजे नवीन आहेत करणारे

0: पावसाळ्यात ट्रेक करावे, तुम्ही जिवंत म्हणजे स्वर्गात जाणं म्हणजे काय, हे तुम्ही तिथे टॉपला गेल्यानंतर तुमच्या खाली ढग असतात, तुम्ही ढगांच्या वरती असता आणि खालचं काही दिसत नसतं तुम्हाला, आणि अक्षरशः स्वर्गाचं फिलिंग येतं त्याला. तुम्हाला सोपे हवे असेल तर इथे तुंगती कोणा आहे किंवा कोरीगड आहे, अगदी सोपे, पण तिथनंही तेवढंच सुंदर निसर्ग दिसतो, पण पावसाळ्यात तो.
1: सुबोध सर, महिलांसाठी आणि नवोदित गटांसाठी कोणते विशेष मार्गदर्शन द्याल?
0: तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम्स असतात तेव्हा कधीही ट्रेक करू नका, कारण तुमचं म्हणजे एवढी हीट जनरेट होत असते ट्रेक करताना की तुम्हाला त्याचा खूप त्रास होतो, तुम्हाला थकवा खूप जाणवतो. ते काही दिवस सांभाळून बाकी इतर महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत, त्या जास्त क्लाइंबिंग आणि हे करू शकतात, हात धरून चालणं असं कधीही करू नये, कारण एकाचा तोल गेला तर तो दुसऱ्याला घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर फेसवॉश किंवा हे केमिकल कुठलंही वापरू नका, कारण त्याच्यामुळे जर मधमाशांचा हल्ला झाला तर तुम्ही आधी टार्गेट होत. जिथे केमिकल स्ट्रॉंग केमिकलचा वास येतो त्याच्यावरती मधमाशा हल्ला करतात. मी सांगतो की मला आजपर्यंत असा अनुभव आहे की लेडीज सगळ्यात पुढे असतात, त्या उलट मदत करतात सगळ्यांना, पण ह्या कंडिशन ज्या आहेत ह्याला आपण काही करू शकत नाही, त्यामुळे ते असताना थोडं प्रिकॉशन घेणं
1: गरजेचं.
0: नवोदित गटांसाठी काय, लीडर चांगला, लीडर बरोबर जा, उगाच ओव्हर कॉन्फिडन्स नको.
1: युवकांनी ट्रेकिंग हा छंद म्हणून का जोपासावा आणि या क्षेत्रात करिअर आणि व्यावसायिक संधी म्हणून पाहता येते का, त्याबद्दल सांगा.
0: छंद म्हणून का जोपासावा हे फिटनेससाठी, पण ट्रेकिंग हे असं आहे की तुमची फुफ्फुस जी आहेत ना ते तुम्ही इथेच जर रनिंग केलं तर इथलं जे पोल्युशन असतं ते तुम्ही आत घेता, म्हणजे उलट त्याचा म्हणजे परिणाम वाईट होतो, आणि तेच तुम्ही निसर्गात गेला तर तिथे बिलकुल पोल्युशन नसतं. तुम्हाला जी धाप लागते त्याने तुम्ही मोठे श्वास जे घेता ते शुद्ध हवा तुम्ही भरून घेता संपूर्ण. तरुणांनी निसर्गाचा म्हणजे सहवास घेण्यासाठी तिथे जावं, निसर्गातनं शिकण्यासाठी जावं, आपली कपॅसिटी वाढवण्यासाठी जावं. व्यावसायिक तुम्हाला त्याच्यावरच जर पैसेच जर कमवायचे असेल तर हिमालयन ट्रेक किंवा उत्तराखंड किंवा ते जे ट्रेक आहेत जिथे 7 दिवसाचे रेंज ट्रेक असतात तिथे लोक पैसे द्यायला तयार असतात. व्यावसायिक संधी तुम्हाला न्यायची असेल तर तुम्ही अष्टविनायकाला घेऊन जा लोकांना, किंवा टूर्स हे जे आहेत. पण तुम्हाला जर हे करायचंय तर बेसिक माउंटेनियरिंग म्हणजे सोनमर्गला, तिथे डिफेन्स बरोबर 26 दिवसाचा कोर्स असतो जो माझा 2013-2012 झालेला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ए ग्रेड जर मिळाली तर ते सर्टिफिकेशन असतं, तर ते घेऊन या तुम्ही, करून या, मग तुम्ही हिमालयन ट्रेक नेलेत तरी तिथला लोकल एक वाटाड्या आणि तुम्ही असे दोघं जण असाल तरी 15-20 जणांचा जरी ग्रुप असेल तरी भरपूर त्यातनं तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं. पण हे सह्याद्रीत होत नाही. इन्स्टिट्यूट आहे तिथे की तुम्हाला रॅपलिंग शिकवायचं, क्लाइंबिंग शिकवायचं, टेक्निकल नॉलेज याच्यासाठी आता इन्स्टिट्यूट आहेत बऱ्याच पुण्यात सुद्धा आहे, तर तिथे तुम्ही जॉब म्हणून लागू शकता. किंवा ऍडव्हेंचर पार्क आहेत, जसं लोणावळ्याला 1-2 ऍडव्हेंचर पार्क आहेत, तर तिथे रॅपलिंगचा इव्हेंट आहे, तिथे त्यांना अनुभवीच लोक लागतात. रॉक क्लाइंबिंग आहे, त्यांच्या क्लाइंबिंग वॉल आहेत, तर त्या वॉल वरती तुम्हाला हे करायचं, तिथे अनुभवी लोक त्यांना इन्स्ट्रक्टर म्हणून, जसं स्विमिंग टँकला स्विमर लागतो एक कोणतरी इन्स्ट्रक्टर तसं त्यांना लागतं. तर असे बरेच हे आहेत, ऍडव्हेंचर पार्क आहेत किंवा हे, जिथे तुम्हाला जॉब म्हणून संधी आहे.
1: ट्रेकिंगची आवड असणाऱ्या तरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: तरुणांसाठी संदेश हाच आहे की तुमचा जोश आहे म्हणून तुम्ही काहीतरी अचाट अफाट करायला जाऊ नका. सह्याद्री आहे, तुम्ही त्याचा आनंद घ्या, पण तो आनंद घेत असताना जीवाशी खेळ होणार नाही. आपल्या घरी कोणतरी वाट बघताय आपली, हे लक्षात ठेवा. घरी न सांगता कधीही जाऊ नका कुठेही, कुठलंही ऍडव्हेंचर असेल, तुम्ही बाईक रायडिंगला जा किंवा ड्रायव्हिंग कार लॉंग ड्राईव्हला जा, कधीही घरच्यांना जे काय असेल ते घरच्यांना सांगून जा, कारण सगळ्यात शेवटी मदतीला म्हणजे सुरुवात होणार आहे, कळणार आहे घरीच. अगदी पोलिसांना जरी कळलं काही झालंय तरी ते तुमच्या घरीच कळवतात, आणि त्यांना जर माहीत नसेल तर त्यांना धक्का बसतो आधी.
1: हो सर,
0: लक्षात घ्या की कुठलाही ट्रेक ग्रुप बरोबर जाताना जो ट्रेक ग्रुपचा लीडर आहे किंवा हे आहे त्याला अनुभव असेल तर तो तुमचं ब्लड ग्रुप पासून सगळं मेन्शन करून घेतो की उद्या जर तिथे काही अपघात झाला, हॉस्पिटल मध्ये रेंज नसते कारण ते गावात असतं, तर हॉस्पिटलमधनं तुमच्या घरी फोन करायला फोन नंबर सुद्धा नसतो. तुमचा ब्लड ग्रुप जर माहित नसेल तर तुम्हाला ब्लड सुद्धा देता येत नाही त्यांच्याकडे असून सुद्धा. त्यामुळे कुठलंही हे करताना घरी न सांगता हे करायचं नाही, कुठलंही धाडस. दुसरी गोष्ट, आपल्याला जिथलं माहीत नाही तिथे सह्याद्रीत जाऊ नका. तिसरी गोष्ट, तुमच्याकडे इक्विपमेंट चांगली असेल, ब्रँडेड ठेवा. जर लोकल इक्विपमेंट ठेवलीत आणि ते जर धागे उसवले तर तुमचा सेफ्टी बेल्ट तिथेच राहतो आणि तुम्ही खाली जाता दरीत. त्यामुळे ब्रँडेड हे वापरा, जी इक्विपमेंट वापराल ती. स्वतःची काळजी घेण्यासाठी म्हणजे आता हा विषय खूप मोठा आहे, म्हणजे ट्रेकिंग या विषयावर बोलायला गेलं तर खूप मोठा आहे, म्हणजे नुसती सॅक भरायचं जरी, म्हणजे मी जे सांगितलं माउंटेन

0: ट्रेनिंगचा कोर्स आहे 26 दिवसाचा, त्यात 2 दिवस फक्त सॅक कशी भरायची याच्यावरती असतं. 2 दिवस अख्खे शिकवतात ते की सॅक भरताना कशी भरायची. तर तेवढं नको डीप मध्ये, पण सॅक मध्ये काय काय घेऊन जायचं. पाणी अनिवार्य आहे, लोक म्हणतात तिथे मिळतं, नाही असं प्रत्येक वेळी नसतं. तिथला झरा सुकलेला असतो आणि तुम्ही आता उन्हाळ्यात आणि तिथे पाणी मिळालं नाही तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे पाणी महत्वाचं, तुमच्याकडे शिट्टी असणं महत्वाचं. म्हणजे ही जी इक्विपमेंट किंवा जी उपकरणं आहेत ही घेऊन जाणं, ह्याच्यामध्ये अजिबात हायजे करू नका. आणि माहितगार कोणी असेल, तो जाऊन आलेला असेल, तर अजिबात कमीपणा वाटून घेऊ नका की त्याला फोन करून विचारायचं. आता माझ्या बरोबर ट्रेक करणारे त्यांचे स्वतःचे ट्रेक ग्रुप आहेत, डोंबिवलीत आहेत, बदलापूरला आहेत, कुठल्याही ट्रेकला जाताना ते मला फोन करतात, दादा तुला काही इथले अपडेट आहे का. कारण कसं असतं की आम्ही जे जुने ट्रेक करणारे आहोत त्यांचं एकमेकांशी बोलणं होत असतं की अरे या, आणि आमचे दगड आणि दगड पाठ असतात की अरे आलंग मदन कुलंगला जाताना, मदन ते कुलंग जाताना ना तो दगड होता ना, तो आता हालायला लागलाय, तर त्याला ट्रॅव्हल्स मारूनच जायचं, त्याच्या वर्णपूर्वी आपण जायचो, आता ट्रॅव्हल्स मारून जायला लागतं. पण ही माहिती आधी मिळालेली असली की धोका कमी असतो. त्यामुळे अजिबात कमीपणा ठेवू नका अनुभवी माणसाला विचारायला, त्यातनं तुम्हाला 4 गोष्टी चांगल्याच कळतील, त्यातनं वाईट कळणार नाहीत. हे थोडस हे सांभाळावं तरुणांनी. आणि ट्रेक काय म्हणजे निसर्गात प्रचंड सुख असतं, तुमचं मन म्हणजे मेडिटेशनसाठी इतर कुठे जायची गरज नाही लागत तुम्हाला. तुम्ही जर तिकडे गेलात तर तिथे शांतता. आणखीन एक महत्वाचं, ब्लूटूथ कमरेला असतो आणि जोर जोरात गाणी लावत, अरे तिथे तुम्ही पानांच्या सळसळ जी असते त्याचा आवाज अनुभवायला जा, पक्षी ओरडत असतात त्यांचे आवाज अनुभवायला जा. ही जी शांतता असते ही तुम्ही तर ते ऐकताय, हे सगळं क्लब मध्ये जाऊन तुम्हाला ऐकता येतं गाणी आणि किंवा घरी बसून करतायत. तिथे जाऊन ब्लूटूथ जोर जोरात गाणी लावायची किंवा मोबाईलवर हे करू नका, तिथली शांतता अनुभवा, तेच खरं सुख आहे. लोकांना सुखाची कन्सेप्ट जी आहे हीच मुळात तरुण लोकांना कळायला हवी की तुम्ही तिथे निसर्गाचा अनुभव घ्यायला जा, तिथले आवाज जे आहेत ते अनुभवायला जा, ते तुम्हाला शहरात मिळत नाही, तुम्हाला गाड्यांचेच फक्त आवाज येतात. तर तिथे ते आवाज घ्या, गाणी लावू नका, मोठमोठ्यांनी मोठमोठ्यांनी गप्पा मारू नका. तुम्ही चालताना पाय आपटत चाललात तर 100 मीटरवरनं जो साप तुम्हाला दिसणार आहे तो दिसणार पण नाही, तो निघून गेलेला असेल. म्हणजे निसर्गात आता असं म्हणतात की आपण बिबट्याला जेव्हा एकदा बघतो त्याच्या आधी बिबट्याने तुम्हाला 20 वेळा बघितलेलं असतं कुठून तरी. म्हणजे तुम्हाला असं वाटतं मला बिबट्या मी बघितला म्हणजे त्यांनी पण मला पहिल्यांदा बघितलं, नाही, तो तुम्हाला कधीपासून बघत असतो, तुम्हाला तो कधीतरी दिसतो. तर त्यामुळे शांतपणे नेहमी ट्रेक करावा, तुम्हाला खूप काय काय बघायला मिळतं. रात्री जेव्हा जाता तुम्ही, नाईट ट्रेक जर असेल, तुम्ही रात्री बसमधनं जाता, जागे राहा. तुम्हाला मधनं काळवीट तुमच्या गाडीसमोर ससा धावताना दिसेल नेहमी तुम्हाला, ससे रस्त्यावर येतात आणि लाइट त्यांना दिसलं की ते गाडीसमोर, त्यांना वाटतं गाडी आपल्या मागे लागली आणि गाडीसमोर जवळजवळ 100 मीटर पळत असत. तर हे रात्री झोपू नका जर तरुण असाल आणि हे तर. ह्याचा सगळ्याचा अनुभव घ्या आणि एन्जॉय करा.
1: नक्कीच सर. सुबोध सर, तुम्ही इथे आलात आणि आपल्या युवक मित्रांना ट्रेकिंग बद्दल खूप छान अशी माहिती दिली. नक्कीच आपल्या युवक मित्रांना ही माहिती उपयुक्त ठरेल. तर आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आणि आपल्या युववाणीच्या सर्व मित्रमैत्रिणींकडून तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, याचबरोबर आजच्या आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी ही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात साध सह्याद्रीची या खास कार्यक्रमात ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, जंगल सफारी यासारख्या साहसी उपक्रमांद्वारे युवकांना निसर्गाशी जोडणारे गिर्यारोहक सुबोध वैशंपायन यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आता

श्रोते हो, आताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. श्रोते हो, संध्याकाळचे

श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगाने अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांचे शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका. येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 7:45 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनल वर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ऍप वरही.

यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय. भारतातली द्राक्ष व्हिएतनामला निर्यात होणार. मुंबई महापालिकेचा हो ची मिन शहरासोबत सामंजस्य करार. औद्योगिक वसाहतींमधला कर वसूल करण्याचे अधिकार एमआयडीसीला देण्याचा राज्य सरकारचा विचार. गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिन्यात घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि विदर्भात उद्या गारांचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक असणार आहे. अर्थ विभागानं आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं. येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल. त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल. ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलंय. पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्या अंतर्गत निवृत्ती वेतनाला पात्र ठरणार नाही. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्ती वेतन मिळणार नाही. त्याला केवळ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार लाभ मिळतील. हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 60% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल. सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनपीएसमधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा 10% व्याजासह करावा लागेल. विविध विद्यापीठं, जिल्हा परिषद, शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होतील.
0: भारत आणि व्हिएतनाममध्ये आज डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिजं, वैद्यकीय उत्पादनांचं नियमन, सार्वजनिक क्षेत्रातील लेखापरीक्षण, डिजिटल पेमेंट प्रणाली आणि संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये अनेक सामंजस्य करार करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांच्यात आज

0: नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली, याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. लाम यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर वार्ताहरांना निवेदन देताना ते बोलत होते. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर एका महिन्याच्या आत तो लाम यांचा पहिला भारत दौरा होत आहे. हा दौरा भारत व्हिएतनाम संबंधांना लाम यांनी दिलेला प्राधान्यक्रमच दर्शवतो असं मोदी म्हणाले. व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि व्हिजन ओशनचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. इंडो पॅसिफिक क्षेत्रातही दोन्ही देशांचा दृष्टिकोन समान आहे. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या व्यापारी संबंधांविषयी मोदी म्हणाले,
2: भारत और व्हिएतनाम का बायलेटरल ट्रेड पिछले एक दशक में डबल होकर 16 बिलियन डॉलर तक पहुंच चुका है. 2030 तक इसे 25 बिलियन

0: भारतीय द्राक्षांची निर्यात आता व्हिएतनाममध्ये होणार असल्याची घोषणाही या बैठकीनंतर करण्यात आली. या करारांमुळे भारताची कृषी मत्स्य व्यवसाय आणि पशु उत्पादनांची व्हिएतनामला होणारी निर्यातही अधिक सुलभ होईल असं मोदी म्हणाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तोलाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. उद्या ते मुंबई दौऱ्यावर आहेत.
1: राज्यातल्या महापालिका क्षेत्रात असलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते पाणी पथदीप या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याच्या वाढत्या तक्रारी येत आहेत. यामुळे औद्योगिक वसाहतींमधला कर वसूल करण्याचे अधिकार MIDC ला देण्याचा विचार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. ते आज नाशिकमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. MIDC हा कर गोळा करून पायाभूत सुविधा पुरवेल, यासाठी त्यांना आवश्यक मनुष्यबळ पुरवलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. एसटीचं नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी 199 रुपये तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यानुसार काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबई सरकारच्या काळापासून सुरू असलेली शासकीय कर्मचाऱ्यांसाठीची हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ही परीक्षा रद्द करण्याच्या प्रस्तावावर लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची येत्या 90 दिवसात निवडणूक घ्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या निकालामुळे गोकुळची निवडणूक प्रक्रिया या आठवड्यात पुन्हा सुरू होणार आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं दिलेल्या आदेशाच्या विरोधात राधानगरी तालुक्यातल्या पुंगाव इथल्या श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर न्यायालयानं हे आदेश दिले. गोकुळ दूध संघातील 1308 दूध संस्थांची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच दूध संघाची निवडणूक घ्यावी असे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचनं दिले होते. सर्वोच्च न्यायालयानं सर्किट बेंच कोल्हापूर यांचा आदेश रद्द करत हा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सीबीएफसी अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशिशेखर वेंपती यांची नेमणूक झाली आहे. वेंपती यांनी यापूर्वी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. अकोला जिल्ह्यात चांदणी इथं 60 वर्षाच्या वृद्धानं 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीचे आई वडील शेतमजुरीत बाहेर गेले असताना शेजारी राहणाऱ्या आरोपीनं सलग 3 ते 4 दिवस अत्याचार केले असा आरोप आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यातला सामना 7:30 वाजता सुरू होईल. यात पंजाबनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस झाला. कोकणात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात उद्या पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे. कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना उद्यापर्यंत उष्णतेचा येलो अलर्ट दिला आहे. उद्या संध्याकाळनंतर कोकणातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तसंच कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर बीड नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या.

पुन्हा एकदा. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय. भारतातली द्राक्ष व्हिएतनामला निर्यात होणार. मुंबई महापालिकेचा हो ची मिन शहरासोबत सामंजस्य करार. औद्योगिक वसाहतींमधला कर वसूल करण्याचे अधिकार MIDCला देण्याचा राज्य सरकारचा विचार. गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिन्यात घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि विदर्भात उद्या गारांचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. तर मला गॅझेट मधनं हा सगळा शोध लागला. म्हणजे चावचाऊ सारखं पुस्तक म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना ते काही ऐतिहासिक संदर्भ नव्हे पण तेव्हाचे मुंबईची वर्णन त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतानाच.
1: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांचे शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका. येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 7:45 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनल वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या ऍप वरही.
2: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
3: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
4: श्रोते हो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका, गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही एकला चालो रे.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, कापूस हा शतकानुशतकं आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कापूस उत्पादनात देशात अग्रस्थानी असणाऱ्या महाराष्ट्रासाठी कापड उद्योग आणि सुती कापडाची बाजारपेठ म्हणूनही कपाशीचं असलेलं महत्व वेगळं सांगायला नको. याच कपाशीची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने नुकतंच एक नवं अभियान जाहीर केलं आहे. देशातल्या 32 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असा अंदाज आहे. चला तर जाणून घेऊया या अभियानाबद्दल कृषीतज्ज्ञ श्रीकांत कुवळेकर यांच्याकडून. नमस्कार सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतीच कापूस उत्पादकता अभियानाला मंजुरी दिली. या अभियानाबद्दल आपल्या श्रोत्यांना काय सांगू शकाल?
2: अतिशय योग्य पाऊल आणि अतिशय योग्य वेळेला उचललेलं पाऊल असं आपण याचं वर्णन करू शकतो. कारण काय झालंय की यावेळेला आपण बघितलं असेल गेल्या वर्ष 2 वर्षात कापसाच्या किमती पडल्यामुळे एकंदर कापूस क्षेत्रामध्ये एक थोडीशी कुठेतरी बेचैनी होती शेतकऱ्यांमध्ये. त्याचबरोबर आता जे अलीकडे जे युद्ध चालू आहे म्हणजे अजूनही ते त्या युद्धाच्या मुळे काय झालं होतं की कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, म्हणजे ऊर्जेच्या किमती वाढल्या, त्याच्यानंतर वाहतूक विस्कळीत झाली आणि एकंदर जागतिक अर्थव्यवस्थेसमोर प्रचंड मोठी आव्हानं निर्माण झाली आहेत आणि त्यातही कापूस क्षेत्र या समोर सुद्धा अनेक आव्हानं निर्माण झाली आहेत. तर ह्या आव्हानांचा मुकाबला करायचा असेल तर थोडीशी कुठेतरी आपल्याला कापूस उत्पादकता वाढवणं हा त्यातला मुख्य भाग असला तरी त्या अनुषंगाने येणारे अनेक क्रियाकलाप आहेत की जे ह्या कापूस उत्पादकता अभियानात अंतर्भूत आहेत. त्या सगळ्या एकंदर गोष्टींचं जे आता सरकारने मंजूर केल्यामुळे ते योग्य वेळा टाकलेलं पाऊल आहे आणि याचं आपण स्वागत करणं गरजेचं आहे.
0: सर, या अभियानामध्ये नक्की काय काय मुख्य गोष्टी, उत्पादकतेच्या दृष्टीने काय गोष्टी केल्या जातील असं त्यांनी सांगितलंय?
2: मुख्य म्हणजे याच्या नावातच सांगतात की कापूस उत्पादकता अभियान, म्हणजे उत्पादकता कापसाची वाढवणं आपल्या देशात आणि त्या अनुषंगाने उत्पादनही वाढवणं आणि पुढील 4 वर्षात म्हणजे 2030-31 या हंगामापर्यंत भारताचं कापसाचं उत्पादन हे आता साधारणपणे 34 दशलक्ष किंवा 340 लाख गाठी आहेत, हे उत्पादन कुठेतरी 49 ते 50 दशलक्ष गाठी इथपर्यंत नेणं हे उद्दिष्ट आहे. आणि उत्पादकता वाढवण्याच्यासाठी अनेक गोष्टी करता येतील. एक तर सुधारित बियाणं वापरणं, चांगलं बियाणं वापरणं ज्याच्यातनं एक उत्पादकता वाढेल, आणि तंत्रज्ञान, म्हणजे आपण बघितलं तर असं हल्ली हा तंत्रज्ञानाचं युग आहे आणि कुठल्याही पिकाच्या बाबतीत म्हणजे शेतीच्या बाबतीत जेवढं आधुनिक तंत्रज्ञान वापराल तुम्ही आणि हे तंत्रज्ञान वापरताना तुम्हाला त्याचा क्लायमेट इम्पॅक्ट पण कमी करता येतो, म्हणजे जे काही ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट आहे तो पण कमी करता येतो. त्याचबरोबर तुमची उत्पादकता वाढवण्यासाठी आपण एक प्रिसिजन फार्मिंग म्हणून एक नवीन आता आधुनिक शेती पद्धती आलेली आहे ती प्रिसिजन फार्मिंग केलं की तुम्हाला पाण्याचा अत्यंत कार्यक्षम वापर होतो. कीड किंवा रोग व्यवस्थापन करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अत्यंत योग्य वेळेला कमीत कमी साधनं वापरून त्या व्यवस्थापन ते करता येणं शक्य होतं. अशा प्रकारे अनेक गोष्टी या प्रिसिजन फार्मिंगच्या मार्फतच नव्हे आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून देखील, म्हणजे आपण बघितलं तर कॉटन हार्वेस्टिंग असेल, म्हणजे कॉटन जे आपण काढणी करतो त्याच्यासाठी एक हार्वेस्टर नावाची यंत्र आहेत, ती यंत्रामुळे तुमचा प्रचंड प्रमाणात वेळ वाचतो आणि श्रम वाचतात आणि त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो.

0: ही त्याचा प्रकार झाला. लागवड कशी करायची तर आपण अलीकडच्या काळात म्हणजे मागील एका वर्षाभरात भरपूर प्रयोग झालेत आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे अकोल्याजवळ हा प्रयोग झालाय आणि अत्यंत यशस्वी झालाय की जवळ 60,000 का 70,000 हेक्टरवर सघन लागवड म्हणजे अत्यंत जवळजवळ अशा पद्धतीने कापसाची लागवड केल्यामुळे त्याच्यातनं जे जास्त उत्पन्न आलं त्याच्यातनं प्रति हेक्टरी उत्पादकता खूप वाढली. तर अशा अनेक गोष्टी आहेत की याचं संपूर्णपणे एकत्रित करून आपण उत्पादकता कशी वाढवता येईल या संदर्भात या योजनेमधनं बरंच काम केलं जाईल.
1: बरोबर सर. सर, राज्यातल्या शेतकऱ्यांना याचा पूर्ण फायदा मिळणार आहे. आता उत्पादकता वाढल्यानंतर त्याच्या पुढे एक केंद्र सरकारची एक संकल्पना आहे 5F. तर या 5F संकल्पनेची सुरुवात उत्पादकतेपासून होते कापसाच्या, तर हे 5F संकल्पना काय सांगू शकाल का?
0: 5F मध्ये त्यांनी असं म्हटलंय की फार्म फायबर म्हणजे शेतात कापसाचं उत्पादन घ्या, त्याच्यानंतर त्याचं फायबर मध्ये म्हणजे सुतामध्ये उत्पादन करा, मग त्याच्यापासून वस्त्रोद्योग मध्ये कापड निर्माण करा, त्या कापडाचे रेडीमेड कपड्यात रूपांतर करा आणि मग ते निर्यात करा. म्हणजे फार्म फायबर फॅक्टरी फॅशन आणि फॉरेन अशा पद्धतीने एक संपूर्ण व्हॅल्यू चेन कॉटनची जी आपण म्हणतो ती आपण विकसित करणं देशांतर्गतच आणि याच्यामध्ये तुम्ही स्वयंपूर्णता तर तुमची राहीलच, परंतु त्याच वेळेला तुम्हाला एक मोठ्या प्रमाणात निर्यात करून जगात एक प्रमुख निर्यातदार म्हणून आपलं जे थोडंसं नाव कुठेतरी थोडंसं खाली घसरलं होतं त्यात आपण परत पहिल्या नंबरला येऊ. तर मुळात आपण जगात जवळपास नंबर एकचे कापूस उत्पादक आहोत आणि एक्सपोर्टर सुद्धा आपण मोठे होतो, परंतु मधल्या काळामध्ये काही समस्यांमुळे खास करून उत्पादकता कमी झाल्यामुळे आपण जागतिकदृष्ट्या स्पर्धात्मक राहिलो नाही. तर ह्या उत्पादकता वाढीतनं आपण स्पर्धात्मक होणं म्हणजे मुख्य स्पर्धा आपली कुणाची यात एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ह्या सर्व ज्या आपण बघितलं फार्म टू फॉरेन या ज्या 5F आहेत याला एक इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू शकतो. म्हणजे जिथे कापूस पिकतो तिथेच त्याच्या या सगळ्या गोष्टी आहेत, तिथेच सूत बनवणं, तिथेच कापड बनवणं, तिथेच रेडीमेड कपडे आणि तिथूनच जवळच्या बंदरावर जाऊन ते निर्यात करणं, असं जर केलं तर आपण एवढी आपली स्पर्धात्मकता वाढते. याचं उदाहरण घेता येईल म्हणजे आपली मुख्य स्पर्धा ही बांगलादेश किंवा व्हिएतनाम, खास करून बांगलादेश. बघा, बांगलादेश कापूस भारताकडनं घेतं परंतु त्यांनी एक इंटिग्रेटेड सिस्टीम निर्माण केली. म्हणजे काय आहे की त्यांनी एकाच जागी भारतातनं एकदा ज्या ठिकाणी कापूस जातो तिथेच त्याच्या पुढच्या सगळ्या प्रक्रिया होतात आणि तिथूनच तो कपडा तिथल्या पोर्टवरनं तो निर्यात होतो. यामुळे त्यांची म्हणजे जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे निर्मिती खर्च नियंत्रणात राहतो. भारतात आजपर्यंत काय होतं की कापूस निर्माण केला जातो मुख्य महाराष्ट्र आणि गुजरात म्हणजे देशाच्या पश्चिमेला, त्याचं जे स्पिनिंग होतं किंवा त्याचं धागा निर्मिती होते ही दक्षिणेला, मग दक्षिणेतनं आलेल्या धाग्याचं परत कापड निर्माण करण्यात येतो पश्चिमेकडे येतो, मग तो कधी उत्तरेकडे जातो आणि मग त्याचे ज्याचे जे तयार कपडे बनतात ते तमिळनाडू दक्षिणेकडे परत एका कोपऱ्यात आहेत आणि मग बरेचदा त्याचं निर्यात होते ती परत पश्चिम बंदरावरनं होते. याच्यामध्ये आपला जो वाहतूक खर्चामुळे आपण जगाच्या बाजारपेठेतनं बाहेर फेकले जात होतो. या व्यतिरिक्त एक क्वालिटी आपण जी म्हणतो म्हणजे भारताचा जो कापूस आहे हा जागतिक बाजारात डिस्काउंटनी विकला जातोय गेले कित्येक वर्ष आणि या डिस्काउंटची किंमत किती आहे माहितीये की दर हंगामात सुमारे 15,000 कोटींचं नुकसान आपल्या देशातल्या कॉटन उत्पादकांचं होतं. कारण आपला कॉटन 7 ते 10% डिस्काउंटला विकला जातो कारण आपले मालाचा दर्जा चांगला नाही अशाच या पद्धतीच्या हँडलिंगमुळे. ह्या सगळ्या गोष्टी टाळणं म्हणजे 5F जर आपण अस्तित्वात जेव्हा येईल तर याच्यात या सगळ्या गोष्टी टाळता येतील. तर त्या दृष्टीने 5F हा संकल्पना ही फार मोलाची कामगिरी करणारे पुढील 4-5 वर्षात म्हणजे कच्च्या मालापासून तयार उत्पादनापर्यंत संपूर्ण मूल्यवृद्धी आणि त्याच्यातनं भारताला जगामध्ये सर्वात महत्वाचा असा टेक्स्टाईल प्लेअर बनवणं याच्यासाठी हा 5F संकल्पना महत्वाची ठरणार आहे. 7 वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं अमरावती आहे, तामिळनाडू आहे, तेलंगणा आहे, उत्तर प्रदेश आहे, तर सगळ्या ठिकाणी 7 मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपॅरल पार्क्स म्हणजे मित्र ही जी स्कीम आहे ती उभारली जातील. पण त्याचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की सगळ्या जिथे कॉटन पिकतोय तिथेच ही सगळ्या गोष्टी त्यांना पुरवल्या जातील आणि सगळ्या प्रकारची जी पायाभूत संरचना असेल म्हणजे व्हॅल्यू चेन जी ती संपूर्ण त्याच एरियात डेव्हलप

0: त्यामुळे आपल्याला हा एक ट्रान्सपोर्टेशन आणि इतर लॉजिस्टिक्सच्या कॉस्टचा ऍडव्हान्टेज मिळेल.
1: बरोबर सर. म्हणजे आता हे उत्पादकता वाढल्यानंतर व्हॅल्यू चेन मित्रा पार्कच्या मार्फत आपण वाढवता येईल, आणि त्याची पुढची एक संकल्पना म्हणजे बाजारपेठ खुली करून देणं. तर त्याच्यामध्ये कस्तुरी कॉटन हा जो एक ब्रँडिंग करण्याचा प्रकार सुरू आहे आणि एक डिजिटल बाजारपेठ मिळवून द्यायची हेही या अभियानामध्ये अंतर्भूत आहे, तर त्याचा कसा फायदा होईल सर?
0: कस्तुरी कॉटन हे आपण साधारणपणे 2-3 वर्षापूर्वी कोविड नंतरच्या काळात आपण लॉन्च केलेलं. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे भारताचा कॉटन 7-10% डिस्काउंट मध्ये जगात विकला जात होता. हे जे 15,000 कोटीचं नुकसान होतं ते साधारण $2 बिलियन किंवा 15-16,000 कोटीचं एवढं नुकसान जे भारतीय शेतकऱ्यांचं होत होतं ते कुठेतरी टाळायचं असेल तर आपल्याकडे क्वालिटी निर्माण केली पाहिजे. आणि असं नाहीये की आपल्याकडे चांगल्या दर्जाचा कापूस उत्पादन होत नाही, परंतु त्या प्रमाणात लागणारी जी एक कपॅसिटी बिल्डिंग आहे, क्षमता बांधणी आणि लागणारी त्याच्यासाठी संरचना पायाभूत सोयी याचं कुठेतरी असमतोल असल्यामुळे चांगला कॉटन सुद्धा स्वस्तात विकला जातो. हे होऊ नये म्हणून केंद्रांनी ठरवलं की एक भारताचा पण ब्रँड करायचा कस्तुरी कॉटन. अनेक देशांनी आपले ते ब्रँड केलेत की ते कॉटनचे त्याला ते प्रीमियम मिळतो. मग आपला भारताचा जो कस्तुरी कॉटन हा जो ब्रँड निर्माण केला तर आपल्या हा जो डिस्काउंटला जात होता हे 15,000 कोटी वाचतील. आणि या कॉटनच्या मधून आपल्याला ट्रेसेबिलिटी जी आहे आपल्याला ती सर्वात महत्वाची असते आज जगामध्ये, गुणवत्ता प्रमाणन ज्याला म्हणतात मराठीत. तर ही जी ट्रेसेबिलिटी आहे ही शक्य होईल फक्त कस्तुरी कॉटन. आणि त्याप्रमाणे आपण कोविड नंतरच्या काळात हा ब्रँड आपण लॉन्च केला आणि आत्ता काय त्याला आता चांगली पाळंमुळं धरली आहेत. आणि एक चांगला म्हणजे आपलं कॉटन महामंडळ जे आहे त्या महामंडळामार्फतही या कस्तुरीच्या गाठी बनवल्या जातात कस्तुरी कॉटनच्या. आणि या हंगामात म्हणजे जो नोव्हेंबर 1 नोव्हेंबरला सुरू झाला 2025 ते एप्रिल पर्यंत आत्ता या क्षणाला 2,00,000 गाठी या हंगामात कस्तुरीच्या तयार झाल्या असून त्याच्यापैकी जवळजवळ 1,00,000 पूर्णपणे विकल्या गेल्यात. उरलेल्या 1,00,000 वेगवेगळ्या म्हणजे स्टेजमध्ये आहेत प्रमाणित करण्याच्या. आणि याच्यामध्ये फायदा काय होतोय माहितीये का? आपण गेलं 2-3 वर्षात जे अनुभवलंय की जर आपण कॉटनची जी एक गाठ विकतो म्हणजे जी एक बेल विकतो जी कस्तुरीचं प्रमाणन त्याला मिळालं, कस्तुरीचं त्याला सर्टिफिकेशन मिळालं की त्याच गाठीला 1,500 ते 1,800 रुपये अधिकचे खरेदीदार द्यायला तयार होतो. म्हणजे हा कॉटन आपला किती चांगल्या क्वालिटीचा आहे हे त्याच्यातनं सिद्ध होतं. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला म्हणजे जो हा कॉटन विकतो जिनिंग करणाऱ्याला त्या शेतकऱ्याला सुद्धा प्रति क्विंटल 300 रुपये अधिक सहज मिळतात. म्हणजे बघा कॉटन पिकवणाऱ्या शेतकऱ्याला प्रति क्विंटल 300 रुपयेचा अधिकचा लाभ आणि जिनिंग किंवा हे जे गाठी बनवून विकतात त्यांना 1,500 ते 1,800 रुपयेचा अधिकचा लाभ हे मिळाल्यामुळे एक व्हॅल्यू चेन मध्ये एक चांगल्या प्रकारचं चैतन्य येतं आणि आर्थिक व्यवहार्यता येते. आणि कुठेतरी मग बिझनेस चांगला होण्यासाठी कॉटनची व्हॅल्यू चेन अतिशय दमदार होते.
1: बरोबर सर. सर धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपण आशा करूया की हे अभियान शेतकऱ्यासोबतच पूर्ण वस्त्रोद्योगाला एक नवी उभारी देण्यामध्ये यशस्वी ठरेल. धन्यवाद सर.
0: निश्चितच.
2: श्रोते हो, आताच आपण कार्यक्रम ऐकलात वृत्तविशेष.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. ऐकूया एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं.
1: मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना, त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर, गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाही आहे माझ्या माहितीत.

0: मला गॅझेट मधून हा सगळा शोध लागला. ते म्हणजे चावचाव सारखं पुस्तक, म्हणजे एवढी प्रवास वर्णन जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना, ते काय ऐतिहासिक संदर्भ नव्हे, पण तेव्हाचे मुंबईचे वर्णन त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय, डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतात.
1: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांचे शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका. येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 7:45 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनल वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ऍप वरही.
2: FM बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आमचं शेत आमचं शिवार. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आहे बुधवार, भारतीय सौर, 16 वैशाख, शके 1948, अर्थात दिनांक 6 मे 2026. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया वाढत्या उन्हामुळे केळी पिकावर होणारे परिणाम याविषयी सहायक कृषी अधिकारी देवजी नारायणराव बारसे यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात या गीतानं.

0: मंडळी, या गीतानंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आता आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया कृषी सल्ला.
1: भारतातील शेतीमध्ये पशुधन हे मोलाची भूमिका निभावते. ते अन्न सुरक्षा, ग्रामीण रोजगार आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण योगदान देते. 70% जास्त ग्रामीण कुटुंबे त्यांच्या उपजीविकेसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पशुधनावर अवलंबून आहेत. भारतामध्ये पशुधनांची संख्या प्रचंड असूनही उत्पादकता तुलनेने कमी आहे. याच्या प्रमुख कारणांमध्ये एक कारण म्हणजे पोषक आणि दर्जेदार चाऱ्याची कमतरता. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या झांसी येथील भारतीय गवताळ कुरुणे आणि चारा संशोधन संस्थेने प्रकाशित केलेल्या व्हिजन बुलेटिन 2050 नुसार भारतात हिरव्या चाऱ्यांमध्ये सुमारे 35% तर कोरड्या चाऱ्यांमध्ये सुमारे 10-12% इतकी कमतरता दिसून येत आहे. मुख्यतः उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पशुपालक हिरव्या चाऱ्यांच्या टंचाईस तोंड द्यावे लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी काटेविरहित निवडुंग हे महत्वाचे ठरू शकते. हिरव्या चाऱ्यांसाठी त्यांची लागवड उत्तम पर्याय ठरू शकते असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. निवडुंग हे कमी पाण्यात दुष्काळी भागात चांगल्या प्रकारे तग धरण्यासोबतच पौष्टिकही असतो. या पिकाला फारच कमी देखभाल लागते. शेतकरी बंधू भगिनींनो, दुष्काळ, उच्च तापमान आणि धुके यासारख्या वातावरणात तग धरून राहते. पौष्टिक चारा, फळे, भाजी यासाठी बहुउपयोगी वनस्पती मुरवाड हलक्या जमिनीतही चांगली वाढ होते. कापणीनंतर अनेक वर्ष म्हणजेच दीर्घकाळ उत्पादन घेणे शक्य. कमी देखभालीमुळे उत्पादन खर्च कमी राहू शकतो. डोंगराळ उतारावरील जमिनीतही उत्पादन शक्य. माती आणि पाणी धूप कमी करते. शेतास कुंपण म्हणूनही लागवड करू शकतो. काटेविरहित निवडुंगाचे लहान लहान तुकडे करून जनावरांना दिल्यास खाद्याच्या खर्चात 30% बचत होऊ शकते. शेतकरी बांधवांनो, यामध्ये पाण्याचे प्रमाण 85-90% याची पाणी जनावरास खाऊ घातल्यास त्यांची पाण्याची गरज 30% कमी होऊ शकते. प्रथिनांचे प्रमाण 5-7%, तंतुमय पदार्थ 11-15%, कार्बोदके 60-80%, स्निग्ध पदार्थ 2-3%, तसेच यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, पोटॅशियम अशी खनिज सुद्धा आढळतात. शेतकरी बांधवांनो, ज्या जमिनीत अन्य पिके घेणे शक्य नाही अशा जमिनीतही उत्पादन शक्य होते. नापीक, पडीक किंवा हलकी जमिनीची निवड करावी. अधिक उत्पादनासाठी जमीन ही पाण्याचा उत्तम निचरा होणारी डोंगर उतार्याची अथवा मुरमाड जमिनीची निवड करावी. शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते मार्च महिन्यात लागवड करावी, कारण या हंगामामध्ये यांची जास्तीत जास्त पाणी जगतात. यामध्ये क्युरिंग आणि बेने प्रक्रियामध्ये लागवडीसाठी उत्तम आणि सुधारित जातीची निवड करावी. साधारणपणे 5-6 महिने जुनी परिपक्व झालेली काटेविरहित पाने धारदार चाकूने कापून घ्यावीत. मातृ वनस्पतीपासून कापणी केल्यानंतर ताजी पाने ताडपत्री किंवा चटईवर सावली 2 आठवडे सुकविण्यास ठेवावी. लागवडीपूर्वी क्लोरीन केलेली पाने बोर्डो मिश्रण किंवा मॅनकोझेब 2 ग्रॅम किंवा ट्रायकोडमा 5 मिली प्रति लिटर पाणी या द्रावणात बुडून लागवडीसाठी वापरावीत. या प्रक्रियेमुळे लागवडीनंतर येणाऱ्या कुजव्या रोगापासून संरक्षण होते.
0: मंडळी, कृषी सल्ला आता आपण ऐकलत. वाचक स्वर होता नम्रता वावळे यांचा.

0: मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया वाढत्या उन्हामुळे केळी पिकावर होणारे परिणाम, याविषयी सहायक कृषी अधिकारी देवजी नारायणराव बारसे यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी नमस्कार. मंडळी, आपण शेती करतो, शेतीमध्ये वेगवेगळी पिकं घेतो आणि आपल्याकडं जर समजा पाण्याची व्यवस्था असेल तर मोठी मोठी सुद्धा पिकं घेत असतो. सध्याला हळद पीक हे निघालेलं आहे, काही शेतकरी बांधवांकडं ऊसाची पिकं आहेत, केळी आहेत आणि काही शेतकरी बांधवांकडं भाजीपालाची सुद्धा पिकं आहेत. मंडळी, जेव्हा आपण केळीविषयी विचार करतो तेव्हा सध्याला दिवस उन्हाळ्याचे आहेत, आपण केळीचं पीक जेव्हा घेतो तेव्हा त्याची आपल्या लेकराप्रमाणे काळजी घ्यावी लागते, कारण केळीचं पीक हे प्रत्येक बाबतीमध्ये पीक संवेदनशील असतं आणि हे पीक जर चांगलं आलं तर निश्चितच आपली आर्थिक प्रगती होऊ शकते आणि जर हे पीक आपल्या हातचं गेलं तर निश्चितच आपल्याला आर्थिक फटका सुद्धा बसू शकतो. त्यामुळं केळी हे पीक जे आहे हे चांगल्यात चांगलं कसं येईल आपला प्रयत्न नेहमीच असतो. मंडळी, सध्याला दिवस आहेत उन्हाळ्याचे आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या केळी पिकाला तर खूपच जपावं लागतं. केळीला जास्त ऊनही जमत नाही, जास्त थंडीही जमत नाही आणि पाण्याची तर कमतरता अजिबातच जमत नाही, कारण केळी पिकाला पाणी हे भरपूर लागतं. पाणी जर कमी पडलं तर आपलं हातचं आलेलं पीक सुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याला दिवस आहेत उन्हाळ्याचे आणि केळी पीक या उन्हापासून आपण कसं वाचवता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत देवजी नारायणराव बारसे सर, सहाय्यक कृषी अधिकारी चेन्नापूर. आज आपण सरांकडून या वाढत्या उन्हामुळे आपल्या केळी पिकावर काय काय परिणाम होतात आणि या परिणामांपासून आपल्या केळी पिकाचा कसा बचाव आपण करू शकतो याबद्दल आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. तेव्हा मी आपणा सर्वांच्या वतीनं देवजी नारायणराव बारसे सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: अगोदर मी सांगितल्याप्रमाणे दिवस आहेत उन्हाळ्याचे आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपलं केळी पीक जे आहे खूप उन्हाळ्यासाठीही सुद्धा थंडीसाठीही सुद्धा खूप संवेदनशील असं पीक आहे. तर सर, आज आपण जो टॉपिक ठेवलेला आहे वाढत्या उन्हामुळे केळी पिकावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाय, याला सुरुवात करण्या अगोदर मला तुम्हाला असा प्रश्न करायचा आहे की आपलं जे केळी पीक आहे या केळी पिकावर या उन्हाळ्यामध्ये किंवा उन्हामुळे पिकावर काय काय परिणाम दिसून येतात? बरं
1: सर, केळी पीक हे फार संवेदनशील पीक आहे. टेम्परेचर जास्त झाल्यामुळे केळी पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामध्ये केळीच्या पानाच्या जे कडा असतात ते करपतात आणि पर्यायाने ते फाटतात आणि केळीचे घड पडायला सुद्धा त्याचं नुकसान होते आणि त्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम दिसून येतो.
0: बरं सर, हे केळी जे पीक आहे आपलं, या पिकावर उन्हाचा परिणाम व्हायला लागलाय. आता दिवस उन्हाळ्याचे आहेत, कडक ऊन सुद्धा आहे, तर या पिकावर आपलं उन्हाचा परिणाम व्हायला लागलाय असं आपण अर्थात शेतकरी बांधवांनी केव्हा समजायचं? बरं
1: सर, मी आताच तुम्हाला सांगितल्यासारखं की केळीचे जे पानं आहेत ते त्याच्या कडा आहेत ते करपल्यासारखं झाडते, पूर्ण झाडाचे पानं असे कोमजल्यासारखे होतात आणि त्यावेळेस आपण समजायचं की उन्हाचा जास्त प्रादुर्भाव आपल्या केळी पिकावर झालेला आहे.
0: किती तापमान असायला पाहिजे म्हणजे आणि केळीचं पीक जे आहे किती तापमानापर्यंत सहनशील असतं आणि किती तापमानाच्या वर गेल्यावर ते परिणाम दिसायला लागतात?
1: केळी पिकामध्ये सर साधारणतः 20 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये हे केळी पीक चांगल्या पद्धतीने येऊ शकते. एक साधारणतः 35 ते 38 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जर तापमान आपल्या इकडलं गेलं आपल्या भागामध्ये तर केळी पिकावर मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. सर
0: सर, आता केळी पिकावर उन्हाचा परिणाम कसा होतो आणि ती सुरुवात कशी आपल्याला जाणवते याबद्दल सांगितलं आणि केळीचं पीक जे आहे किती अंशाला संवेदनशील असतं आणि सहनशील असतं आणि त्याचा परिणाम जे आहे ते अर्थात 30 अंश सेल्सिअसच्या पुढे जर गेलं तर त्याच्यावर परिणाम आपल्याला जाणवतो. केळी पीक जे आहे या केळी पिकाला

0: उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी जे शेतकरी बांधव बरेच शेतकरी बांधव जे आहेत केळीच्या पिकाभोवती बरेच गवताची सुद्धा लागवड करतात, तर ही लागवड करत असताना कोणत्या कोणत्या गवताची आपल्याला लागवड करता येईल बरं, जेणेकरून आपलं पीक सुरक्षित राहील?
1: सर, केळी पिकाच्या सभोवताली आपल्याला केळीचं रक्षण करण्यासाठी म्हणजे तापमान कमी करण्यासाठी आपल्याला सभोवताली गजराज गवत हे अर्धापूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी लावत असतात. त्यानंतर ज्यांना शक्य झालं नाही त्यांनी त्याच्या बाजूला ज्वारी मका अशा पिकाची लागवड जरी केली तर जेणेकरून केळीमधलं वातावरण म्हणजे टेम्परेचर आणि बाहेरचं याच्यामध्ये 4 ते 5 डिग्री सेल्सिअसचा त्या ठिकाणी प्रभाव दिसून येतो. आतमध्ये कमी असतो आणि बाहेर जास्त असतो. त्यासाठी केळीच्या सभोवताली आपण हे त्याला संरक्षणासाठी गजराज गवत असो ज्वारी असो मका असो ह्या पिकाची तुम्ही 100% लागवड केली पाहिजे.
0: खूप छान सर. सध्याला ऊन खूप तापायला लागलंय आणि काही काही शेतकरी बांधवांनी तर ही काळजी घेतलीही असेल. समजा काही काही शेतकरी बांधव खूप दक्ष असतात, बऱ्याच जणांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे गजराज गवतही लावलं असेल, मकाही लावले असेल, ज्वारीचं पीक पण लावलं असेल. इनकेस समजा काही शेतकरी बांधवांनी लावलंही नाही किंवा हे गवत लावत असताना कोणत्या वेळी लावायला पाहिजे बरं, जेणेकरून आपल्या पिकाचं उन्हापासून संरक्षण होईल किंवा आपण सांगितल्याप्रमाणे त्याची जी तीव्रता आहे तीव्रता कमी करण्यासाठी याची लागवड केव्हा करावी लागेल या गवताची?
1: सर, आपल्या भागात तर साधारणतः जेव्हा केळी लावली त्याच्या 1 महिन्यानंतरच या गजराज गवताची लागवड करतात. परंतु आपल्याला जर साधारणतः फेब्रुवारीपासून टेम्परेचर आपलं वाढते ते जून पर्यंत असते तर त्या पद्धतीने 3 महिने अगोदर आपण जरी ज्वारीची वगैरे त्या ठिकाणी पेरणी केली तर जेणेकरून फेब्रुवारीपासून ते आपल्याला पुढे पर्यंत त्याची तोडणी करायची नाही शेवटपर्यंत फार महत्वाचं आहे. नाहीतर काही शेतकरी असे करतात की आपण ते जनावराला चारा म्हणून कापून टाकतात तर ते आपण त्या ठिकाणी करणं योग्य नाही. जूनच्या नंतर आपण ते करावे, जून पर्यंत 3 महिने अगोदर आपण ते लागवड करावी. सर,
0: 3 महिन्यानंतर हे जे आपण लागवड केलेलं गवत आहे ज्वारी आहे किंवा मका आहे याचं आपल्या केळी पिकाचं संरक्षण हे करू शकतात. खूप छान सर. सर, दिवस आहेत उन्हाळ्याचे आणि मीही अगोदरही सांगितल्याप्रमाणे केळी जी आहे खूप संवेदनशील असं पीक आहे आणि केळीला जर पाणी कमी पडलं तर निश्चितच आपल्या हातचं पीक जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग सर, या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये केळी पिकासाठी पाण्याचं व्यवस्थापन जे आहे हे कसं करावं लागेल आपल्याला?
1: सर, आपण केळी पिकामध्ये पाहतो की 100% जवळपास शेतकरी आज ठिबकवरती केळी लागवड केली आहे. तर मी फक्त शेतकरी बांधवांना हे आवाहन करेल म्हणजे सकाळी 7 ते 9-10 दरम्यान पर्यंतच पाणी द्यावे. ठिबक सिंचन असेल तर 2 ते 2.5 तास पाणी चालवावे आणि त्यानंतर सायंकाळी 4 ते 5 नंतर 1-2 तास असे त्या पद्धतीने जसं शक्य आहे तसं त्या पद्धतीने पाण्याचं नियोजन करावे.
0: खूप छान सर. बरेच शेतकरी बांधव जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं केळी पिकाला पाणी देत असतात. तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे काही ठिबक सिंचनानं सुद्धा पाणी देतात, काही काही शेतकरी बांधव पाटाचं पाणी सुद्धा देतात. तर सर, पाटाचं पाणी केळी पिकासाठी ठीक राहील का ठिबक सिंचन पद्धतीनं दिलेलं पाणी केळी पिकासाठी ठीक राहील बरं?
1: सर, ठिबक सिंचननेच पाणी दिलेलं ठीक राहील कारण की आपल्या त्याच्यामध्ये 70 ते 80% पाण्याची बचत होते. तर आपण ठिबकनेच पाणी द्यावं. पाटानं जर पाणी दिलं तर त्यामध्ये नुकसान बरेच आहेत. पूर्वी देत होते, आता देऊ नये. आता ठिबक खाली जवळपास 100% आपल्या जिल्ह्यामध्ये ठिबक खालीच केळी आहे. जे शेतकरी नवीन केळी लागवड करतात ते ठिबकवरच लागवड करतात. सर, 1-2 शेतकरी असतील असे की त्यांनी पाटानं पाणी देत आहे
0: आणि ठिबकनं जर पाणी दिलं तर पाण्याची सुद्धा बचत होते आणि आपल्या विहिरीला म्हणा बोअरला म्हणा जेवढं पाणी आहे ते सगळ्या शेतीला आपल्या पुरण्याची शक्यता नाकारता येत नाही. खूप छान सर. बरं सर, पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की आपलं हे केळी पीक आहे, या केळी पिकाला उन्हापासून या पिकाचा बचाव करण्यासाठी किंवा काही काही शेतकरी बऱ्याच पिकांचा बचाव उन्हापासून करण्यासाठी फवारणी सुद्धा करतात, तर या केळी पिकावर अशी काही फवारणी करण्याचं काही नियोजन करता येईल का आपल्याला आणि ते काय काय करावं लागेल त्यासाठी?
1: बरोबर आहे सर, नियोजन करता येईल पण ते खर्चिक आहे कारण की केळीची सध्याच्या आपण उंची पाहिली तर साधारणतः 7 ते 8 फुटापर्यंत उंची गेलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला केओलिन हे बाजारमध्ये औषध भेटते ते 3% फवारणी करायची आहे. पण त्यासाठी सर आपला फवारणी पंप हे साधा पिचकारीचा न जमता त्याला पेट्रोलवरचा वगैरे पंप पाहिजे जेणेकरून वरपर्यंत त्या ठिकाणी आपण फवारणी करू शकतो.
0: खूप छान सर. सर, आपण केळी पिकाचं उन्हापासून कसं संरक्षण करता येईल याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना खूप चांगलं असं मार्गदर्शन करत आहात. बरं सर, आता आपण जे केळी पिकाचं संरक्षण करण्यासाठीचे उपाय सुचवलेत या व्यतिरिक्तही काही इतर काही उपाय आहेत का जेणेकरून शेतकरी बांधव ते करू शकतील बरं, याबद्दल काय सांगणार?
1: सर जे आपण आता चर्चा केली त्यातून एक सांगायचं राहिलं की असं की आपण केळीमध्ये आच्छादन करावे, आच्छादन की जेणेकरून आपण हरभराचा वेष्टीचं आपण गुळी वगैरे असते, त्याच्यानंतर गव्हाचा काडा असते, हे जेणेकरून किंवा कोणाकडे ऊस वगैरे असेल त्याची पाचट असेल, हे जर जमिनीवर आपण आच्छादन केले तर बाष्पीभवनाचा वेग थांबतो आणि आपली केळीच्या मुळं हे मजबूत

0: मजबूत राहतात आणि थंड राहतात, त्यासाठी त्याचा सुद्धा वापर करावे. आपल्याकडे जे साधन सामुग्री असेल आच्छादन करण्यासाठी, त्याचबरोबर अजून काही शेतकऱ्यांनी गजरात गवत किंवा ज्वारी मक्का लागवड केली नाही, त्या ठिकाणी अजून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मी आपण ग्रीन मॅट जे बाजारमध्ये 50-75% वाले भेटतात, जेणेकरून त्याच्यातून आपल्याला तापमान हे कमी राहणार आहे, ते आपण सभोवताली आपण त्याचं कुंपण म्हणून आपण करावे.
1: खूप छान सर. खरंच शेतकरी बंधूंनो, आपलं जे केळी पीक आहे उन्हासाठी खूप संवेदनशील असं पीक आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण केळी पिकाचं उन्हापासून संरक्षण करण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितच आपलं केळी पीक आपल्याला खूप चांगलं उत्पन्न देऊन जातं, यात शंका बाळगण्याचं काहीच कारण नाही. सर आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार सर.
1: मंडळी, आताच आपण वाढत्या उन्हामुळे केळी पिकावर होणारे परिणाम याविषयी सहाय्यक कृषी अधिकारी देवजी नारायणराव बारसे यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

आणि मंडळी, याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. मंडळी, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य राहुल अत्राम आणि सादर करते विश्वास वाघमारे. बरे तर मंडळी, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आता आपण ऐकलं.

आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. रात्रीचे 8 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. हे कार्यक्रम पाहण्याकाल रात्री 11 वाजून 10 मिनिटांपर्यंत.

0: ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगाने अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांचे शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका. येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 8:15 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनलवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरही.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे. श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
2: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
1: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
3: श्रोते हो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही एकला चालो रे.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल। तबला साथ पंडित मुकुंदराज देव। व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर पश्चिम। प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव संध्या।
2: नमस्कार, मी नितीन साळुंखे। अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक। आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला

0: चित्रण सूर गौरव संध्या
1: नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मे पासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल.
2: यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि व्हिएतनाममध्ये डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज, संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रात सामंजस्य करार। राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय। पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी शनिवारी। आगामी रणनीतीबाबत तृणमूल काँग्रेसची बैठक सुरू। देशातल्या शेअर आणि सराफा बाजारात तेजी। आणि हुरमुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणवर तीव्र बॉम्ब हल्ले करण्याचा अमेरिकेचा इशारा। आणि आता बातम्या विस्तृतपणे। भारत आणि व्हिएतनाममध्ये आज डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज, वैद्यकीय उत्पादनांचं नियमन, सार्वजनिक क्षेत्रातील लेखा परीक्षण, डिजिटल पेमेंट प्रणाली आणि संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये अनेक सामंजस्य करार करण्यात आले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली। याविषयी जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून।
1: संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। लाम यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर वार्ताहरांना निवेदन देताना ते बोलत होते। व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर एका महिन्याच्या आत तो लाम यांचा पहिला भारत दौरा होत आहे। हा दौरा भारत व्हिएतनाम संबंधांना लाम यांनी दिलेला प्राधान्यक्रमच दर्शवतो असं मोदी म्हणाले। व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि व्हिजन ओशनचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे। इंडो पॅसिफिक क्षेत्रातही दोन्ही देशांचा दृष्टिकोन समान आहे। भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या व्यापारी संबंधांविषयी मोदी म्हणाले।
2: भारत और व्हिएतनाम का बायलेटरल ट्रेड पिछले एक दशक में डबल होकर 16 बिलियन डॉलर तक पहुंच चुका है। 2030 तक इसे 25 बिलियन डॉलर तक पहुंचाने के लिए हमने आज कई महत्वपूर्ण निर्णय लिए हैं। हमारी ड्रग अथॉरिटीज के बीच एमओयू से अब भारत की दवाइयों का व्हिएतनाम में एक्सेस बढ़ेगा। हमने भारत आसियान ट्रेड एग्रीमेंट आईटीगा को वर्ष के अंत तक अपडेट करने पर भी सहमति बनाई।
1: यावेळी शहरी व्यवस्थापन आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीनं एकसमान चौकट तयार करण्याच्या उद्देशानं बृहन्मुंबई महानगरपालिका आणि हो ची मिन शहराची पालिका यांच्या सामंजस्य करार करण्यात आला। भारतीय द्राक्षांची निर्यात आता व्हिएतनाममध्ये होणार असल्याची घोषणाही या बैठकीनंतर करण्यात आली। या करारांमुळे भारताची कृषी, मत्स्य व्यवसाय आणि पशु उत्पादनांची व्हिएतनामला होणारी निर्यातही अधिक सुलभ होईल असं मोदी म्हणाले। 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं। त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली। उद्या ते मुंबई दौऱ्यावर आहेत।
0: एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक असणार आहे। अर्थविभागानं आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं। येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना

0: पर्याय निवडता येईल याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून.
1: राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल. त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल. ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलंय. पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्या अंतर्गत निवृत्ती वेतनाला पात्र ठरणार नाही. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्ती वेतन मिळणार नाही, त्याला केवळ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार लाभ मिळतील. हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 60% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल. सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना NPS मधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा 10% व्याजासह करावा लागेल. विविध विद्यापीठं, जिल्हा परिषद, शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होतील.
0: पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालच्या नव्या सरकारचा शपथविधी 9 मेला कोलकाता इथल्या ब्रिगेड मैदानावर होणार आहे. सकाळी 10 वाजता शपथविधी समारंभाला सुरुवात होईल असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष समित भट्टाचार्य यांनी वार्ताहरांना सांगितलं. या समारंभाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता पक्षाच्या विधिमंडळ गटाची बैठक होणार आहे. त्यात केंद्रीय निरीक्षक अमित शाह यांच्या देखरेखीखाली मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची निवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज कोलकातामध्ये ममता बॅनर्जी यांच्या घरी सुरू आहे. निवडून आलेल्या 80 पैकी 69 आमदार या बैठकीला उपस्थित आहेत. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या तमिळगा वेत्री कळघम आज राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला. सी जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली TVKला 108 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी त्यांना 118 जागांची गरज आहे. काँग्रेसच्या 5 आमदारांनी पाठिंबा जाहीर केल्यामुळे TVKला बहुमतासाठी आणखी 5 आमदारांची गरज आहे. TVKनं बहुमत सिद्ध करण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत मागितली आहे असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी वार्ताहरांना सांगितलं. दरम्यान TVKला पाठिंबा द्यायला अण्णा द्रमुकनं नकार दिला आहे. दुसरीकडे काँग्रेसनं TVKला पाठिंबा दिल्यामुळे आणि त्यांनी द्रमुकचा विश्वासघात केल्याची टीका द्रमुकच्या प्रवक्ता कनिमोळी NVM सोमू यांनी केली. द्रमुकने कठीण काळात काँग्रेसची साथ दिल्याचं त्या म्हणाल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची आज भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा सादर केला. उपराष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं त्यांनी आपल्या समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. CBFC अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशी शेखर वेंपत्ती यांची नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पंजाबच्या जालंधर इथं काल झालेल्या स्फोटाची जबाबदारी खलिस्तान लिबरेशन आर्मीनं स्वीकारली आहे. या स्फोटांची चौकशी सुरू असल्याची माहिती जालंधरच्या पोलीस आयुक्त धनप्रीत कौर यांनी दिली. आज ऑपरेशन सिंदूरचा वर्धापन दिन असल्यानं पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याच्या पाकिस्तानच्या ISI च्या योजनेचा हा एक भाग आहे असं त्या म्हणाल्या. पहिला स्फोट जालंधरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाबाहेर आणि दुसरा स्फोट अमृतसरमध्ये लष्करी छावणीजवळ झाला होता. इराणबरोबरच्या चर्चांमध्ये प्रगती असल्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतीचा सकारात्मक परिणाम देशातल्या शेअर बाजारांवर दिसून आला. सेन्सेक्स आज 941 अंकांनी वधारून 77,959 अंकांवर बंद झाला. निफ्टी 298 अंकांची वाढ नोंदवून 24,331 अंकांवर स्थिरावला. जागतिक बाजारपेठेत कच्चं तेल 8% कोसळून बॅरलमागे $101 आसपास आलं. परकीय चलन बाजारपेठेत रुपया आज 68 पैशांनी वधारल्यानं $1 $94.61 मोजावे लागत होते. सोनं आणि चांदीही आज महाग झालं. सोन्याची किमती आज सुमारे 3,500 रुपयांनी महाग झाल्यानं 1 तोळा 22 कॅरेट सोनं 1,51,000 रुपयांनी तर 1 तोळा 24 कॅरेट सोनं 1,55,000 रुपयांना मिळत होतं. चांदी सुमारे

8,000 रुपयांनी महाग झाल्यानं एक किलो चांदीसाठी 2,56,000 रुपये मोजावे लागत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांचा सामना सुरू आहे. यात पंजाबनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा हैदराबादच्या 9 षटकात 2 बाद 107 धावा झाल्या होत्या. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि व्हिएतनाममध्ये डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रात सामंजस्य करार. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय. पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी शनिवारी. आगामी रणनीतीबाबत तृणमूल काँग्रेसची बैठक सुरू. देशातल्या शेअर आणि सराफा बाजारात तेजी. आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणवर तीव्र बॉम्ब हल्ले करण्याचा अमेरिकेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.